229 अंश नोमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज गुरुवार भारतीय सौरतिथी 23 आश्विन शके 1948 म्हणजे 15 ऑक्टोबर 2026. आमच्या प्रथम प्रसारण सभेमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, पहाटेचे 5:57 झाली आहेत. प्रथम प्रसारण सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललित आपण ऐकला. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, अहंभाव म्हणा किंवा इगो म्हणा, मनुष्याचा फार मोठा शत्रू. पोथी पुराणात अनेक उदाहरणे आहेत अहंभावामुळे नाश झालेल्यांची. रावण खूप श्रेष्ठ भक्त होता, ज्ञानी होता, पण अहंभावाने दानव झाला. तसेच भस्मासूर, कौरव, कंस यांनाही अहंभाव होता असे अनेक दाखले आहेत. अहंभावामुळे मनुष्य फक्त मी भोवतीच फिरतो, दुसऱ्याला कमी लेखतो. त्याच्या बोलण्यातून अहंभावाचा दर्प येतो. दुसऱ्याची फिकीर न करता कसेही बोलणे, दुसऱ्याचा अपमान करणे, यामुळे त्या व्यक्तीपासून माणसे दुरावली जातात आणि शेवटी अशा मनुष्यांपासून लोक दूर राहतात. मग शेवटी अहंभावी मनुष्य एकटा पडतो. अहंभावामुळे माणसाची बुद्धी कुंठित होते, चांगले वाईटांची विचार करण्याची शक्ती कमी होते, त्याला स्वतःची चूक दिसत नाही आणि दुसऱ्यातील चांगले गुणही दिसत नाहीत. संत तुकाराम महाराज म्हणतात, महापुरे झाडे जाती तेथे लवाळी वाचती. महापूर आल्यावर ताटलेली झाडे कोलमडून पडतात आणि लवाळी महापूर आल्यावर वाकतात, झुकतात आणि पुन्हा महापूर ओसरल्यावर ताठ मानेनं उभी राहतात. अगदी तसंच अहंभावाने ताटलेली माणसे एकटी पडल्यामुळे संकटात कोलमडून पडतात. तेव्हा त्यांच्या स्वभावामुळे इतर लोकही त्यांच्या मदतीला येत नाहीत. अहंभाव हा रागाचा जनक आहे. ती एक भावना आहे जी समाजामध्ये नकारात्मक दृष्टिकोन आणि अराजकता माजवत असते. अहंभावामुळे राग आणि तणाव निर्माण होऊन त्यापासून व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक आजार होऊ शकतात. एकमेकांमध्ये भांडणे, द्वेष आणि हिंसाचार निर्माण होतो. ताणतणाव वाढतो. हुकुमशाही पद्धतीचे वागणे वाढते. श्रोते हो, समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकातील एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे, तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा, जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. समर्थ रामदास स्वामी या श्लोकात असे सांगतात की जिथे वादविवाद संपवून संवाद साधता येईल तिथेच संवाद साधावा, विवेकाने आपला अहंभाव टाकून द्यावा, लोकांशी बोलल्याप्रमाणे वागावे, भक्तीच्या मार्गाने जावे. थोडक्यात, मी आणि माझं हा भाव काढून विचारी माणसाप्रमाणे आचरण करावे, म्हणजेच खऱ्या अर्थाने अहंभाव बदलणे होय. प्रत्येक व्यक्तीमध्ये अहंभाव असतोच. अहंभावामुळे इतरांना दुखावले जाऊन स्वतःचे आणि समोरच्याचे जीवन व्यथित होते, दुःखमय होते आणि काही वेळा उद्ध्वस्तही होते. अहंभाव सहजासहजी जात नाही, त्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. अहंभाव अल्प करण्यासाठी मन मोकळेपणाने बोलणे हे अत्यंत लाभदायक ठरते. वाद करून, भांडून किंवा गाराणे करून प्रश्न सुटत नाहीत. शांतपणे आणि संयमाने प्रश्न हाताळणे हा अहंभावावर मात करण्याचा एक मार्ग आहे. तसेच समोरची व्यक्ती काही सांगत आहे तेव्हा तिचे बोलणे पूर्णपणे ऐकणे, हे मनापासून स्वीकारणे, त्याविषयी विचारून घेणे आणि त्याप्रमाणे कृती करणे, या चतुर्सूत्रीचे पालन केले तरी माणसाच्या मनामध्ये असणारा अहंभावाचा दृढ संस्कार हळूहळू अल्प होईल. नम्रता, समजूतदारपणा

आणि इतरांचा आदर ठेवला तर अहंभाव हळूहळू कमी होतो. अहंभाव महिला किंवा पुरुष यांच्यात जास्त कमी असा ठरलेला नसतो, तो स्वभाव, संस्कार, अनुभव आणि परिस्थिती यावर जास्त अवलंबून असतो. मर्यादित अहंभाव चांगला पण जास्त अहंभाव वाईट असतो. नम्रता आणि समजूतदारपणा ठेवला तर अहंभाव नियंत्रणात राहतो. धन्यवाद.

नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका हा कार्यक्रम आपण ऐकला. आजच्या कार्यक्रमात अहंभाव याविषयी सीमा धुमाळ यांचे विचार आपण ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजामध्ये गंगाधर महांबरे यांची ही भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे वीणा चिटको यांनी.

रामदास कामत यांच्या आवाजामध्ये गंगाधर महांबरे यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती वीणा चिटको यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये हे गीत.

उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये ही भक्तिरचना आपण ऐकली. यानंतर ऐकूया पंडित संजीव अभ्यंकर यांच्या आवाजामध्ये ही भक्तिरचना.

पंडित संजीव अभ्यंकर यांच्या आवाजामध्ये ही भक्ती रचना आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आरती अंकलीकर यांच्या आवाजामध्ये श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्ती रचना.

आरती अंकलेकर यांनी गायलेलं आणि सुधीर फडके, माफ करा, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं संत जनाबाई यांची ही रचना.

आशा भोसले यांनी गायलेली संत जनाबाई यांची ही पारंपरिक भक्तिरचना आपण ऐकली. कार्यक्रमातही यानंतर ऐकूया समूह स्वरामध्ये देशभक्तीवर गीतरचना.

समूहस्वरामध्ये देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकली. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाली यांच्या आवाजामध्ये पंडित किरण मिश्र यांची ही हिंदी भक्तीरचना. संगीतबद्ध केली आहे सुरेंद्र कोहली यांनी.

0: केली होती सुरेंद्र कोहली यांनी. आणि या गीतासोबतच आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकूया काही जाहिराती.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
3: सुवर्ण प्रेमींसाठी आनंदाची बातमी. समीर यांचे सुधाकर रामभाऊ अंबिलवादे सराफ अँड ज्वेलर्स यांच्या द्वितीय शाखेचा भव्य शुभारंभ बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी हॉलमार्क HYD प्रमाणित दागिने, गोकाक डायमंड ज्वेलरी, तसंच चांदीची भांडी आणि आकर्षक मूर्तींची खास रेंज. पत्ता भरोसे पेट्रोल पंपाजवळ वसमत रोड परभणी. 14 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत कुठल्याही शाखेचा दागिना मजुरी देऊन वजनाला वजन मिळवा. समीर यांचे सुधाकर रामभाऊ अंबिलवादे सराफ अँड ज्वेलर्स.
0: सकाळचे 6:41 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात उसावरील पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल काकडे यांनी दिलेली माहिती आता प्रसारित करत आहोत.

नमस्कार शेतकरू बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल काकडे, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र परभणी. आज आपण उसावरील पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव लागवडीच्या उसापेक्षा खोडवा उसात अधिक आढळतो. विशेषतः ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत प्रादुर्भावाचे प्रमाण वाढते. प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनात साधारणपणे 86% घट तर साखरेच्या उतार्यात 3-4 युनिटने घट होते. त्यामुळे या किडीपासून ऊस पिकाचे वेळीत संरक्षण करणे गरजेचे आहे. पूर्वी ऊस पिकावर दुय्यम समजल्या जाणाऱ्या पांढरे माशी व लोकरी मावा या किडीचे हळूहळू प्रमुख किडी बनताना दिसत आहेत. पाणी साचलेल्या शेतामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो, तर वाहनानुसारही प्रभावात चढ उतार जाणवतो. पांढऱ्या माशीमुळे उसाच्या उत्पादनात 86% घट आढळते, तर साखरेच्या उतार्यात 3-4 युनिटने घट होते. त्यामुळे या पिकांचे वेळी संरक्षण करणे गरजेचे आहे. या किडीचे शास्त्रीय नाव एलुरोलोबस बारोडेन्सिस असून मादी किडींचा रंग फिकट पिवळसर असतो, तर पंखांच्या जोड्या पांढऱ्या रंगाच्या असून पारदर्शक आणि मेण्यासारख्या चमकत असतात. या किडीचा जीवनक्रम जर बघितला तर यामध्ये अंडी प्रौढ मादी माशी कोशातून बाहेर आल्यानंतर सुमारे 24-48 तास सक्रिय राहते आणि उसाच्या पानाच्या खालील बाजूस अंडी घालते. 60-65 अंडी समूहाने घातली जातात. प्रत्येक समूहात सुमारे 15-20 अंडी एकमेकांच्या जवळ पानाच्या मध्ये श्रीलगत समांतर पद्धतीने मांडलेली असतात. ही अंडी सूक्ष्म धाग्यांच्या सहाय्याने पानाला चिकटलेली असतात. अंडी अवस्था ही 8-10 दिवसाची असते. त्यानंतर अंड्यातून 8-10 दिवसांनी पिल्ले बाहेर पडतात. पिल्ले 4 टप्प्यात आपली वाढ पूर्ण करून सुमारे 15-30 दिवसात प्रौढ तयार होतात. कोशावस्था सुमारे 11-12 दिवस टिकते. पूर्ण जीवनक्रम 5-6 आठवड्यात पूर्ण होतो. ही कीड वर्षभरात सुमारे 9 पिढ्या पूर्ण करू शकते. या किडीची नुकसानीचा स्वरूप जर बघितले, प्रौढ व पिल्ले उसाच्या पानातील पेशीमधून रस शोषण करतात. पिल्ले प्रामुख्याने पानाच्या खालच्या बाजूस स्थिर राहून मोठ्या प्रमाणात रस शोषतात. या किडीच्या शरीरातून चिकट मधासारखा पदार्थ स्त्रव होतो. तो पानावर पडून त्यावर कॅम्पोडियम नावाची काळसर बुरशी विकसित होते व त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होत असतो. सद्यस्थितीची प्रादुर्भावाची कारणे जर बघितली तर शेतामध्ये पाणी साचून राहणे, जमिनीत व पिकाला पाण्याचा ताण पडणे, नत्रयुक्त खतांचा असमतोल व अवेळी वापर, त्यानंतर किडींच्या प्रजननास पोषक वातावरण असणे, प्रदीर्घ काळ हवेतील जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण व उष्ण हवामान, पावसाळ्यात जास्त प्रमाणात पावसाची उघडीप किंवा खंड पडणे, लागवडीसाठी रुंद पानाच्या वाणांची निवड, खोडव्याचे अयोग्य नियोजन, अशा प्रकारे हे वातावरण याला पोषक आहे. याच्या नियंत्रणासाठी शेतात पाणी साचल्यास त्वरित निचरा करावा. त्यानंतर नत्रयुक्त खतारांचा अतिरिक्त वापर टाळावा. पांढऱ्या माशीच्या पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. त्यानंतर कीड नियंत्रणामध्ये रासायनिक कीटक

0: कीटकनाशकामध्ये निंबोळी अर्क 1000 PPM 3 ते 5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर जैविक जे बुरशी आहेत लेकानोसिलियम लेकानी या मित्र बुरशीजन्य कीटकनाशकाची 4 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर क्रायसोपा या परभक्षी मित्र कीटकांचे 1000 प्रौढ किंवा 2500 अळ्या प्रति हेक्टरी या प्रमाणात सोडाव्यात. धन्यवाद.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात ऊसावरील पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल काकडे यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका विषयावर बोलणार आहोत, ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश कारणे आणि प्रतिबंध. आज आपण या सामान्य पण दुर्लक्षित विषयाबद्दल बोलणार आहोत, निद्रानाश म्हणजेच इन्सोम्निया. रात्री झोप येत नाही, झोप लागते पण वारंवार जाग येते, पहाटे लवकर जाग येते आणि पुन्हा झोप लागत नाही, अशा अनेक तक्रारी ज्येष्ठ व्यक्ती सांगतात. वय वाढल्यावर झोपेच्या पद्धतीत काही नैसर्गिक बदल होतात, पण सततची झोपेची समस्या ही केवळ वयाचा भाग म्हणून दुर्लक्षित करू नये. निद्रानाशाची प्रमुख कारणे कोणती? पहिले कारण म्हणजे शारीरिक आजार. सांधेदुखी, पाठदुखी, श्वसनाचे आजार, वारंवार लघवीला लागणे, हृदयविकार, मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजारांमुळे रात्रीची झोप बिघडू शकते. दुसरे म्हणजे मानसिक ताण आणि एकटेपणा. निवृत्तीनंतर दिनचर्येत बदल, जोडीदाराचा मृत्यू, मुलांपासून दूर राहणे, आर्थिक किंवा कौटुंबिक चिंता यामुळे मन सतत विचार करत राहते आणि झोप येणे कठीण होते. तिसरे म्हणजे औषध. काही औषधांमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे झोप येत नाही म्हणून स्वतःहून झोपेच्या गोळ्या सुरू करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तसेच दिवसा जास्त वेळ झोपणे, कमी शारीरिक हालचाल, संध्याकाळनंतर चहा कॉफी घेणे, रात्री मोबाईल किंवा टीव्ही जास्त वापरणे आणि रोजची झोपण्याची वेळ सतत बदलत राहणे यामुळेही निद्रानाश वाढू शकतो. मग चांगली झोप मिळण्यासाठी काय करावे? सर्वात महत्वाचे म्हणजे नियमित दिनचर्या. रोज शक्यतो एकाच वेळी झोपणे आणि एकाच वेळी उठणे. दिवसभर शक्य असेल तर चालणे, हलका व्यायाम किंवा योगासने करावेत, पण झोपण्याच्या अगदी आधी जोरदार व्यायाम टाळावा. सकाळी काही वेळ नैसर्गिक सूर्यप्रकाशात राहणे शरीराची झोप जागरणाची नैसर्गिक घड्याळ व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. दुपारची झोप घ्यायची असल्यास ती लहान आणि शक्यतो दुपारच्या सुरुवातीला असावी. दिवसा अनेक तास झोपल्यास रात्री झोप येणे कठीण होऊ शकते. संध्याकाळनंतर चहा कॉफी आणि कॅफिनयुक्त पदार्थ कमी करावेत. रात्रीचे जेवण हलके आणि झोपण्याच्या काही तास आधी घ्यावे. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीनचा वापर कमी करून शांत वातावरण तयार करावे. वाचन, शांत संगीत किंवा प्रार्थना यासारख्या आरामदायी सवयी उपयोगी ठरू शकतात. आणि एक महत्वाची गोष्ट, झोप येत नाही म्हणून घड्याळाकडे सतत पाहू नका. बऱ्याच वेळा झोप येत नसेल तर शांतपणे उठून मंद प्रकाशात एखादी शांत कृती करा आणि झोप येऊ लागल्यावर पुन्हा अंथरुणावर जा. झोपेच्या गोळ्यांबाबत विशेष काळजी. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःहून झोपेच्या गोळ्या घेणे टाळावे. काही औषधांमुळे गरगरणे, स्मरणशक्तीवरचा परिणाम आणि पडण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे निद्रानाशाचे मूळ कारण शोधणे आणि त्यावर उपचार करणे अधिक महत्वाचे आहे. जर झोपेची समस्या वारंवार होत असेल, दिवसभर खूप झोप येत असेल, मोठ्याने घोरणे किंवा झोपेत श्वास थांबण्यासारखी लक्षणे असतील किंवा चिंता जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शेवटी एवढेच सांगू इच्छिते, चांगली झोप ही ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. झोप ही चैनीची गोष्ट नसून शरीर आणि मेंदूला आवश्यक असलेली विश्रांती आहे. म्हणून आजपासून नियमित दिनचर्या, दिवसभर योग्य शारीरिक हालचाल, सकाळचा सूर्यप्रकाश, कॅफिनचे नियंत्रण आणि शांत झोपेचे वातावरण या छोट्या गोष्टी आपल्या

0: ज्येष्ठांच्या झोपेत मोठा फरक घडवू शकतात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामधून आपण सर्व रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: सॉरी सर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंदिनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग तिसरा ऐकणार आहोत. ऐकूयात भाग तिसरा.
2: श्रोते हो नमस्कार. आज आपण परिसर या कार्यक्रमात जल प्रदूषण याविषयी माहिती घेऊयात. पाण्याच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक गुणधर्मांमध्ये असा अवांछित बदल होणे की ज्यामुळे पाणी पिण्यास किंवा शेतीस, औद्योगिक वापरास किंवा जलचरांच्या अस्तित्वात अयोग्य ठरू शकते, याला आपण साधारणपणे जलप्रदूषण असं म्हणतो. त्यामध्ये मानवनिर्मित कारणं कोणती आहेत? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रक्रिया न केलेलं घरगुती सांडपाणी नद्या आणि तलावात डायरेक्ट सोडणं, रासायनिक उद्योग, कागद उद्योग, वस्त्रोद्योग आणि औषध निर्मितीतील सांडपाणी सरळ तलावात आणि नद्यामध्ये सोडणं, शेतीतून वाहून जाणारी जे खते आणि कीटकनाशके आहेत जे नॉन बायोडिग्रेडेबल आहेत ती सरळ नद्यांमध्ये आणि पाण्याच्या स्त्रोतांमध्ये जाणं, जहाजांमधून होणारं प्रदूषण ज्यामध्ये तेल गळती आणि मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा सागरी कचरा, प्लास्टिक, सूक्ष्म प्लास्टिक आणि इतर घन कचरा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये टाकणं, खाणकामातून पाण्यात येणारे धातू आणि आम्लीय पाणी, भूजलामध्ये दूषित पदार्थ झिरपणं आणि अलीकडे ई वेस्टमुळे अतिशय हेवी मेटल पाण्याच्या स्त्रोतामध्ये जाणे. आता हे कसं काय वाढतं प्रदूषण? तर शेतातील नायट्रेट आणि फॉस्फेट पाण्यात जास्त प्रमाणात मिसळल्यास शैवालांची अतिवाढ होते. या प्रक्रियेला वैज्ञानिकदृष्ट्या युट्रॉफिकेशन किंवा सुपोषण असं म्हणतात. त्यामध्ये शैवाल आणि इतर सेंद्रिय पदार्थाचं विघटन करताना सूक्ष्मजीव पाण्यातील विरघडलेला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात वापरतात. याला आपण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असं म्हणतो. आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्या पाण्यामधल्या माशांसह अनेक जलचरांचा मृत्यू होतो आणि एकूणच तिथल्या प्रजातीला धोका निर्माण होतो. सांडपाण्यातील रोगकारक सूक्ष्मजीवांमुळे अतिसार, कॉलरा आणि इतर असे जलजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. काही प्रदूषक औद्योगिक प्रक्रियेतनं बाहेर येतात, ते अन्नसाखेत प्रवेश करतात आणि सजीवांच्या शरीरामध्ये साठू शकतात. याला आम्ही बायो मॅग्निफिकेशन असं म्हणतो, म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल केमिकल पेस्टिसाइड अन्नसाखेच्या माध्यमातून प्रोड्युसर्सकडनं म्हणजे वनस्पतींकडनं वरच्या श्रेणीतल्या प्राण्याच्या शरीरामध्ये म्हणजे मानवाच्या, गिधाडांच्या आणि लॉयन किंवा वाघांच्या शरीरात जातात आणि ते बाहेर पडत नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. आता यावर वैज्ञानिक उपाय काय? सगळ्यात महत्वाचा उपाय सांडपाणी प्रक्रिया केंद्र. प्राथमिक टप्प्यात घन पदार्थ वेगळे करून त्यावर जैविक प्रक्रियेत सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात. आवश्यकतेनुसार गाळणी, निर्जंतुकीकरण आणि पोषक द्रव्ये काढून अतिरिक्त टप्पे वापरून मगच सांडपाणी आपण पाण्यामध्ये सोडतो. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करणं देखील गरजेचं आहे, ज्यामध्ये रासायनिक अवक्षेपण, गाळणी, शोषण, झिल्ली तंत्रज्ञान आणि विशिष्ट प्रदूषकांसाठी इतर प्रक्रिया वापरून सांडपाणी शुद्ध केलं जातं. कृत्रिम पाणथळ प्रदेश निर्माण करणं, यामध्ये योग्य प्रकारे तयार केलेल्या उथळ जलक्षेत्रात वनस्पती, माती किंवा मध्यम आणि सूक्ष्मजीव यांच्या सहाय्याने काही प्रदूषक कमी केले जातात. ही पद्धत योग्य जागा, हवामान आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार वापरता येते. निर्जंतुकीकरण आणि पुनर्वापर करणे, ज्यामध्ये क्लोरीन, अतिनील किरण किंवा इतर मान्य पद्धतीने रोगकारक सूक्ष्मजीव निष्क्रिय करता येतात. प्रक्रिया केलेलं पाणी औद्योगिक वापर, बांधकाम आणि इतर योग्य कामांसाठी पुन्हा वापरता येते. आता जल प्रदूषण रोखण्यासाठी आपण साधारणपणे पूरक उपाय कोणते योजू शकतो? त्यामध्ये नद्या आणि तलावात सांडपाणी सोडण्यापूर्वी आवश्यक दर्जाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जलस्त्रोतांच्या परिसरात संरक्षणात्मक हरितपट्टे राखणे, शेतीत खतांच्या माती परीक्षणावर आधारित वापर करणे, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरण करणं, पिण्याच्या पाण्याची नियमित सूक्ष्मजीवशास्त्रीय आणि रासायनिक तपासणी करणं, हे सगळे उपाय त्याच्यावर आहेत. लक्षात ठेवा, दिसायला स्वच्छ असलेलं पाणी नेहमीच पिण्यास सुरक्षित असेल असे नाही. पाण्याची सुरक्षितता प्रयोगशाळेतील तपासण्याने निश्चित करावी लागते. अलीकडे वायू प्रदूषणासोबतच पाण्याचं देखील प्रदूषण वाढल्यामुळे आपली ही जबाबदारी अधिक आहे. प्रदूषण थांबूयात आणि प्रदूषणापासून होणारे धोके देखील थांबूयात.

0: धन्यवाद।
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग तिसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: 229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर.
1: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक साई हॉस्पिटल राजीव गांधी भवन समोर नाशिक.
2: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार येत्या शनिवार रविवारी सेलू आणि परभणी इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661 9326160661.
3: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर सुनील सोनार साई हॉस्पिटल नाशिक. आज आपण माहिती घेणार आहोत अर्धा गुडघा केव्हा बदलतात ह्या विषयी आणि त्या ऑपरेशन विषयी. मंडळी हो, बऱ्याच वेळा काय होतं की पूर्ण गुडघ्याची झीज होण्याच्या ऐवजी अर्ध्याच गुडघ्याची झीज होते. बऱ्याच वेळा आपला जो गुडघ्याचा आतला कप्पा आहे तो जास्त प्रमाणात घासला जातो आणि बरेचसे खेड्यातले मंडळी म्हणतात की आमच्या गुडघ्याचा आतला डोळा दुखतोय. आतला डोळा म्हणजे काय? तर गुडघ्याचा ऍक्च्युली अर्धा भाग, आतला भाग दुखत असतो आणि तिथे बोट ठेवल्यावर पेशंटला वेदना होतात आणि त्याच भागामध्ये संडासवर न उठताना, शौचावर न उठताना, जिना चढताना, उतरताना, जमिनीवर न उठताना त्रास होतो. ज्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की ह्या पेशंटचं वय कमी आहे, म्हणजे साधारण 52-51 पेक्षा फारच कमी, समजा 35 पेशंट आहे, 40 आहे, 50 आहे, तर अशा वेळेस पूर्ण गुडघा तर झिजलेला नसतो पण फक्त एकच कप्पा झिजलेला असतो आणि त्रास तर खूप असतो. मग आता त्रास किती दिवस सहन करणार? मग अशा वेळेस आपण पूर्ण गुडघा बदलत नाही तर त्याचा जो आतला कप्पा किंवा बाहेरचा कप्पा जो कोणता झिजला असेल तोच फक्त बदलतो. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला गुडघ्याचं फ्रॅक्चर होतं, ते आतल्या कप्प्याचं होतं किंवा बाहेरच्या कप्प्याचं होतं आणि फ्रॅक्चर झाल्यामुळे खरबडीत झालेला गुडघा आतल्या भागात किंवा बाहेरच्या भागात दोघांपैकी एकाच ठिकाणी झिजतो आणि अशा वेळेस पूर्ण गुडघा बदलण्याची गरज नसते आणि अर्धा गुडघा बदलून देखील काम होतं. परंतु जेव्हा आपल्याला अर्धा गुडघा बदलायचा असतो त्यावेळेस काही गोष्टी खूप आवश्यक असतात. फॉर एक्झाम्पल, आतमध्ये आपला ACL नावाचा अँटेरियर क्रुशेट लिगामेंट, हे लिगामेंट चांगले आहेत की नाही, आतली खुर्च्या चांगली आहे की नाही, दुसऱ्या बाजूची पोस्टेरियर क्रुशेट लिगामेंट चांगला आहे की नाही, बाकीचे कोलॅट्रल लिगामेंट चांगले की नाही, हे बघावं लागतं. आता दोघांमध्ये फरक काय असतो पूर्ण गुडघा बदलणं आणि अर्धा गुडघा बदलणं याच्यात? अर्ध्या गुडघ्यामध्ये आपण काय करतो, जो झिजलेला भाग असतो तो फक्त घासून घेतो आणि तिथे जो आर्टिफिशियल किंवा कृत्रिम गुडघ्याचं जे कवच असतं ते आणि आतमधली गादी टाकतो. ते प्लॅस्टिक असतं, हाय डेन्सिटी, आणि त्याच्यामुळे घर्षण होत नाही. परंतु जुनाच आपला अँटेरियर क्रुशेट लिगामेंट, पोस्टेरियर क्रुशेट लिगामेंट म्हणजे बराचसा भाग आपल्या ओरिजिनल गुडघ्यातला तसाच्या तसाच असतो, त्यामुळे 100 पैकी 99 केसेसमध्ये जवळपास पूर्ण पूर्वीसारखी हालचाल यायला मदत होते. कितीतरी वेळापूर्वी आपण ज्या सगळ्या गोष्टी करू शकत होतो त्या सगळ्या करू शकतो. प्रत्येक केसमध्ये ते शक्य असेलच असं नाही, पण बऱ्याचशा केसेसमध्ये हा फायदा होतो. आता अर्धाच गुडघ्याचं ऑपरेशन करायचं की नाही हे ठरवण्याकरता आपल्याला अगोदर MRI सुद्धा करून घ्यावा लागतो. MRI मुळे आपल्याला काय कळतं की आतला क्रुशिएट लिगामेंट चांगला आहे की नाही वगैरे वगैरे सगळं, आणि तसं जर असेल तर मग आपण पुढची स्टेप घेऊ शकतो. आता साधारणतः आपण बघितलं असेल की कृत्रिम गुडघ्याचं लाईफ जे असतं हे 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष असं असतं. ज्यावेळेस आपण अर्धाच गुडघा बदलतो त्याच्यानंतर आपल्या परत जर कधी आयुष्यामध्ये पूर्ण गुडघा बदलण्याची वेळ आली तर मग आपल्याला परत पुढचे 15 वर्ष बोनस मिळतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्धा गुडघा बदलल्यावर देखील पूर्ण गुडघा बदलल्यासारखं दुसऱ्याच दिवशी चालता येतं, जिने चढता येतात, सगळं काही कामं आपल्याला करता येतात आणि दुखणं मात्र 90-95% पुढच्या 15-20 वर्षाकरता निघून जातं. धन्यवाद.
2: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार येत्या शनिवार रविवारी सेलू आणि परभणी इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661 9326160661.
1: आताच आपण थँक्यू डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. निर्मिती होती सुभद्रा डमरे यांची. ह्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि ह्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9370666333. तर पुन्हा भेटूयात थँक्यू डॉक्टर।

0: कार्यक्रमाच्या पुढच्या भागात याच वेळी. नमस्कार.
1: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकला. थँक्यू डॉक्टर.
2: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
3: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
4: अहो, दर महिन्याला घराचं भाडं भरण्यापेक्षा स्वतःच्या घराचा EMI भरूया ना.
5: अगदी खरंय. आणि यंदा सणासुदीत स्वतःचं घर आणि कार दोन्ही स्वप्न पूर्ण होणार. सांगली अर्बन बँकेच्या खास होम लोन आणि कार लोन योजनेत व्याजदर फक्त 7.25% तेही त्वरित मंजुरीसह.
4: म्हणजे यंदाची दिवाळी आपल्या स्वतःच्या घरात.
5: नक्की.
4: आजच संपर्क करा 78880097 अटी लागू.
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

युगा युगाची गणना तुझी चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5,000 रुपयांची अग्रिम मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी बँका मायक्रो फायनान्स कंपन्यांनी तगादा लावू नये, सरकारची ताकीद. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेला पुढील 5 वर्षांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय. साखरेची आधारभूत किंमत आणि ऊस उत्पादकांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारकडे शिष्टमंडळ नेणार, सहकार मंत्र्यांचं आश्वासन. आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचा छत्रपती संभाजीनगर इथं जन आक्रोश दुष्काळ मोर्चा. आता सविस्तर बातम्या. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5,000 रुपयांची अग्रिम मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते काल मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड आणि मुतखेड या 2 तालुक्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या सर्व तालुक्यांसह राज्यातल्या 304 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
1: आता त्या भागाला दुष्काळाच्या ज्या 12 सवलती आपण घोषित केलेल्या आहेत या सवलती देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. जी काही पुढच्या काळामध्ये आपल्याला शेतकऱ्याला मदत करायची आहे ती मदत आपण करू, पण आता त्यातील अग्रिम म्हणून 5,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे.
0: पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून टँकरवर GPS ट्रॅकर लावण्यात आले आहेत. चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असून जास्तीत जास्त चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रबी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्या, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करण्याला तसंच बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकसित करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारनं त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर केला. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेला पुढील 5 वर्षांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. या कार्यक्रमासाठी 53,428 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातले सर्व 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सुमारे 3,20,00,000 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. IDBI बँकेच्या पुनर्रचनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पुनर्रचित बँकेत भारत सरकार आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC यांचा 34% हिस्सा कायम राहील. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा कार्याधारित बोनस देण्यासही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. 11,40,000 कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
2: रेलवे के करीब 11,40,770 कर्मचारियों के लिए परफॉर्मेंस लिंक्ड 78 दिनों का बोनस आज कैबिनेट ने अप्रूव किया. ये दीपावली का उपहार है रेलवे के सभी कर्मठ कर्मचारियों के लिए जो दिन रात मेहनत करते हैं. 2,009 करोड़ रुपए का टोटल बोनस है. वंचितों को वरीयता, जो हमारे वीक सेक्शन है सोसाइटी के, वल्नरेबल सेक्शन है, उनके लिए सोशल सिक्योरिटी नेट का एक्सपेंशन, इसे 2031 तक बढ़ाया गया है और टोटल 53,428 करोड़ रुपीज का प्रावधान किया गया है.
0: राज्यातल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वी शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2,000 रुपये देण्यात येणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. यासाठी 42,81,94,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भारतीय कापूस महामंडळ CCIच्या वतीनं खरीप हंगाम 2026-27 किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत आजपासून कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. खरेदी प्रक्रिया

0: सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक तयारीच्या सूचना सीसीआयनं दिल्या आहेत. नोंदणी पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 आहे. यंदा सीसीआयकडून शेतकऱ्यांचा कापूस थेट खरेदी केला जाणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीजचा जॅकी 92-18 वाण. जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य, मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण. केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: साखरेची आधारभूत किंमत आणि ऊस उत्पादकांच्या रास्त आणि किफायतशीर दरासंदर्भातल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ केंद्र शासनाकडे नेण्यात येईल असं आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलं. राज्यातल्या विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक हित, साखरेच्या दरातली सुधारणा, ऊस वजनातली पारदर्शकता आणि साखर कारखान्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. केंद्र सरकारनं सुरू केलेली आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही देखील याच प्रयत्नांचा भाग आहे. आज या योजनेविषयी जाणून घेऊ.
2: देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं 2018 आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतच्या रुग्णालयीन उपचारांचं आरोग्य संरक्षण उपलब्ध करून दिलं जातं. पात्र लाभार्थ्यांना सूचीबद्ध सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दुय्यम आणि तृतीय स्तरावरील उपचारांसाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध होते. ही योजना गरीब कुटुंबांसाठी वरदान ठरली आहे.
3: देश के अलग अलग राज्यों में आयुष्मान योजना के लाभार्थियों से मिलता हूं, उनसे सुख दुख की बातें सुनता हूं, उनका अनुभव सुनता हूं और बात करते हुए उनकी आंखों में से जो खुशी के आंसू छलकते हैं वो आयुष्मान योजना से जुड़े हर व्यक्ति के लिए, हर डॉक्टर के लिए, हर पैरामेडिकल स्टाफ के लिए किसी आशीर्वाद से कम नहीं होते.
2: आयुष्मान भारत योजनेचा विस्तार करत सरकारनं 70 वर्ष आणि त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाची अट न ठेवता आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला. या ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण उपलब्ध करून दिलं जात आहे. आतापर्यंत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सुमारे 13.5 कोटी रुग्णालयीन उपचारांना मंजुरी देण्यात आली आहे.
0: प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं जन आक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौक परिसरातून निघालेला हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर जाहीर सभेत विसर्जित झाला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ सिरीवल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह विभागातले लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सरसकट 100% कर्जमाफी, जीवनावश्यक वस्तूंच्या भावास्थैर्य, पेयजल, चारा, रोजगार आदी मागण्या त्वरित पूर्ण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा खासदार डॉ कल्याण काळे यांनी यावेळी व्यक्त केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी खचून न जाता सक्षमपणे कुटुंब व्यवस्था सांभाळावी आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं. तुळजापूर शक्तीपीठ ते माहूर भक्तीपीठ या दरम्यान सेवा संकल्प अभियानाअंतर्गत धाराशिव इथं नारी शक्ती संवाद कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. महिला आणि मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसंच मुलींचं शिक्षण या काळात बंद पडू नये यासाठी आपलं सरकार काळजी घेणार असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतनिहाय सूक्ष्म नियोजन करून कृती आराखडा तातडीनं सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी दिले. काल याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5,000 रुपयांची अग्रिम मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची

0: घोषणा, शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी बँका मायक्रो फायनान्स कंपन्यांनी तगादा लावू नये सरकारची ताकीद, आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेला पुढील 5 वर्षांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: २२९.९ मीटर अर्थात 13.5 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सकाळचे 7:20 झाली आहेत। श्रोतेहो, जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची।

या रूपरेषेअंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 जागर आदिशक्तीचा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सहभाग वैशाली बांगीकर आणि शीतल निमजे यांचा. त्यानंतर भावधारा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. सकाळी 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 8:40 मराठी चित्रपट संगीत कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 लखलख चंदेरी या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आपण हिंदी गाणी ऐकू शकाल. सकाळी 10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आपण ऐकू शकाल. 10:10 मिश्र संगीत हा कार्यक्रम. 10:20 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात बहार आणि तक या चित्रपटातील गीतं आपण ऐकू शकाल. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 राग एक रंग अनेक या कार्यक्रमात वृंदावणी सारंग या रागावर आधारित चित्रपट गीत आपण ऐकू शकाल. सहभाग वैशाली जोशी यांचा, निर्मिती सहाय्य वंदना सरपाते. 11:30 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वनिता मंडळ, 1 हिंदी बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:05 गीतबहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात नागपूर जिल्हा वार्तापत्र आपण ऐकू शकाल. 1:45 भावधारा हा कार्यक्रम आपण मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. 2 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं देखील पुनर्प्रसारण आपण ऐकू शकाल. 3 प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनःपूर्वक स्वागत करते. बदलतं हवामान, अनियमित पाऊस, वाढतं तापमान आणि शेतीसमोरील दिवसेंदिवस वाढणारी आव्हानं, या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसमोर शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतीचा पर्याय उभं करणं ही आता काळाची गरज बनली आहे. पीक पद्धतीत विविधता आणताना पर्यावरणपूरक आणि बहुउपयोगी पिकांचा विचार महत्वाचा ठरतो. याच दृष्टिकोनातून बांबू हे एक महत्वाचं पीक म्हणून पुढे येत आहे. बांबूची लागवड, त्याची आर्थिक क्षमता, पर्यावरण संवर्धनातील त्याचं योगदान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विविध संधी, याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमामध्ये सविस्तर संवाद साधणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कार्यदलाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री पाशा पटेल सर.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत.
1: सर, जागतिक बांबू दिनानिमित्त आता परिषदेचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे. एकूणच बांबू अर्थव्यवस्था आणि शाश्वतता परिषद जी आहे 2026, तर त्याचं मूळ उद्दिष्ट काय आहे?
2: सध्या तुम्ही बघताय की महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेमध्ये आहे आणि हा एक वर्ष नाही तर या वर्षी पण दुष्काळ आणि पुढच्या वर्षी सुद्धा दुष्काळ येण्याची शक्यता आहे. हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर हे सगळं जगभरामध्ये सुरू आहे. आणि मग चायनामध्ये प्रचंड पाऊस पडू लागलाय, युरोपमध्ये मायनस टेम्परेचर असायच्या जागी 42 पर्यंत चाललंय. आता आपल्याकडे सुद्धा इकडं पालघर जिल्ह्यामध्ये आणि सुरतच्या बॉर्डरवर गावातून 10 फूट पाणी वाहिलं. नेपाळमध्ये आपण बघतोय की ढग नाही, पाऊस नाही, तरी महापूर आलं आणि अख्खा नेपाळचं सत्यानाश झालं. उत्तराखंडमध्ये अर्ध्या सेकंदामध्ये एक गाव अख्खच्या अख्खं वाहून गेलं. ही सगळी जी जगभरातली म्हणजे लाखो किलोमीटरचं जंगल भस्म होऊन चाललेलं आहे. आपल्या टेक्सासमध्ये अमेरिकेमध्ये 550 मिलीमीटर पाऊस काही तासात पडून गेलेला आहे. ह्या सगळ्या घटना जर बघितल्या तर जगावर हे एक मोठं संकट आलेलं आहे. आणि हे जगावर जे संकट आलेलं आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण काय? जगावर आलेल्या संकटाचं कारण आहे इंजिन. 1750 ग्लासगोमध्ये पहिलं इंजिन आलं, त्यावेळेस हवेत कार्बनचं प्रमाण होतं 280 PPM. कार्बनचं प्रमाण जास्तीत जास्त किती पाहिजे? 350 PPM. आता झालं किती? 430 PPM. आणि 450 PPM जर झालं तर पृथ्वीवर दोन डोळे, दोन कान, दोन हात आणि दोन पाय अशा आकृतीचं जगणं कठीण होणार आहे. हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि मग हे जे हू लागलेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्याच्यातून शेती, शेतकरी, मानवजात वाचली पाहिजे. याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर पहिलं मी तुम्हाला गोष्ट सांगतो. हे करण्यासाठी, ही मानवजातीचं अस्तित्व पृथ्वीवर ठेवण्यासाठी एकच गोष्ट केलं पाहिजे. फॉसल फ्युएल म्हणजे जमिनीतून काढलेलं डिझेल, पेट्रोल, कोळसा जाळणं बंद केलं पाहिजे आणि जमिनीच्या पाठीवरून ही ऊर्जा तुम्हाला आणली पाहिजे. पोटाच्या ऐवजी पाठीचं वापर तुम्हाला केलं पाहिजे आणि 33% हरित आच्छादन पृथ्वी तलावर वाढवलं पाहिजे तर आपण जगू शकतो, नाहीतर नाही. आणि हे जर खरं असेल तर मग आता अतिशीघ्र गतीनं वाढणारं वनस्पती आपल्याला शोधलं पाहिजे. ती वनस्पती आपल्याला सापडली ते

0: म्हणजे बांबू आहे आणि मग तुम्ही लगेच प्रतिप्रश्न विचारचाल की आत्ता बांबूची एवढी चर्चा होऊ लागलेली आहे, पहिलं का होत नव्हती? त्याचं कारण असं आहे, इंग्रजांनी 1927 ला वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केला आणि बांबू लागवड बांबू कापायला आणि एका जागेतून दुसऱ्या जागी घेऊन जायला वन अधिकाऱ्याची परवानगी लागती असं कायदा करून टाकलं. त्याचा परिणाम असा झाला की लोकांनी बांबू लावायचं सोडून दिलं वन अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून. आणि मग ही गोष्ट 2017 मध्ये माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ऐकली, समजून घेतली आणि मग त्यांनी एका दिवशी जाहीर केलं 2017 मध्ये बांस हे घास आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये त्यांनी 90 वर्षाचं जे बांबूवर हे होतं संकट होतं ते 90 दिवसात त्यांनी 90 वर्षानंतर 90 दिवसात हे मोडलं आणि लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बांबूला गवताचा दर्जा दिला आणि मग त्यानंतर बांबूची खता सुरू झाली आणि मग आता आम्ही वर्षाला जागतिक बांबू दिनाचा कार्यक्रम घेतो. यावर्षी पण आम्ही पवईमध्ये हे वेस्टर्नमध्ये जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामधून हरित आच्छादन वाढवणं आणि त्याच हरित आच्छादनापासून ऊर्जा सुद्धा तयार करणं हे दोन गोष्टी जर केल्या तर आपण जगू शकतो, पुढची आपली पिढी जगू शकते आणि या दोन्ही गोष्टी आपणाला बांबूमधून मिळतात म्हणून आम्ही बांबूचं काम करतो आणि त्याच्यासाठी देशभरातले लोक बोलून आता महाराष्ट्र शासनाने बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसी तयार केलेली आणि बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसीमध्ये बांबूपासून तयार होणाऱ्या 5 गोष्टीवर त्यांनी ती पॉलिसी फिरवलेली आहे. मग आम्ही सुद्धा यावर्षी राज्य सरकारने म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यातल्या त्यात आशिष जयस्वालने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि उदय सामंत साहेबांनी सुद्धा ही पॉलिसी आणलेली आहे. तर या सगळ्या गोष्टीवर या 5 बिंदूवर जे सरकारने हे केलेलं आहे बांबू पॉलिसी आणलेली आहे तर त्या 5 बिंदूवर देशभरातले बांबूतले औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीतले तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि शेतकरी आणि पॉलिसी मेकर अशा सगळ्या लोकांना एका छताखाली आणून एक दिवसभर हे 5 बिंदू जे राज्य सरकारने केलेले आहेत हे योग्य आहेत का आणखीन ह्याच्यात काही भर घातली पाहिजे म्हणजे राज्य सरकारच्या धोरणाला पाठिंबा देणे आणि त्याच्यामध्ये आणखीन काही भर घालता येते का ते पाहणे याच्यासाठी आपण जागतिक बांबू दिनाचं आयोजन केलं होत आणि याच्यावर सगळ्या देशभरातल्या लोकांचा सहभाग.
1: म्हणजे ह्या एकूणच परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि या माध्यमातून खूप फायदा होणार आहे म्हणजे अगदी देशभरातले वेगवेगळे उद्योजक आहेत ते सुद्धा यामध्ये समाविष्ट होत आहेत. सर एकूणच आपण पाहायला गेलं तर बांबू अर्थव्यवस्था आणखीन मजबूत करण्यासाठी शेतकरी आणि उद्योजक यांचा फार महत्वाचा वाटा असणार आहे तर त्यांना याचा कसा फायदा होणार आहे?
0: हे बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की बांबू जर लावलं तरच त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि त्याच्यावरच उद्योगपती येतील. मग बांबू लागवड करावी लागणार आहे. लोकांनी बांबू लागवड केली पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यात त्यांना आकर्षण निर्माण केलं पाहिजे म्हणून देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य देशात असं आहे. आपल्या राज्यामध्ये 750,000 रुपये 2 हेक्टरच्या आत जमीन असलेल्या शेतकऱ्याला 1 हेक्टर पर्यंत बांबू लागवड करायला आपण 7,500,000 रुपये देतो 3 वर्षामध्ये. म्हणजे मग शेतकऱ्याला 7,500,000 रुपये कुठल्याही पिकात लावायसाठी 3 वर्ष सबसिडी मिळत नाही जी आपण बांबूमध्ये केली. नंबर एक म्हणजे बांबू लागवड सुरुवात झाली. त्यावेळेस बांबू लागवड सुरुवात होईल त्या दिवशी उद्योगपती म्हणतील की अरे बांबू खूप मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागलेले आणि आता आपल्याला बांबूवर इंडस्ट्री आणली पाहिजे आणि मग इंडस्ट्रीवाले येतील. म्हणजे हे चक्र जे आहे पहिलं सुरुवातीला शेतकरी ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि मग शेतकरी इन्वॉल्व्ह झाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी आपणाला इंडस्ट्रीवाले आणले पाहिजे आणि इंडस्ट्रीवाले यावे म्हणून आपण बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसी तयार केली. नुसती बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसी तयार केली.

0: राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारने, तर बांबू इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये 50,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचं सरकारने जाहीर केलेलं आहे. 50,000 कोटी हे लहान रक्कम नाही. आणि त्याच्यानंतर की आता शेतकऱ्यांच्या पदरामध्ये आणखीन काहीतर पडावं म्हणून आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले प्रवीणसिंह परदेशी साहेब यांच्यावर एक जबाबदारी सोपवली की जगभरातून पैसे कुठून आणता येते का बघा. आणि मग त्यांनी आशियाई बँकेकडून 4,300 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी बांबू लागवडीमध्ये आणि बांबूमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आणि बांबू इंडस्ट्रीमध्ये काही लोकांना अनुदान देण्यासाठी किंवा बांबूचे रोपं तयार करण्यासाठी चांगल्यात चांगली टिश्यू कल्चर लॅब उभी करण्यासाठी हे बांबूशी संबंधित असलेलं सगळं जे पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतात त्या सगळ्या सुविधा उभ्या करण्यासाठी तातडीनं 4,300 कोटी रुपये आणलेले आहेत. आणि मित्रांमध्ये आपण एक विभाग तयार केलेला आहे आणि त्या विभागामध्ये बांबूवर सगळी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते त्याचा अभ्यास सुरू आहे, त्याचं माहिती घेणं सुरू आहे. आणि हे 4,300 कोटी आणून त्या त्या ठिकाणी कसे पोहोचवतील या संदर्भामध्ये अभ्यास सुरू आहे. म्हणजे काय झालं, शेतकरी तयार झाला, नंबर एक त्याला 7,500,000 रुपये दिले, नंबर दोन इंडस्ट्रीमध्ये 50,000 कोटी गुंतवायचं ठरवलंय आणि त्याला आता पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी 4,300 कोटी रुपये आणले. आणि त्याचबरोबर आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयाचं आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जगात कुठंही पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट म्हणजे काय हो की आपलं हरित आच्छादन ते वाढवलं पाहिजे. आपलं महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे ज्या राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काय केलंय तर 300 कोटी वृक्ष लावायचा निर्णय केलाय. 300 कोटी जर वृक्ष लावले तर महाराष्ट्रामध्ये 33% आच्छादन हरित आच्छादन होणार आहे असं कुठेही निर्णय जगामध्ये झालेला नाही. आणि मग आता तर आणखीन एक माननीय मुख्यमंत्र्यांच्या दृष्टिपथाची गोष्ट आलेली आहे ती म्हणजे कार्बन उत्सर्जन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या कार्बन कोणकोण कार्बन उत्सर्जन करत आहेत आणि त्यांच्याकडून मग कार्बन उत्सर्जन करणाऱ्याची यादी करायची आणि कार्बन बँक बनवायची ज्याच्यामध्ये जे लोक जास्त कार्बन सोडतात त्या लोकांकडून निधी जमा करून हे हरित आच्छादन वाढवण्यासाठी जे लोक काम करतात त्यांना पैसे देण्यासाठी म्हणजे जगामध्ये पहिली एक राज्य असं आहे की जे कार्बन बँक करण्याचा विचार करू लागलेला आहे तेही महाराष्ट्रामध्ये.
1: त्यामुळे महत्वाचं आहे आणि त्याने फायदा होतोय खरं तर सर मोठ्या प्रमाणात.
0: हा
1: आणि शेतकरी जसं तुम्ही म्हणालात की चांगलं जर आणि शाश्वत उत्पादन घ्यायचं असेल तर यासाठी बांबू हा चांगला पर्याय आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि निधी सुद्धा दिला जातोय.
2: श्रोते हो, बांबू हे केवळ एक पीक नसून त्यामागे पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण विकासाशी जोडलेल्या अनेक शक्यता आहेत हे आजच्या संवादातून समोर आलंय. बांबूची लागवड का महत्वाची आहे, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर त्याकडे कशा पद्धतीनं पाहता येईल याविषयीच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतलं. आणि ही माहिती आपल्याला देत होते महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कार्यदलाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री पाशा पटेल सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा एकत्र राहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी 7:25 तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया काही जाहिराती.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: तुमचे 4800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
4: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
5: बस हेच विचारा, वाय?
6: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन Y ऑफ SBI,
7: तुमचा सायबर रक्षक.
8: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: वाचवणार नाही.
1: पैसे वाढवू रे
2: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
3: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
4: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
5: अहो, दर महिन्याला घराचं भाडं भरण्यापेक्षा स्वतःच्या घराचा EMI भरूया ना.
6: अगदी खरंय, आणि यंदा सणासुदीत स्वतःचं घर आणि कार दोन्ही स्वप्न पूर्ण होणार. सांगली अर्बन बँकेच्या खास होम लोन आणि कार लोन योजनेत व्याजदर फक्त 7.25% तेही त्वरित मंजुरीसह.
5: म्हणजे यंदाची दिवाळी आपल्या स्वतःच्या घरात.
6: नक्की,
5: आजच संपर्क करा 78880097 अटी लागू.
7: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 7:43 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम जागर आदिशक्तीचा. सहभाग वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा.

0: श्रोते हो नमस्कार. जागर आदिशक्तीचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर,
1: मी शीतल निमजे,
0: आम्ही दोघीही आपलं सहर्ष स्वागत करतो.

0: श्रोते हो, सध्या आपल्या आजूबाजूला वातावरण कसं एकदम चैतन्यमय झालंय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे, आणि अशा वातावरणामध्ये मन अगदी प्रसन्न असतं बघ.
0: सगळीकडे रोषणाई, गरब्याचा उत्साह आणि आदिशक्तीचा जागर देखील सुरू आहे.
1: खरंच
0: नवरात्र म्हणजे 9 दिवस चालणारा शक्तीचा उत्सव. आपण देवीच्या 9 रूपाचं पूजन करतो. तिची 9 वेगवेगळी रूप पाहून आपण सर्वजण नतमस्तक होतो, नाही का?
1: पण श्रोते हो, कधी विचार केलाय का, देवीच्या 9 रूपांची पूजा आपण करत असतो, पण कधी आपल्या घरातल्या आणि समाजामध्ये वावरणाऱ्या चालत्या बोलत्या दुर्गेचा खरोखर कधी आदर करतो का?
0: खरंच ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे, नाही का?
1: खरंच
0: आपल्या शास्त्रामध्ये देवीची 9 रूप सांगितली आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. ही 9 रूप म्हणजे

0: तर श्रोते हो, जेव्हा एखादी मुलगी शिक्षणासाठी जिद्दीने उभी राहते तेव्हा ती ब्रह्मचारिणी असते. जेव्हा एक आई आपल्या मुलांचं रक्षण करते आणि त्यांचं संगोपन करते तेव्हा ती स्कंदमाता असते. आणि जेव्हा तीच स्त्री अन्यायाविरुद्ध आवाज उठवते, स्वतःच्या संरक्षणासाठी खंबीरपणे उभी टाकते तेव्हा ती असते कालरात्री किंवा महिषासुरमर्दिनी.
1: श्रोते हो, आज आपल्या अवतीभोवती आपण बघितलं तर सीमेवर देशाचं रक्षण करणारी महिला सैनिक असो, अंतराळात झेप घेणारी शास्त्रज्ञ असो, किंवा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी खेळाडू असो, किंवा घर आणि ऑफिस या दोन्ही जबाबदाऱ्या लीलया सांभाळणारी गृहिणी असो, प्रत्येक स्त्रीमध्ये या नवदुर्गेचा एक अंश दडलेला आहे.
0: नक्कीच.
1: श्रोते हो, प्रत्येक स्त्रीला आज आपल्या समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळायला हवी, हे आपल्या सगळ्यांचं पहिलं कर्तव्य असायला हवं. प्रत्येक स्त्रीला या समाजात सुरक्षित, स्वतंत्र आणि आदरयुक्त वातावरण मिळायला हवं, नाही का शीतल?
0: अगदी खरंच आहे. म्हणूनच श्रोते हो, या नवरात्रीचा एक सुंदर संकल्प करूया. केवळ 9 दिवस उपवास न करता वर्षभरातल्या प्रत्येक दिवशी स्त्रीच्या कर्तृत्वाचा आणि तिच्या अस्तित्वाचा आपण आदर करूया. तिच्या पंखांना उडण्याचे बळ देऊयात, तिला सुरक्षितेचे आकाश देऊया. स्त्री ही अबला नाही तर ती सृष्टीची चालक आहे. आजची ती नवदुर्गा आहे.

0: चला तर मग श्रोते हो, या सुंदर विचाराने या नवरात्र उत्सवाचा आनंद द्विगुणित करूया आणि आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर,
1: मी शीतल निमजे,
0: आम्ही दोघी आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत
2: शुभ नवरात्री.

जागर आदिशक्तीचा हा कार्यक्रम आपण ऐकला. सहभाग होता वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:50 झाली आहेत.

0: सर 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
1: वाव,
0: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY वाय, सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.
3: श्रोतो, प्रसारित करत आहोत भाववधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया देवकी पंडित यांच्या आवाजामध्ये रमेश उबाळे यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे मधुकर झिराडकर यांनी.

देवकी पंडित यांनी गायलेलं रमेश उबाळे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं मधुकर झिराडकर यांनी.

0: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
1: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
2: बस हेच विचारा, वाय
3: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या

0: कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा, एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY वाय, सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.
3: भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमेय दाते यांच्या आवाजामध्ये रमेश उबाळे यांची ही गीतरचना, संगीतबद्ध केली आहे मधुकर झिराडकर यांनी.

अमेय दाते यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं. उमेश, माफ करा, रमेश उबाळे यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं मधुकर झिराडकर यांनी. आणि या गीतासोबतच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लडाखमधील 3,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला शेतकरी दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव. दोन्ही संघांची मालिकेत 2-2 अशी बरोबरी. आता सविस्तर बातम्या. लडाखमधल्या सुमारे 3,350 कोटी रुपयांच्या 5 प्रमुख विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. लेह इथल्या कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन. सीमा रस्ते संघटनेनं बांधलेल्या 298 किलोमीटर लांबीच्या निम्मू पदुमदारच्या रस्त्याचं राष्ट्रार्पण. 9 मेगावॅट क्षमतेच्या हानू लघु जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन. आणि 66 केव्ही दुहेरी सर्किट असलेल्या 10 हानू खालसी पारेषण वाहिनीचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. याशिवाय पंतप्रधान लेह इथल्या सिंधू घाट इथं भारतातल्या पहिल्या पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यानाचं तसंच हिमसरोवर प्रकल्पांतर्गत 40 गावांमध्ये विकसित केलेल्या 40 जलस्रोतांचं उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे. रेल्वेच्या 11,40,000 अधिक कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकतेशी संलग्न बोनस देण्यास काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. या बोनससाठी 2,009 कोटी रुपयांहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आली असून पात्र कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतकी 17,951 रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येईल. बोनससाठी पात्र कर्मचाऱ्यांमध्ये रेल्वे मार्गांची देखभाल करणाऱ्यांसह लोको पायलट, गार्ड, स्टेशन मास्तर, तंत्रज्ञ इत्यादी क गटातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल. तसंच राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला 2026-27 ते 2030-31 अशी आणखी 5 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमाचं प्रधानमंत्री सामाजिक सहायता योजना असं नामांतर करण्यात आलं असून त्यासाठी 53,428 कोटी रुपयांच्या निधीलाही यावेळी मंजुरी देण्यात आली. IDBI बँकेच्या धोरणात्मक फेररचनेला आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली आहे. IDBI बँकेच्या मालकीच्या 60.72% हिश्श्याची धोरणात्मक खरेदीदारास विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कॅनडा स्थित फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग लिमिटेडची धोरणात्मक खरेदीदार म्हणून निवड करण्यात आली आहे. देशाच्या कृषी क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्याच्या उद्देशानं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या वतीनं आज नवी दिल्लीत महिला शेतकरी दिवस साजरा करण्यात येणार आहे. महिला या कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग असून पेरणीपासून पिकाच्या कापणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात तसंच पशुधनाचं व्यवस्थापन, बियाण्यांचं संवर्धन अशा शेतीशी संबंधित अनेक कामांमध्ये महिलांची महत्वाची भूमिका असते असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित केला जात असून विकसित कृषी आणि विकसित भारत घडवण्यात महिला शेतकऱ्यांची भूमिका अशी या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे. हा महिला शेतकरी दिवस कार्यक्रम देशातल्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज साजरा करण्यात येणार आहे. कृषी अन्न प्रणालीमधील महिला शेतकऱ्यांच्या योगदानाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक रमेश चंद या समितीचे अध्यक्ष असतील. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी केंद्रीय कृषीमंत्री तसंच केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री यांच्यातल्या बैठकीत ही समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. अंटार्क्टिक महासागरातील मासेमारीसंदर्भातील सदर्न इंडियन ओशन फिशरीज करारामध्ये भारताच्या सहभागाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक दृष्टीनं ही बाब महत्वाची असून जागतिक मत्स्यव्यवसाय प्रशासनामध्ये भारताची स्थिती अधिक बळकट होणार असल्याचं मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं म्हटलं आहे. यामुळे भारताच्या मासेमारी क्षेत्राचा विस्तार आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात होण्याच्या दृष्टीनं एक प्रादेशिक आराखडा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भारताच्या नील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कॅनडाचे परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागीदारी, द्विपक्षीय संबंध आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. त्याशिवाय परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली. तसंच सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य विस्तारण्याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करत असलेल्या सिंगापूरच्या दोन व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. यातलं एक व्यापारी जहाज आग लागून बुडालं. या जहाजावरचे सर्व 21 कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर पडले, तर दुसऱ्या जहाजाच्या बाह्य आवरणाचं नुकसान झालं. त्यातील 22 कर्मचारी देखील सुखरूपपणे बाहेर पडले. सिंगापूरच्या सागरी आणि बंदर प्राधिकरणानं या घटनेचा निषेध केला असून व्यापारी जहाजांवर सुरू असलेल्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तर अमेरिकेच्या चिथावणीमुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या जहाजांविरुद्ध निर्णायक प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा इस्लामिक रेव्होल्युशन गार्ड क्रॉपचे नौदलाचे कमांडर अली अजमाई यांनी दिला आहे. होर्मुझची समुद्रधुनी आणि ओमानच्या आखातातून ये जा करणाऱ्या जहाजांनी आंतरराष्ट्रीय नियमानुसार परवानगी घेणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. उत्तर कोरियानं पाणबुडीतून डागण्यासाठी तयार केलेल्या क्रूज क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. उत्तर कोरियाच्या लष्करानं देशाच्या पूर्व सागरी हद्दीत या दोन प्रकारच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. दक्षिण कोरियाच्या लष्करानं या चाचण्यांवर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आजपासून 18 ऑक्टोबरपर्यंत मध्य प्रदेशातल्या अशोकनगर जिल्ह्याच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध विकासकामांचं उद्घाटन आणि नवीन प्रकल्पांची पायाभरणी करतील, तसंच विविध बैठका आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. यामध्ये 17 ऑक्टोबरला अशोकनगरमध्ये नवीन टपाल कार्यालयाचं उद्घाटन आणि 18 ऑक्टोबरला शासकीय विधी महाविद्यालयातल्या कौशल्य विकास केंद्राची पायाभरणी सिंधिया यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या उत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. कोलकाता आणि इतर भागात उभारलेले सुशोभित मंडप, झगमगणारे दिवे आणि देवी दुर्गेच्या कलात्मक मूर्तींमुळे रस्ते उत्सवी रंगात न्हाऊन निघाले आहेत. यंदा पश्चिम बंगालमध्ये 57,500 ठिकाणी दुर्गापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस आणि प्रशासनानं सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन आणि अन्य उपाय अधिक कडक केले आहेत. दिल्ली महानगरपालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तर खरेदीसाठी प्रत्येकी 1,370 रुपयांची मदत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती दिली. याचा फायदा महापालिकेच्या शाळांमधल्या 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. जपानमधील आयची नागोया इथं नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत संवाद साधणार आहेत. यंदाच्या या क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अव्वल 5 देशांमध्ये स्थान मिळवून भारतानं विविध क्रीडा प्रकारांमधली आपली स्पर्धात्मक क्षमता सिद्ध केली आहे. या स्पर्धेत भारतानं 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य अशा एकंदर 85 पदकांसह पदक तालिकेत चौथं स्थान पटकावलं. क्रिकेट. हैदराबाद इथं काल झालेल्या चौथ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतावर 24 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे 5 सामन्यांच्या मालिकेत आता दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 223 धावाच करू शकला. तत्पूर्वी वेस्ट इंडिजनं 20 षटकात 3 गडीबाद 247 धावा केल्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप यानं 50 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. भारताच्या संजू सॅमसननं 56, तिलक वर्मानं 43 धावा केल्या. मालिकेतला 5वा निर्णायक सामना येत्या शनिवारी बंगळुरू इथं होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लडाखमधल्या 3,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला शेतकरी दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव. दोन्ही संघांची मालिकेत 2-2 अशी बरोबरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .29 अंश अर्थात 1,305 kHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कुलस्वामिनी अंबाबाई या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे विश्वनाथ मोरे यांनी।

कुलस्वामिनी अंबाबाई या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुढचं पाऊल या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मुगे यांचंही गीत. संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

पुढचं पाऊल या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जीवलगा या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचं गीत. गीत आहे प्रवीण दवणे यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे अनिल मोहिले यांनी.

जीवलगा या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं प्रवीण दवणे यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जोगवा या चित्रपटातील अजय गोगावले यांनी गायलेलं आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

अजय गोगालेव यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं जोगवा या चित्रपटातील. संगीतबद्ध केलं होतं अजय आतुर यांनी. आणि श्रोते हो, या गीतासोबतच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आता 9 वाजतायत. प्रसारित करीत आहोत उर्दूतून प्रादेशिक बातम्या.

0: वाचवणार नाही.
1: पैसे वाढवू रे समजून इन्व्हेस्टिंग समजू.
2: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
3: अहो, या दिवाळीत नवं घर आणि नवी कार नक्की ना?
4: हो, कारण सांगली अर्बन बँक आणतीय खास सणासुदीची कर्ज योजना.
3: आणि व्याजदर?
4: होम लोन आणि कार लोन व्याजदर फक्त 7.25% पासून आणि त्वरित मंजुरी.
3: आजच जवळच्या शाखेला भेट द्या. कॉल 78880097 18. नियम व अटी लागू.
5: लखलख चंदेरी या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बलमा या चित्रपटातील आशा भोसले आणि कुमार सानू यांच्या आवाजामध्ये समीर यांची ही गीतरचना, संगीतबद्ध केली आहे नदीम श्रवण यांनी.

बल्मा या चित्रपटातील आशा भोसले आणि कुमार सानू यांच्या आवाजातील हे गीत आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बेताब या चित्रपटातील हे गीत. गायलं आहे लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी. गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार आर डी बर्मन.

बेताब या चित्रपटातील लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आदमी खिलौना है या चित्रपटातील अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत.

अलका याज्ञिक आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं. आणि या गीतासोबतच आजचा लख लख चंदेरी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सकाळचे 9:31 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.

0: सर 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
1: वाव,
0: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप

0: खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
1: नेहमी विचारा WHY Why सांगतोय कॅप्टन Y ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.
2: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
3: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
4: अहो, दर महिन्याला घराचं भाडं भरण्यापेक्षा स्वतःच्या घराचा EMI भरूया ना.
5: अगदी खरंय, आणि यंदा सणासुदीत स्वतःचं घर आणि कार दोन्ही स्वप्न पूर्ण होणार. सांगली अर्बन बँकेच्या खास होम लोन आणि कार लोन योजनेत व्याजदर फक्त 7.25% तेही त्वरित मंजुरीसह.
4: म्हणजे यंदाची दिवाळी आपल्या स्वतःच्या घरात.
5: नक्की,
4: आजच संपर्क करा 78-88-00-97-18. अटी लागू.
6: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा. आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून. श्रोते हो, आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोड़के सराफ।
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे। श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच। यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे। आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा। नमस्कार दादा।
3: नमस्कार
2: दादा। आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानंत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे। आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली।
2: बर।
3: ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे। केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये। दुसरी गोष्ट अशी की ही

0: पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पिढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
1: नमस्कार
0: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
1: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
0: बर.
1: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
0: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये ते काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
0: पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता. म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्येचा. म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा. मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
0: अच्छा,
1: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आहेत.

0: आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही, त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. यामध्ये सुरेश वाडकर यांनी गायलेलं

0: श्रोते होया गीता पूर्वी ऐकूया काही जाहिराती।
1: रक्षक
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

सुरेश वाडकर यांनी गायलेलं आणि विजय मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत आपण ऐकलं. आणि या गीतासोबतच आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सकाळचे 10:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म के गीत. आजच्या कार्यक्रमात बहार आने तक या चित्रपटातील काही गीतं आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अनुराधा पोडवाल, पंकज उदास आणि सहकार्याने गायलेलं इब्राहिम अश्क यांचं हे गीत.

अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास तसेच सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं बहार आणे तक या चित्रपटातील. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि मंगल सिंग यांच्या आवाजातील हे गीत.

अनुराधा पोडवाल आणि मंगल सिंग यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं बहार आणि तक या चित्रपटातील. आणि या गीतासोबतच आजचा आपला एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा आजचा कार्यक्रम 1 तासाचा राहणार आहे. या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल 11:30. सुरुवात करूया आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाला.

श्रोतेहो, महेंद्र कपूर किंवा नरेंद्र चंचल यांच्यासारख्या पहाडी आवाजातील देवीची ही उपासना भक्तिगीत ऐकले की खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सव सुरू झाला हे आपल्याला कळतं. शक्तीची उपासना, भक्तीची आराधना आणि श्रद्धेचा जागर करणारा

शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या महिम्याचं गुणगान करणारा मंगलमय सोहळा. श्रोते हो, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री शक्तीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं. दुर्गा म्हणजे संकटाचा नाश करणारी शक्ती, काली म्हणजे दृष्टांचा संहार करणारी सामर्थ्यशाली देवी, तर अंबा म्हणजे आपल्या मुलांवर लेकरांवर मायेची पाखर घालणारी जगन्माता. देवीच्या या विविध रूपांचं दर्शन आपल्याला धार्मिक परंपरामध्ये दिसून येतं. परंतु हिंदी चित्रपट सृष्टीने देखील आपल्या भक्तिगीतांमधून आदिशक्तींचं महत्त्व रसिकांच्या मनावर बिंबवलं गेलं. कधी देवीच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होणारा भक्त, कधी संकटातून मुक्त करण्यासाठी मातेचा धावा करणारा भक्त, तर कधी अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी शक्तीचे आवाहन करणारे गीत. अशा विविध भावभावनांचं दर्शन हिंदी चित्रपट गीतातून आपल्याला झालेलं आहे. देवीच्या आरतीतील भक्तिभाव असो, माता आणि भक्त यांच्यातील प्रेमाचं नातं असो, किंवा संकटसमयी मातेवर व्यक्त केलेला विश्वास असो, या प्रत्येक भावनेतून आदिशक्तीचं एक वेगळं रूप आपल्यासमोर येतं. चला तर मग आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील भक्तिगीतांच्या माध्यमातून अनुभवूया आदिशक्तीचा महिमा आणि तिच्या चरणी व्यक्त होणारी भक्ती. तसेच या नवरात्र उत्सवामध्ये साजरा होणारा गरबा आणि दांडिया याविषयी देखील अधिक माहिती. श्रोते हो, खूप वर्षापूर्वी आलेलं गीत म्हणजे मैत्र आरती उतारू रे जय जय संतोषी माता की जय. हे चित्रपटातील गीत खूप गाजलं. हे गीत देवी दुर्गेच्या सामर्थ्याचं, करुणेचं आणि भक्तांचं रक्षण करणाऱ्या मातृरूपाचं गुणगान करतं. श्रोते हो, देवीच्या आराधनेमध्ये आरतीला विशेष महत्त्व आहे. आरती म्हणजे केवळ दिव्यांची ओवाळणी नव्हे, तर आपल्या मनातील श्रद्धा, भक्ती आणि समर्पण व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग.

श्रोते हो, भारतीय संस्कृतीमध्ये देवी दुर्गा ही केवळ पूजनीय देवता नाही, तर ती अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी शक्ती आहे. पौराणिक कथांमध्ये महिषासुरासारख्या दुष्ट शक्तींचा संहार करणाऱ्या दुर्गेचं वर्णन आढळतं. देवीचं हे रूप आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतं. वाईट कितीही बलवान असलं तरी सत्य आणि न्यायाच्या शक्तीसमोर त्याला नमावं लागतं. हिंदी चित्रपटसृष्टीतील देवीविषयक गीतांमध्ये देखील हावभाव वारंवार दिसून येतो. भक्त संकटात असताना मातेचा धावा करतो, तिच्या कृपेनं संकट दूर होईल असा त्याला विश्वास असतो. चित्रपटामध्ये अभिनेत्रीला छळणारा खलनायक असो आणि त्याच्या दुष्ट संहारातून वाचण्यासाठी अभिनेत्रीनं देवीचा केलेला धावा असो, या सर्व गाण्यातून देवीची महती आपल्याला दिसून येते. देवीचं हे सामर्थ्यशाली रूप अनुभवण्यासाठी ऐकूया हे गीत.

0: for more entertainment.
1: श्रोते हो, नवरात्र उत्सवात मंदिरांमध्ये, घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आरत्यांच्या स्वरांनी वातावरण भक्तिमय होतं. श्रोते हो, आई आणि मुलाचं नातं किंवा लेकराचं नातं हे जगातील सर्वात निरपेक्ष नात्यांपैकी एक मानलं जातं. मुलाला दुःख झालं, संकट आलं किंवा मनात भीती निर्माण झाली की त्याला सर्वात आधी आठवते ती आपली आई. भक्त आणि देवी यांच्यातील नातं देखील असंच आहे, मायेचं आणि विश्वासाचं. भक्त देवीला कधी जगदंबा म्हणतो, कधी माऊली, तर कधी संकटातून सोडवणारी तारणहारी माता म्हणतो. भक्तिभावामध्ये कोणत्याही अपेक्षेला, श्रद्धेला अधिक महत्त्व असतं. देवीकडे संपत्ती मागण्यापेक्षा तिच्या चरणी स्थान मिळावं, तिचं प्रेम आणि आशीर्वाद लाभावेत अशी भावना भक्तिगीतातून व्यक्त होते.

श्रोतेहो, भारतातील देवीच्या प्रमुख तीर्थक्षेत्रामध्ये वैष्णोदेवीच्या मंदिराला विशेष स्थान आहे. जम्मू काश्मीरमधील त्रिकूट पर्वतरांगांमध्ये असलेल्या या पवित्र स्थळाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक जातात. जय माता दीच्या जयघोष करत भक्त डोंगराई चढतात. त्यांच्या मनात असलं की ते त्यांच्या मनात एकच भावना असते, ती म्हणजे मातेचं दर्शन व्हावं आणि तिचा आशीर्वाद लाभावा. हिंदी चित्रपट सृष्टीने देखील वैष्णोदेवीच्या भक्तीला आणि आपल्या गीतांमधून सुंदर अभिव्यक्ती अशी प्रकारे व्यक्त केली आहे. अशा गीतांमुळं चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील भक्तीच्या वातावरणाचा अनुभव घेता येतो. अवतार, आशा अशा अनेक चित्रपटांमध्ये वैष्णोदेवीचं दर्शन आपल्याला घडतं.

श्रोते हो, मातेचं बोलून आलं की भक्त सर्व अडचणी बाजूला ठेवून तिच्या दर्शनासाठी निघतो, अशी श्रद्धा या गीतामधून व्यक्त होते. देवीच्या दर्शनासाठी केलेला प्रवास हा केवळ डोंगर चढण्याचा प्रवास नसतो, तो असतो आपल्या मनातील श्रद्धा दृढ करण्याचा, दुःख विसरण्याचा आणि नव्या आशेनं आयुष्याकडे पाहण्याचा.

श्रोते हो, आदिशक्तीचा महिमा, आदिशक्तीची माया याविषयी बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळेचं बंधन लक्षात घेता या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकणार आहोत आज, म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30. त्यामुळं आत्ता या ठिकाणी थांबतो, पुन्हा आपल्या भेटीसाठी येईल 11:30. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा उर्वरित भाग घेऊन.

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11 वाजलेत. ऐकूया काही जाहिराती.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
2: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
3: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
4: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
5: बस हेच विचारा, वाय
6: रिवॉर्ड पॉइंट्स.

0: च्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI.
2: तुमचा सायबर रक्षक.

0: सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणी.

0: मिनिटांनी परभणी आकाशवाणी केंद्रावरून
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम राग एक रंग अनेक. आज वृंदावणी सारंग या रागावर आधारित चित्रपट गीतं आपण ऐकणार आहोत. सहभाग वैशाली जोशी यांचा, निर्मिती सहाय्य वंदना सरपाते यांचं.
2: राग एक रंग अनेक. श्रोतेहो नमस्कार. राग एक रंग अनेक या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रत्येक रागाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व असतं. काही राग मनाला शांततेचा अनुभव देतात, तर काही राग निसर्गाच्या प्रसन्नतेची अनुभूती देतात. असाच एक प्रसन्न, मधुर आणि मनाला आनंद देणारा राग म्हणजे राग वृंदावनी सारंग. आजच्या राग एक रंग अनेक या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत राग वृंदावनी सारंग विषयी आणि या रागाच्या स्वरछटांशी साधर्म्य असलेल्या काही भावमधुर गीतांविषयी. चला तर मग श्रोते हो, सुरुवातीला आपण वृंदावनी सारंग या रागाची ओळख करून घेऊयात. रसिक हो, वृंदावनी सारंग हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक राग प्रकार आहे. सारंग या नावानं अनेक राग प्रचलित आहेत, त्यापैकी वृंदावनी सारंग हा विशेष लोकप्रिय राग आहे. वृंदावनी सारंग काफी थटातील राग आहे. या रागाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आरोहामध्ये शुद्ध निषाद घेतात आणि अवरोहामध्ये कोमल निषाद घेतला जातो. आणि या रागामध्ये गांधार आणि धैवत हे दोन स्वर वर्ज्य आहेत. या रागाची स्वररचना म्हणजेच आरोह आणि अवरोह आपण ऐकूयात.

श्रोते हो, वृंदावनी सारंग या रागाचा वादी स्वर ऋषभ आहे आणि संवादी स्वर पंचम आहे. हा राग प्रामुख्याने दुपारच्या वेळेस गायला जाणारा एक राग आहे. या रागाच्या स्वररचनेतून प्रसन्नता, भक्तिभाव, शांतता आणि आनंद यांची अनुभूती मिळते. श्रोते हो, भारतीय संगीतामध्ये राग आणि भावभावना यांचं अतूट नातं आहे. वृंदावनी सारंगच्या स्वरांमध्ये एक प्रकारची निर्मळता आणि माधुर्य जाणवतं. श्रोते हो, या रागाचं नाव घेताच वृंदावनातील निसर्ग, श्रीकृष्णाची बासरी, भक्तिरसाने भारलेले वातावरण आणि मनाला मोहून टाकणारी स्वरमाधुरी यांची आठवण होते. या रागामध्ये भक्तिगीते, शास्त्रीय बंदिशी आणि सुगम संगीताच्या रचना देखील ऐकायला मिळतात. रसिक श्रोते

भारतीय चित्रपट संगीताने शास्त्रीय रागांना सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे. अनेक संगीतकारांनी रागांच्या स्वरछठांचा आधार घेत अविस्मरणीय गीतं निर्माण केली आहेत. त्यातील एक गीत म्हणजे राणी रूपमती. या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत ऐकूयात, वृंदावनी सारंग या रागावर आधारित. श्रोते हो, शास्त्रीय रागांच्या स्वरांचा योग्य वापर केल्यामुळं गीतातील भाव अधिक प्रभावी होतात. कधी भक्तिभाव तर कधी प्रेमाची कोमलता तर कधी निसर्गाचं सौंदर्य या स्वरांमधून व्यक्त होतं. चला तर मग श्रोते हो, ऐकूयात एक भक्तिगीत सारंग रागावर आधारित.

श्रोतेहो, वृंदावने सारंगसारख्या रागांचा अभ्यास करताना त्या रागाची शुद्ध स्वररचना आणि त्यावर आधारित असल्याची निश्चितपणे ओळखलेली गीतं यांचा एकत्रित आनंद घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग श्रोतेहो, आता ऐकूयात वृंदावनी सारंग या रागाची बंदिश आलाप आणि ताना.

श्रोते हो, वृंदावनी सारंग या रागातील लक्षणगीत देखील ऐकायचं आहे. पण श्रोते हो, सुरुवातीला मी सांगते लक्षणगीत म्हणजे काय. भारतीय शास्त्रीय संगीत ही आपली समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे. या संगीतामध्ये प्रत्येक रागाची स्वररचना, आरोह अवरोह, वादी संवादी स्वर आणि गायनाची विशिष्ट पद्धत असते. एखाद्या रागाचं वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी आणि ती लक्षात ठेवण्यासाठी संगीतामध्ये विविध पद्धतींचा वापर केला जातो. त्यापैकीच एक महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे लक्षणगीत. एखाद्या विशिष्ट रागाचं वैशिष्ट्य त्या रागाच्या स्वरातून आणि शब्दांतून सांगणाऱ्या गीताला लक्षणगीत असं म्हटलं जातं. लक्षणगीतामध्ये त्या रागाचं नाव,

गीतातील स्वरांची रचना आरोह अवरोह वादी संवादी स्वर गानसमय रागाचं भाव वैशिष्ट्य यांचा उल्लेख त्या लक्षणगीतामध्ये केलेला असतो. लक्षणगीताचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या रागाची माहिती दिली जाते त्याच रागाच्या स्वररचनेचा आधार घेऊन हे गीत गायलं जातं. त्यामुळं श्रोत्यांना रागाची माहिती मिळण्याबरोबरच त्या रागातील स्वरांचा प्रत्यक्ष अनुभव देखील घेता येतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की लक्षणगीताचं महत्त्व असतं का, याचं उत्तर आहे हो. कारण लक्षणगीत हे संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. रागांचे वैशिष्ट्य केवळ वाचून किंवा ऐकून लक्षात येत नाही, ते गीताच्या माध्यमातून शिकणं अधिक सोपं जातं. त्यामुळं रागांचे स्वर, त्यांची ओळख आणि त्यांचं गाणस्वरूप लक्षात ठेवण्यास मदत होते, ते केवळ लक्षणगीतावरूनच. लक्षणगीतामुळे संगीताचे सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष गायन यांची सुंदर सांगड घातली जाते. म्हणूनच संगीताच्या अध्यापनामध्ये लक्षणगीताला महत्त्वाचं स्थान आहे. श्रोते हो, भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये यमन, भूप, भैरव, बागेश्री, वृंदावनी सारंग असे अनेक राग आहेत. प्रत्येक रागांची स्वररचना आणि भाववैशिष्ट्य देखील वेगवेगळं आहे. लक्षणगीताच्या माध्यमातून या रागांचं वैशिष्ट्य सहज आपल्याला समजून घेता येतं. म्हणून लक्षणगीत हे खूप महत्त्वाचं असतं. श्रोते हो, आपण एक उदाहरण घेऊया. राग यमनमध्ये तीव्र मध्यमाचा वापर होतो, तर राग भूपमध्ये मध्यम आणि निषाद हे स्वर वर्ज्य असतात. अशा वैशिष्ट्यांचा लक्षणगीतामध्ये समावेश असल्यास विद्यार्थ्यांना तो राग ओळखण्यासाठी सोपं जातं. म्हणून लक्षणगीत हा गीतप्रकार शास्त्रीय संगीतामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. चला तर मग श्रोते हो, ऐकूयात आता सारंग रागाचं लक्षण.

प्रकाश होते हो। या दुसऱ्या ओळीमध्ये रेपवादी संवादी वदला, म्हणजेच रे हा वादी आहे आणि प हा संवादी आहे, हे या लक्षणगीताच्या अंतर्यातील दुसऱ्या ओळीवरून आपल्या लक्षात आलं। रेप

वृंदावनी सारंग या रागाच्या लक्षण गीतातून आपल्याला पूर्ण वृंदावनी सारंग या रागाची माहिती कळून आली. चला तर मग श्रोते हो, जाता जाता ऐकूयात एक छानसं गीत रुदाली या चित्रपटातील, जे की लता मंगेशकर यांनी गायलं आहे.

0: श्रोती हो, संगीत ही केवळ स्वरांची मांडणी नसून ती मनाला आनंद देणारी आणि भावविश्व समृद्ध करणारी कला आहे. रागांच्या या सुरेल प्रवासात आपण असेच नवनवीन राग जाणून घेऊयात आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा आनंद लुटूयात. तेव्हा आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रागासह. तोपर्यंत वैशाली जोशीला निरोप द्या. नमस्कार.
1: राग एक रंग अनेक.
2: राग एक रंग अनेक हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलाय आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आज या कार्यक्रमामध्ये वृंदावनी सारंग या रागावर आधारित चित्रपटगीत आपण ऐकली. सहभाग होता वैशाली जोशी यांचा आणि निर्मित सहाय्य होतं वंदना सरपाती यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

0: करुणी कष्ट गाळून निघा
1: असा आहे आपला शेतकरी महान।
2: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे।
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का। अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
2: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा।
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं। पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
2: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत। आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत। आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
2: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा। तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
3: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सकाळचे 11:30 झाली आहेत। प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा उर्वरित भाग।

श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण सकाळी 10:30 भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री शक्तीला आदिशक्तीचं रूप मानलं आहे. शक्तीची उपासना, भक्तीची आराधना आणि श्रद्धेचा जागर करणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाचा हा काळ. हिंदी चित्रपट सृष्टीनं देखील देवीची आराधना, देवीची उपासना चित्रपटाच्या माध्यमातून देखील प्रसारित केली आहे, प्रदर्शित केली आहे. असाच महिमा आपण पाहिला. उर्वरित भाग आता प्रसारित करत आहोत. श्रोते हो, माणसाच्या आयुष्यामध्ये सुखदुःखाचे अनेक प्रसंग येतात. कधी संकटामुळं मन खचतं, कधी परिस्थितीची सामना करताना धैर्य कमी पडतं. अशावेळी श्रद्धा माणसाला बळ देते. देवीच्या भक्तिगीतामधूनही हाच भाव व्यक्त होतो. भक्त मातेच्या चरणी आपलं दुःख मानतो आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी तिच्याकडे शक्ती मागतो. देवीचे मातृरूप आपल्याला प्रेम, करुणा आणि सहनशीलतेची शिकवण देतं, तर तिचं दुर्गारूप अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा देतं. असंच एक काहीसं गीत ऐकूया मर्द या चित्रपटातील. या गीताच्या माध्यमातून देवीचं अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती ही दिलेली आहे.

श्रोते हो, महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सवामध्ये घटस्थापना, देवीची आराधना, भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, तर इतर राज्यात देखील नवरात्र उत्सव हा उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. याच आशयाचं आणखी एक कार्यक्रम म्हणजे गरबा. श्रोतो, नवरात्र उत्सवामध्ये गुजरातमधील एक लोकप्रिय पारंपरिक लोकनृत्याचा प्रकार. नवरात्र उत्सवामध्ये गरब्याला विशेष स्थान. आज हा नृत्य प्रकार केवळ गुजरातपुरता मर्यादित राहिलेला नसून महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात आणि परदेशात देखील लोकप्रिय झाला आहे. गरबा या शब्दाचा संबंध गर्भदीपाशी जोडला जातो. पारंपरिक पद्धतीमध्ये मातीच्या छिद्रयुक्त घटामध्ये दिवा ठेवला जातो. या घटाला गरबी किंवा गर्भो असं म्हटलं जातं. घटातील प्रकाश हा जीवन, ऊर्जा आणि सृजनशील शक्तीचं प्रतीक मानलं जातं. गरब्याच्या वर्तुळाकार नृत्यामध्ये सहभागी व्यक्ती देवीच्या प्रतीकाभोवती तालबद्ध हालचाली करतात. वर्तुळाकार रचना ही जीवनाचं चक्र, सातत्य आणि एकात्मता यांचं प्रतीक मानलं जातं. गरबा सहसा गोलाकार किंवा वर्तुळाकार पद्धतीनं केला जातो. गरब्याच्या गाण्यामध्ये देवीची स्तुती, भक्तिगीतं आणि पारंपरिक गुजराती लोकगीतं यांचा समावेश आहे. श्रोते हो, दांडिया आणि भगवान श्रीकृष्ण दांडिया रास या नृत्य प्रकाराचा संबंध भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेशी जोडला जातो. श्रीकृष्ण आणि गोपी यांच्या रासलीलेतून भक्ती, प्रेम आणि आध्यात्मिक आनंदाचं दर्शन घडतं. मात्र नवरात्रातील दांडिया रास आणि श्रीकृष्णाची रासलीला या संबंधित सांस्कृतिक परंपरा असल्या तरी त्याचे धार्मिक संदर्भ वेगवेगळे आहेत. नवरात्रीला दांडिया हा प्रामुख्यानं गुजरातच्या लोकपरंपरेतील विकसित झालेला नृत्य प्रकार आहे.

श्रोते हो, या नवरात्र उत्सवाच्या आनंदामध्ये आणखी एक प्रकारचा खेळला जाणारा खेळ म्हणजे दांडिया। दांडिया हा गुजरातमधील आणखी एक लोकप्रिय पारंपरिक नृत्य प्रकार। त्याला दांडिया रास किंवा रास असं देखील म्हटलं जातं। या नृत्यामध्ये हातात लहान रंगेबिरंगी काठ्या घेऊन तालबद्ध पद्धतीनं नृत्य केलं जातं। दांडियाच्या काठ्यांना सामान्यतः दांडिया स्टिक्स असं म्हटलं जातं। नृत्य करताना सहभागी एकमेकांच्या काठ्या विशिष्ट तालावर एकमेकांवर आपटतात। काठ्यांच्या आवाजातून निर्माण होणारा लयबद्ध नाद आणि संगीताची साथ यामुळे

दांडिया नृत्याला विशेष आकर्षण प्राप्त झालं आहे. अनेक चित्रपटांमध्ये देखील या दांडिया या नृत्यप्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. दांडिया हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून तो गुजरातच्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. नवरात्र उत्सवात या नृत्याच्या माध्यमातून भक्ती, उत्साह आणि सामूहिक सहभाग व्यक्त केला जातो. महिला पारंपरिक चनिया चोळी, आरशांचे काम असलेले कपडे आणि दागिने परिधान करतात. पुरुष रंगीबेरंगी केडिया कुर्ता आणि पारंपरिक पोशाख यामध्ये घालतात. ऐकूया दांडिया या प्रकाराचा एक गीत.

श्रोते हो, नवरात्र हा आदिशक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे. तर गरबा आणि दांडिया हे त्या उत्सवाला भक्ती, संगीत आणि नृत्याची जोड देणारे लोकप्रिय पारंपरिक कलाप्रकार.

गरब्यातून देवीच्या शक्तीची आणि सृजनशील ऊर्जेची आराधना केली जाते, तर दांडियाच्या तालबद्ध हालचालीतून उत्साह, एकात्मता आणि सांस्कृतिक आनंद व्यक्त होतो. श्रोतेहो, आदिशक्तीची संकल्पना केवळ एका देवीपुरती मर्यादित नाही. दुर्गा, काली, लक्ष्मी, सरस्वती अशा देवींच्या विविध रूपांमधून शक्ती, समृद्धी, ज्ञान आणि करुणा यांचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. आपल्या परंपरेनुसार नवरात्रीतील 9 दिवस देवीच्या 9 रूपांची उपासना केली जाते. या प्रत्येक रूपामागं एक वेगळा विचार आणि जीवनमूल्य दडलेलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील भक्तिगीतांनी या श्रद्धेला संगीताची जोड दिली. शास्त्रीय संगीताचा प्रभाव असो किंवा लोकसंगीताची सजगता, या गीतांनी पिढ्यानपिढ्या देवीच्या भक्तीची परंपरा जिवंत ठेवली. श्रोतेहो, नवरात्राच्या या काळामध्ये अवतार या चित्रपटातील हे गीत ऐकल्याशिवाय नवरात्रोत्सव पूर्ण होत नाही असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. ऐकूया अवतार या चित्रपटातील हे गीत.

तर श्रोते हो, असा होता आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका आमच्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमातून. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर लगेचच FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, प्रत्येक दिवस आपल्यासाठी काही ना काही विशेष घेऊन येत असतो. काही दिवस इतिहासाच्या सुवर्ण पानांवर आपलं नाव कोरतात, काही दिवस महान व्यक्तींच्या स्मृती जागवतात, तर काही दिवस समाजाला नवी दिशा, नवे विचार देणारे असतात. आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण दिनविशेषाबद्दल माहिती देत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. 15 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस ग्रामीण भागातील महिलांच्या कष्टांचे, त्यांच्या योगदानाचं महत्व पटवून देणारा दिवस. मैत्रिणींनो, शेती, अन्न, सुरक्षा, कुटुंबाचं पालनपोषण आणि ग्रामीण विकासात या महिलांचं योगदान अनन्यसाधारण आहे. शिवाय पशुपालन, वनसंपदा व्यवस्थापन, शेतमजुरी यामध्ये

ग्रामीण महिला महत्वाची भूमिका बजावतात. असं जरी असलं तरी त्यांचं कार्य अनेकदा दुर्लक्षित राहतं. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील महिलांच्या हक्कांची, त्यांच्या समस्यांची दखल घेत या दिवसाची सुरुवात केली गेली आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि प्रगतीच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी विविध योजना, धोरणं राबवली जातात, जेणेकरून त्या त्यांच्या हक्कांपासून वंचित राहणार नाहीत. मैत्रिणींनो, हा दिवस ग्रामीण महिलांचा सन्मान करण्याचा दिवस आहे, त्यांचे अधिक चांगले भविष्य घडवण्याचाही संकल्प करण्याचा दिवस आहे. चला तर ग्रामीण स्त्रीच्या कष्टांना सलाम करूया, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करूया आणि तिच्या स्वप्नांना नवी भरारी देण्याचा संकल्प करूया.

0: मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमातून आपण विविध विषयांवर माहिती आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. असावे घर ते आपले छान ही एक अशीच आपली मालिका. घराबाबत सर्वच मुद्द्यांवर या मालिकेतून आपण प्रकाश टाकत असतो. मैत्रिणींनो, घर म्हणजे सुखदुःखात आपुलकीचा ठाव घेणारं. घराला प्रेमानं आणि आपुलकीच्या माणसांनी घरपण लाभत असतं. अशा या आपल्या घराला आपण आपल्या आवडीने सजवतो. हे घर सुंदर तर असावंच, पण तितकंच आपलंही असावं, मायेचं असायला हवं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या भागातून आपण सुंदर घर की आपलं घर यावर सविस्तरपणे प्रकाश टाकणार आहोत. याविषयी माहिती देणार आहेत डॉक्टर रेणुका चुटके. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. असावे घर ते आपुले छान या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत. सुंदर घर की आपलं घर आज याविषयी आपण बोलणार आहोत. मैत्रिणींनो, घर म्हणजे केवळ विटा मातीच्या भिंती नाहीत, तर घर म्हणजे आपुलकीने आणि आठवणींनी सजलेली एक सुंदर भावना असते. या सुंदर घराला आपण आपल्या पद्धतीने सजवून कसं आपलं घर बनवू शकतो, काय गोष्टींचा समावेश असायला हवा, सुंदर घर म्हणजे नेमकं काय आणि आपलं घर म्हणजे नेमकं काय, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर रेणुका चुटके चक्रदेव यांना. स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: कशा आहात रेणुका ताई?
1: छान.
0: किती वर्ष झाले तुम्ही या फील्डमध्ये आहात, प्रॅक्टिसमध्ये आहात?
1: जवळपास 14 वर्ष, आणि त्याच्यातली 12 वर्ष इन टू टीचिंग आणि रिसर्च असं.
0: बरं, छान अनुभव आहे. विद्यार्थ्यांना घडवण्याचाही आहे आणि स्वतः कन्सल्टन्सी करता, त्यात मार्गदर्शन अधिकांना मिळतं. तर सुंदर घर की आपलं घर याविषयी छान माहिती आता आम्हाला मिळणार.

0: तुमच्या मते सुंदर घर म्हणजे नेमकं काय?
1: माझ्या मते सुंदर घर म्हणजे फक्त बाहेरून किंवा इंटिरियरच्या दृष्टीनं किंवा लोकांनी खूप छान म्हणणं, तुमचं घर खूप सुंदर आहे वा फोटोग्राफ छान आलेले आहेत घराचे, त्याला सुंदर घर फारसं म्हणता येणार नाही. आर्किटेक्चरची डेफिनेशन जर आपण पाहिली तर व्हिज्युअली सुंदर असणं गरजेचं आहेच, पण त्याच्यासोबत सुंदरता ही फक्त केवळ पाहण्याची गोष्ट नसून अनुभव करता येणारी जी गोष्ट आहे ती महत्वाची आहे. म्हणजे घरात प्रवेश केल्याबरोबर आपल्याला जागा कशी जाणवते, प्रकाश कुठून येतो, एखाद्या खिडकीतून हवेची झुळूक येते का, बाहेरचं एखादं सुंदर दृश्य घराचा पार्ट बनतोय का, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे घराला सुंदर बनवण्यात. त्याच्यानंतर घरातली हालचाल कशी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ते घर तिथे राहणाऱ्या रोज तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीसाठी पर्याप्त आहे का, त्यांच्यासाठी ओके आहे का, त्यांचं लाईफ आणि लाईफस्टाईल त्याच्यातनं सुधारताय का, कम्फर्ट देताय का. आपण खूपदा बघतो की दोन घरं किंवा आपल्या पाहण्यातली अशी बरीच घरं असतात जिथे मार्बल फर्निचर आहे, अगदी लेटेस्ट स्टाईलचं डिझाईन आहे, आणि दुसरं एखादं घर जे छोटस आहे टुमदार आहे, पण हे जे मार्बलचं घर आहे त्याच्यामध्ये लाईट लावावं लागतोय अगदी प्रकाशाच्या वेळामध्ये, आणि सतत पंखा किंवा एसी चालू करावं लागतोय, पण याच्याऐवजी जे साधं टुमदार घर आहे तिथे नॅचरल सनलाईट आहे, हवा छान येते, व्यवस्थित आहे, नीटनेटक आहे. तर या दोन मधनं मग आपण सुंदर कशाला जास्त म्हणू,
0: बरोबर
1: हा भाग आहे. म्हणजे सुंदर घर म्हणजे सुंदर दिसणारं घर नाही पण सुंदरतेने जगता येणारं घर.
0: हो, असं अनेकांचे विचार असतात, मोठं महागडं घर म्हणजे सुंदर घर.
1: मोठेपणा, महाग आणि सुंदर या तीन तशा खूप वेगवेगळ्या गोष्टी आहे. खरं तर म्हणजे हा सोसायटीचा फॅक्ट आहे की आपल्या घरातनं किंवा आपल्या पोझिशन्समधनं आपली सुबत्ता आणि आपलं स्टेटस कळतं. घर हे त्याचं पहिलं रिफ्लेक्शन आहे. मोठ्या जागेचाही चुकीचा वापर होऊ शकतो आणि कधी कधी अगदी छोट्या किंवा कमी जागेत ही पर्याप्त जीवनशैली साठी डिझाईन करता येतं. आणि आर्किटेक्चरमध्ये सगळ्यात महत्वाचं, इंटिरियरमध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की अवेलेबल स्पेसचा योग्य प्रकारे वापर. त्याच्यामुळे मोठं घर आपल्याला अधिक जागा नक्कीच देऊ शकतं, महागडं घर नक्कीच आपला पैसा किंवा आपली पोझिशन रिफ्लेक्ट करू शकतं, पण चांगलं डिझाईन त्याला सुंदर बनवतं.
0: आणि चांगलं डिझाईन देण्यासाठी आपल्यासारखे आर्किटेक्ट लोक नक्कीच इतरांना मदत करत असतात. जेव्हा सुंदर घर आपलं घर बनवायचं असेल तर आर्किटेक्टच्या दृष्टिकोनातून कुठले मुद्दे महत्वाचे ठरतात की त्या घरामध्ये त्या सोयी असायला पाहिजेत?
1: सगळ्यात महत्वाचं की आपण जेव्हा डिझाईन करतो तर ते डिझाईन करत असताना आपण कोणासाठी करतोय हा पहिला प्रश्न असतो. आणि केल्यावर अगदी 6 महिने कोणी तिथे राहताय असं नाही, त्या फॅमिली स्ट्रक्चरचा किंवा त्या सेटअपचा पूर्ण स्टडी करून साधारणतः 5 वर्षांनी काय होईल, साधारणतः 10 वर्षांनी काय होईल, यांच्या फॅमिलीत काय चेंजेस येऊ शकतात किंवा डिझाईनमध्ये काय चेंजेस येऊ शकतात, आसपासच्या एरियामध्ये काय चेंजेस होऊ शकतात, त्याप्रमाणे यांचं जे काही आपण डिझाईन आत्ता प्रपोज करतो आहे ते चांगलं असावं, सुटेबल असावं आणि अडॅप्टेबल असावं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता जर एखादी स्त्री तिथे असेल जी 40-ची आहे, तुम्हाला माहितीये की 10 वर्षांनी ती सिनियर सिटीजन, 20 वर्षांनी सिनियर सिटीजन होणार आहे 60व्या वर्षी, तर त्या चेंजिंग सिनॅरिओचा आपल्या डिझाईनमध्ये किती कन्सिडरेशन आहे. कोणी नवीन लग्न झालेलं असेल कपल तर त्यांना काही वर्षांनी मुलं होणार, त्याची सोय आपल्या याच्यात झालेली आहे का?
0: बरोबर.
1: कोणी मिडल एज असतील ज्यांचे आई वडील वृद्ध आहे पण सध्या बाहेर आहे पण नंतर ते
0: राहून
1: त्यांच्याकडे राहायला येणार, तर मग ते आहे का? त्या घरांमध्ये सणसमारंभ कोणत्या लेवलचे होतात की नाही, देवघराचं काय स्वरूप आहे, म्हणजे आपल्या पर्टिक्युलरली भारतीय जीवनशैलीमध्ये या सगळ्या गोष्टींना खूप महत्व आहे. आणि त्याच्याने ते डिझाईन जो अनालिसिसचा पार्ट असतो, त्या घरात मुव्हमेंट कशी आहे, त्यांचं प्रोफेशन काय आहे, एखादा जर असा कोणी असेल की ज्याचं सतत घरी येणं जाणं ऑफिसच्या कामाने ऑफिस कनेक्टेड आहे, मग त्यावेळेला बाहेर तुम्हाला क्लायंट भेटायला त्यांच्यासाठी जागा वेगळी हवी आहे का, की तुम्ही त्यांना डायरेक्ट हॉलमध्ये आणणार आहे, हे सगळे कन्सिडरेशन खूप महत्वाचे ठरतात. आणि त्याच्याचसाठी डिटेल अनालिसिस तुम्हाला ज्या कोणासाठी करायचा आहे तो गरजेचा असतो, कारण त्याच्याशिवाय तुम्ही त्यांना म्हणजे बरोबर जे सोल्युशन आहे ते देऊ नाही शकणार. असं
0: कारण अनेक क्लायंट जेव्हा आर्किटेक्टकडे जातात तर आपल्या मनातल्या गोष्टी तर सांगतात पण आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून बघता तुम्हाला ते मुद्दे त्यांना समजून सांगावे लागत असते.
1: समजावून

0: सांगावे लागतात. कधी कधी त्याच्यातला एक बजेटचा ऍस्पेक्ट असतो.
1: हो
0: सगळीकडे एअर कंडिशनर्स गरजेचं आहे का, त्याच्यानंतरचा भाग आहे की त्याचं बिल इतके दिवसांनी इतकं येईल, सोलरचं प्रोव्हिजन असेल तर ठीक आहे, नाही तर करता येईल ते सांगता येणं, पॉवर कट झाला तर तुम्ही हे मॅनेज कसं कराल. एखाद्या वेळेला सगळ्यांकडेच आजकाल हेल्प्स असतात, मेड असतात, पण अगदी तुम्ही अगदी पांढरं केलं आणि जर 15 दिवस हेल्प नाही राहिली, मेड नाही राहिली, तर तुम्ही ते मेंटेन करू शकाल का. हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे जो प्रॅक्टिकल आहे. म्हणजे बनवताना सुंदर तुमचं ते होऊ शकतं, पण नंतर ते मेंटेन करता येणं पण तितकंच महत्वाचं आहे सुंदरतेकडे नेण्यासाठी.
1: हो, इतक्या सहजतेने तुम्ही इतकं छान सांगताय ना की आता या गोष्टी समजायला लागल्या आहेत की सुंदर घर म्हणजे अवाजवी वस्तू किंवा अवाजवी सामान घरात साचवणं नाही, तर ते आपल्याला पुढच्या दृष्टीने किती सोयीचं ठरतं ते महत्वाचं आहे. आता घराला आपलं घर बनवणारी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे तुमच्या आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून?
0: आपलं घर म्हणजे प्रत्येक कुटुंबाची ही आपल्या घराची व्याख्या जी आहे ती वेगळी आहे. जर आपण भारतीय संस्कृतीकडे बघितलं तर आपले वाडे हे सगळ्यात सुंदर उदाहरणं आहेत की जिथे त्यांची सुंदरता तिच्या लाकडी नक्षीकामात होती, भव्य दरवाज्यांमध्ये होती, ओसरी होती, अंगण होतं, देवघर, माजघर, या सगळ्या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग होता. म्हणजे आपण तिथून आता खूप दूर आलेलो आहे, आपण परत वापस नाही जाऊ शकत, त्याच्यामुळे आता आपल्याला काय हवंय आणि आपण कशा प्रकारचं आयुष्य, म्हणजे आता हेल्थ अँड वेलबिंग हा एक खूप महत्वाचा मुद्दा झालेला आहे. आपल्या घरामध्ये जर अंगण असेल, जर बाल्कनी असेल, तर त्याचा योग्य वापर आपण करतोय का, हा एक ऍस्पेक्ट आहे. आणि घरातील स्त्रियांना ते घर कसं हवंय, त्याच्यातनं त्यांचं प्रोटेक्शन होत आहे का. जागेची व्हॅल्यू ही आकारात मोजण्यापेक्षा अनुभवात मोजणं जास्त महत्वाचं आहे.
1: बरोबर, म्हणजे दैनंदिन क्रिया करतानाही ते किती सूट होत आहे आपल्याला, किती सहजता.
0: म्हणजे अगदी मोठे किचन्स, म्हणजे आता सगळे म्हणतात प्रत्येक बाईला किचन कितीही काही झालं तरी तिचं अगदी तिची ती हक्काचं असतं, तिची टेरिटरी असते, तर प्रत्येकीला वाटतं की मोठा किचन असावं, असं असावं, म्हणजे फ्रीज दूरच घेईल मी पुढच्या वेळेला करील तेव्हा, मग सिंक मी दोनच, असं प्रत्येकाचं काहीतरी असतं. तर त्याच्यामध्ये पण चालताना तिची मुव्हमेंट किती होते, म्हणजे शेगडीपासून फ्रीज पर्यंत, फ्रीज पासून सिंक पर्यंत, आणि अजून काही गोष्टी ठेवण्याच्या याच्यामध्ये ती किती पावलं चालते, आणि ते पावलं चालताना तिची दमछाक होते आहे का, हा पण डिझाईनचा एक खूप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. ते करत असताना तुम्हाला, म्हणजे जर ती बाई वाढणार असेल तर डायनिंग तिथून किती दूर आहे, म्हणजे ती अगदी पोळ्या करून तिथपर्यंत चालून तिची दमछाक होत असेल आणि एक्झिस्टिंग गॅस्ट्रोची पोळी जर जळून जात असेल, तर ते डिझाईन महत्वाचं नाहीये. त्याच्यासाठी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हा सगळा एक खूप महत्वाचा भाग आहे जो आपल्याला कन्सिडर करायला हवा.

0: एक महत्वाचा प्रश्न रेणुकाताई, घर सजवताना सौंदर्य आणि उपयोगिता याचा समतोल कसा साधता येईल?
1: सौंदर्य आणि उपयोगिता ह्या खरं तर दोन विभिन्न गोष्टी नाहीच आहेत. दे आर पार्ट ऑफ वन कॉइन. देर आर टू साइड्स ऑफ दॅट वन सेम कॉइन. मला खूप त्याला हौस आहे वेगवेगळ्या गोष्टी आणून त्या ठेवायच्या एक्झिबिशन्समधनं. आजकाल ऑनलाईनमुळे इतकं सोपी झालेलं आहे सगळं. त्याच्यातली कोणची वस्तू आपण उपयोगी ठेवतो, म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण कॅटेगराइझेशन करू शकलो या दर्शनीय भागात घरातल्या काही अगदी म्हणजे जो कोर प्रायव्हेट एरियाज म्हणतो आपण बेडरूम वगैरे साईडच्या आणि काही सेमी पब्लिक एरियाजमध्ये, तर त्याचा डिस्प्ले योग्यतेने केला तर त्या करतील, उपयोग होतील.
0: बरं, आता आपण याबद्दल बघूया की छोटं घर आहे पण वस्तू

0: पण सुंदर हवी आहे, घरामध्ये डेकोरेशनला आणि त्याचा उपयोग सुद्धा होणं गरजेचं आहे. तर छोट्या घरासाठी कशा पद्धतीची रचना असायला हवी ज्याच्यामुळे आपल्या घराचा फील येईल?
1: जे आपण छोट्या छोट्या याच्यातनं सुरू करू, तुमचं फ्लोरिंग कसं आहे? अगदी डार्क असेल तर तुमची रूम अगदी छोटी वाटेल. भिंतींवरचा जो कलर आहे तो कसा आहे, तो डार्क असेल तर परत तुमची रूम छोटी वाटेल. तर हा एक बेसिक चेंज आहे. तिसरी गोष्ट आहे तुमचं लाइटिंग. लाइटिंग कसं आहे, प्रकाश जास्त पडला तर नॅचरली जागा मोठी वाटते. त्याच्यानंतर आता आपण आधी पडदे जे लावायचो ते अगदी दरवाजाच्या वरती बारने, पण आता सिलिंग हाईटला आपण जर लावले तर त्यांनी ती फ्लोअर पर्यंत लेंथ दिसते, त्यांनी रूम जास्त मोठी वाटायला लागते. आणि युजेबल एरिया आपल्याला कसा हवा आहे त्याच्यामध्ये, तर वॉल माउंटेड गोष्टी काही करता येतील का, मॉड्युलर फर्निचर करता येईल का, फ्लेक्सिबल फर्निचर करता येईल का, या सगळ्या गोष्टींचा थोडा थोडा विचार जर झाला तर ती उपयोगिता त्या जागेची वाढते आणि छोट्या जागेमध्ये जास्त साधता येतं.
0: बरोबर. मोठं घर असलं तर जागा मोठी, तर आपण अनेक प्रकारे सुंदरतेच्या वस्तू सजवू शकतो, त्याचा उपयोगितेचा आनंदही घेऊ शकतो. तर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये जागा आहे म्हणून खूप घेतला जाईल का, हाही विचार करणं गरजेचं ठरेल का?
1: इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सोसायटी आणि कल्चर या चार गोष्टींचा समतोल म्हणजे आपलं घर आहे. म्हणजे माझं घर सुंदर बनवताना, मोठं बनवताना, काम करत असताना खूप आवाज येतोय, माझ्या घराच्या बाजूला वृद्धाश्रम आहे किंवा असं काही आहे ज्याने त्रास होतोय, आणि त्या घर बांधण्याच्या प्रोसेसमध्ये जर असं असेल बापरे एकदाचं संपवावं हे किंवा गेल्यावर हा इतकं मोठं घर बांधलं माझं पूर्ण प्रकाश चालला गेला, हा एक ऍस्पेक्ट खूप महत्वाचा आहे. दुसरं की घर बांधत असताना आपण किती पैसा त्याच्यामध्ये ओततो आहे, कारण तुम्ही कितीही लेटेस्ट टेक्नॉलॉजी मी वापरतोय म्हटल्यावर एव्हरी डे न्यू टेक्नॉलॉजी इज कमिंग, सो व्हॉट एव्हर यू आर डुईंग इज गोइंग टू बी ओल्ड बाय द टाइम यू. तर म्हणजे तुम्ही ते खरंच गरजेचं आहे का? त्याच्यातनं होणारे कार्बन इमिशन्स, त्याच्यातनं होणारा पर्यावरणाचा लॉस, सिमेंटचा किती वापर, बाकी गोष्टींचा किती वापर, हा सगळा एक विचार व्हायला हवाय.
0: हे मुद्दे लक्षात घेतले तर कशा पद्धतीने मग कोणते मुद्दे लक्षात घेऊन ते घर बांधायला हवं?
1: आपल्या घराचं म्हणजे स्टार्टिंग पॉइंट हा असावा की आपण ज्या जॉग्राफिकल झोन मध्ये राहतो आहे त्या जॉग्राफिकल झोनला सुटेबल असणारं घर आपण बांधतो आहे का. म्हणजे तिच्या ज्या काही मेजर क्लायमेटिक सायकल्स आहेत त्याच्यामध्ये हे घर मला व्यवस्थित ठेवेल का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरं असतं की आजकाल बरेच लोक वास्तूमध्ये विश्वास ठेवतात, त्याच्यामुळे वास्तूचा एक ऍस्पेक्ट महत्वाचा होऊ शकतो. तिसरा बजेट. प्रत्येकाला असं असतं की माझं घर हे मी खूप वेगळं बांधणार आहे, छान बांधणार आहे, आणि ते करत असताना बजेटचा विचार हा खूप महत्वाचा आहे की मला जे बांधायचं आहे, आज मी काम सुरू केलंय तेव्हापासून 1.5 वर्ष, साधारण 2 वर्ष तुमचा जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये मला इतके इतके खर्च लागणार आहे, ते करत असताना मटेरियल डायनॅमिक्स, मार्केट डायनॅमिक्स आणि माझं पण काही जे काही चेंज होऊ शकतं तर त्याच्यासाठी हे बरोबर डिसिजन आहे का. तर बांधताना या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे. जर माझी बाल्कनी रस्त्या म्हणजे असं प्रोजेक्शन रस्त्याच्या साईडने येत आहे तर काही तिथे ऑब्स्ट्रक्शन्सची गरज आहे का. मी घर बांधत असताना किती झाडं कापल्या गेली आहे हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. कापल्या गेली आहे किंवा खराब झाली आहेत आणि मग त्याच्यासाठी मी काय करू शकतोय का, माझं घर त्याला अकोमोडेट करू शकतंय का, माझं घर किती कार्बन इमिशन्स करताय हा एक विचार प्रत्येकाला करायला हवाय. की इलेक्ट्रिसिटी आजकाल पूर्ण HVAC सिस्टम्स आहेत तर त्याच्यासाठी फायर फायटिंग आजकाल महत्वाचं झालेलं आहे छोट्या याच्यामध्ये, तर त्याच्या सिस्टम्स आपण लावतो एका घरामध्ये आणि त्या लावत असताना योग्य प्रकारचं कन्सल्टेशन आपल्याला मिळत आहे का आणि त्या सगळ्या दृष्टीने आपलं घर रेडी होत आहे का. पार्किंग कधीच विचार नव्हता केला 25-50 वर्षापूर्वी की पार्किंग विकत घ्यावं लागेल. या सगळ्या गोष्टी पण आहेत, तर त्याच्यासाठी आपण पर्याप्त जागा ठेवतोय का, काय आहे हे सगळं.
0: म्हणजे एकंदरीत हे मुद्दे जर लक्षात घेतले तर नक्कीच सुंदर घरही राहील आणि आपलं घरही होईल. म्हणजे ती भावना आपली आपल्या मनामध्ये
1: तयार.
0: आता तुम्ही बजेटचा एक मुद्दा घातला होता मध्ये, तर बजेटचा विचार कसा ठरवायचा, कारण पुष्कळसे प्रश्न बजेटवरच थांबतात.
1: हो, पण असं याच्यासाठी ब्लँकेट उत्तर नाहीये. प्रत्येकाचं बजेट विचारून तिथून रिव्हर्स जाणं सोपी होईल. म्हणजे ते करेक्ट आन्सर राहणार नाही की जर मी म्हंटल की बजेट, अर्थात मटेरियलचे लेबरचे रेट्स हे साधारणतः मार्केटमध्ये अवेलेबल असतात, माहिती असतात सगळ्यांना प्रॅक्टिशनर्सना, आणि त्याच्यावरनं एक साधारण आपल्याला अंदाज येतो. कधी कधी असंही होतं की बनवलेलं महाग पडतं

0: आपण तात्पुरती वेळ निभवण्यासाठी किंवा थीम मध्ये बसलो किंवा कशात बसलो तर आपण थोडस विकत आणि थोडस बनवलेलं असं घेतलं तर साधारणतः आपल्याकडे स्कोप असतो कुठे,
1: पण आपण आपल्या बजेटमध्ये आपण करू शकतो,
0: अगदी करू शकतो. आणि खरं तर एक ऍस्पेक्ट हा पण आहे की ज्यांच्याकडे सगळं आहे किंवा ज्यांच्याकडे बजेटला काही प्रश्न नाहीये तिथे तर खूप देता येतं, पण जिथे हा कन्स्ट्रेंट आहे तिथे उत्तम प्रकारे करून देणं याच्यासारखं चॅलेंज नाही. आणि जर तसं झालं आणि तुम्हाला क्लायंटने मी सॅटिस्फाईड आहो आणि इतक्या कमी याच्यात तुम्ही इतकं करून दिलं असं म्हटलं तर त्याच्यासारखी पावती पण नाही.
1: बरोबर. आता इतका सुंदर विषय आपला, आपलं घर, सुंदर घर, तर आता आपल्या सजावटीमध्ये आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरेचा स्पर्श जर झाला तर प्रत्येकालाच ते आवडेल आहे, तर थोडक्यात त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण आता जागेचा अभाव आहे, लोक फ्लॅटमध्ये राहतात, पण आपल्याला ती संस्कृती ही जपायची आहे, तो टच पण आपल्याला द्यायचा आहे. पूर्वीच्या काळी ओसरीवर आपण बसायचो किंवा वाळवणाला एक वेगळी स्पेशल जागा असायची, पण आता तो तर प्रकार नाही आहे, तर या छोट्या घरात आपण हे कसं साध्य करू शकतो?
0: तर आपण आपल्या परंपरेला जो लुक देऊ शकतो तर आता आपल्या घरांमध्ये बाल्कनी आहे, बाल्कनीला आपण थोडंसं काही डिझाईन करून करू शकतो का? सकाळचा चहा, आधी जे काही अंगणात व्हायचं वाळवणं वगैरे, तर सकाळी आपण थोडंसं बाहेर निसर्गात जाऊन बसू शकतो का? लॉबी एरिया आहे आजकाल, कॉमन एरियाज जर अपार्टमेंटचा विचार केला तर आहे, तर आपण असं काही करू शकतो का? आजकाल कितीतरी घरांमध्ये अपार्टमेंट्समध्ये परत झोपाळे फॅशनमध्ये आलेले आहेत, अगदी पितळी कडीचे वगैरे, तर ते आपण कुठे आपल्याकडे तो एलिमेंट एखादा छोटासा झोपाळा आपण आणू शकतो का? फ्लोरिंगचा विचार झाला पाहिजे की विट्रिफाईड टाइल्स सुंदर दिसतात, स्वच्छ दिसतात, ग्लॅमरस दिसतात, पण आपल्याला अजून काही बघता येईल का त्याला ऑल्टरनेटिव्ह? आपण असे काही कॉन्शियस डिसिजन्स घेऊ शकतो का जे सध्या आपल्याला थोडेसे वेगळे वाटतात आहे, पण पुढे पुढच्या आपल्या आयुष्याच्या दृष्टीने, आपल्या मटेरियल लाईफच्या दृष्टीने, आपल्या हेल्थच्या दृष्टीने ते चांगले आहेत. केरळमध्ये अजूनही तसा त्यांचा तो लाल दगड वापरला जातो, गोव्यातली घरं किती वेगळी आहेत, तर आपण तिथचं जे हवामान आहे या सगळ्या गोष्टींचा थोडासा एक परत विचार करून अगदी जी ट्रेंडमध्ये आहे त्याच्यापेक्षा माझ्यासाठी काय चांगलं आहे. आणि खरं तर असं जर क्लायंटनी सांगितलं की नाही मला फॅशनमधलं नकोय, मला ट्रेडिशनल हवंय आणि मला जे चांगलं हवंय असं म्हटलं तर प्रत्येक आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर खुश होईल, कारण प्रत्येकाची अशी सुप्त इच्छा असते की अरे वा असं काही छान करून द्यावं. त्याच्यामुळे बजेट अशा भौतिक वस्तूंमध्ये टाकण्यापेक्षा या छोट्याशा डिझाईन डिसिजन्स मध्ये चांगल्या प्रकारचा दगड वापरणं, चांगल्या कंपनीचे इलेक्ट्रिकल फिक्स्चर्स, सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने चांगलं मटेरियल इथे जर घातलं तर त्याची लॉंगिटिव्हिटी राहते. या ज्या छोट्या वस्तू आहेत डेकोरेशनच्या त्या आपल्याला हळूहळू जमवता येतात, तर जास्त इन्व्हेस्टमेंट इथे जर केली तर ते महत्वाचं आहे.
1: आपण जेव्हा बाहेरून घरी येतो तर घरात आल्यानंतर ते एक प्रसन्न वातावरण, कुठेतरी ती जुनी आठवण, आपल्या बालपणीच्या आठवणी, आपण ज्या घरात राहिलेलो आहे असा फील, अशा या तुम्ही सांगितलेल्या मुद्द्यांवरून नक्कीच येऊ शकतो आणि आपण तो त्याचा अनुभव घेऊ पण शकतो. तर छान पद्धतीने तुम्ही सांगितलंय. आता जाता जाता सुंदर घर विरुद्ध सुखकर घर याबद्दल काय सांगाल?
0: सुंदर घर विरुद्ध सुखकर घर, तर सुंदर घर म्हणजे जे फक्त पाहुण्यांना दिसतं आपण हे करतो, पण सुखकर घर खरं जे आहे जिथे तिथे राहणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्वतःसारखं, त्यांच्या मनासारखं आनंदी राहता यावं असं घर, जिथे त्यांच्या रुटीनला जागा आहे, जिथे त्यांच्या नात्यांना जागा आहे आणि तिथे त्यांच्या आठवणींना जागा आहे आणि त्यांच्या संस्कृतीसाठी पण जागा आहे, नसेल तर ती निर्माण करणं हे आर्किटेक्ट्स आणि डिझायनर्सचं काम आहे. हे दोन्ही महत्वाचे ठरतात. सुंदर घर डोळ्यांना आवडतं, पण सुखकर घर घरात राहायला बरं वाटतं. सुखकर घर म्हणजे मला संध्याकाळी किंवा कुठूनही घरी जायची सतत सतत ओढ वाटावी, ते घर खरं सुखकर घर. आणि वस्तू आपल्याला शेल्टर देते, वास्तू आपल्याला शेल्टर देते, पण सुखकर घर आपल्याला त्या शेल्टरमध्ये असणारा कम्फर्ट देतं आणि घर पण आपल्याला बिलॉंगिंगनेस देतं. शेवटी कधी अगदी खूप आनंदाच्या दिवशी मला घरी जावंसं वाटलं पाहिजे, काही दुःख किंवा हे असेल तरी पण घरी जाऊन मी शांत होईल असं वाटायला हवं,
1: असं
0: फील यायला हवं.
1: बरोबर. आणि सर्वस्वी आपण कशा पद्धतीने आपल्या मनातल्या भावना घर बांधण्याच्या दृष्टिकोनातून आर्किटेक्टला सांगतो आणि आर्किटेक्ट ही इच्छा आपली पूर्ण करून देतो, तेही बजेट सांभाळून किंवा जागा किती मोठी आहे त्यानुसार, तर खऱ्या अर्थाने ते सुंदर घर आपलं घर म्हणू शकतो.
0: घर शेव

0: कसं आहे की आपण बांधलेलं नसतं, ते आपण जगत असतो, अनुभव घेत असतो आणि आठवणी त्या घरात ज्या तयार होतात त्यांनी त्याला घर पण येतं आणि तेच घर सुंदर घर असतं.
1: वा खूप छान. तर असावे घर ते आपले छान या मालिकेमध्ये आपण सुंदर घर की आपलं घर हा एक आगळा वेगळा टॉपिक घेतला आणि छान पद्धतीने तुम्ही त्याबद्दल बोललेले आहात. नक्कीच आपल्या मैत्रिणींना आपला हा संवाद, आपली ही मुलाखत आवडेल अशी आशा करूया. तर डॉक्टर रेणुका चुटके आपण इथे आलात आणि छान मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. जाता जाता कार्यक्रमात तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: महेंद्रसिंग धोनी चित्रपटातील तू आता है सिनेमे.

मैत्रिणींनो, असावे घर ते आपुले छान या मालिकेअंतर्गत डॉक्टर रेणुका चुटके यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत आणि विषय होता सुंदर घर की आपलं घर। मैत्रिणींनो, वळूया आपल्या आता पुढल्या मालिकेकडे। मैत्रिणींनो, प्रत्येकामध्येच कलागुण असतात। आपण आपल्या अवतीभोवती बघतोच छान कलेच्या माध्यमातून करिअर करत असलेल्या त्या कलेला पुढे नेणाऱ्या मैत्रिणींना। आवडीतून छंद जन्माला येतो, छंदातून कला बहरते आणि कलेतून व्यक्तिमत्वाला नवी ओळख मिळते आणि अशा मैत्रिणींच्या कलेचा प्रवास कलाविश्व या मालिकेतून आपण जाणून घेत असतो। आज देखील अशाच एका कलाकार मैत्रिणींना भेटणार आहोत। कथक नृत्यांगना प्रियल गडकर यांच्या कलेचा हा प्रवास आता जाणून घेऊया। त्यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी आपल्या या मैत्रिणीनं। ऐकूया त्यांची ही मुलाखत।

0: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या कला विश्व या मालिकेमध्ये अशाच एका छानशा मैत्रिणीला आमंत्रित केलं आहे आणि त्या आहेत कथक नृत्यांगना प्रियल गडकर. तर आज आपण त्यांच्याच विषयी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या संपूर्ण कथक या प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. तर प्रियल गडकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: प्रियल. ते तुम्ही एक कथक नृत्यांगना आहात. कथक ही एक नृत्याची शैली आहे जी अतिशय कठीण आहे असं मला वाटतं, पण तेवढीच सुंदर सुद्धा आहे. तर कशी काय आवड निर्माण झाली तुम्हाला, कसं वाटलं हे कथक शिकावंसं?
1: लहानपणापासून मला नृत्याची खूप आवड होती. म्हणजे मी जेव्हा 3-4 वर्षाची होती तेव्हा तेच टीव्ही समोर उभं राहून आणि कॉपी करून नृत्य करणं आणि त्याला बघून बघून करणं, तर माझ्या आईला वाटलं की हिला काहीतरी आवड आहे. तेव्हापासून आईने मला एका समर कॅम्प मध्ये घराजवळच होतं तर तिथे मला टाकलं, म्हणजे

0: क्लासेस साठी. आणि 2 महिन्याचा तो समर कॅम्प होता, पण ज्या गुरु होत्या श्रीमती पूजा तिवारी, त्यांनी माझ्या आईला सांगितलं की नाही नाही, तिला फक्त तुम्ही हॉबी सारखं नका करू, हिला अजून पुढे शिकवा, कारण तिच्यात तो एक हुनर मी बघितला आहे. म्हणजे तुम्ही तिला घ्यायला येत नाही तेव्हापर्यंत ती लहान मुलांसोबत म्हणजे आपल्या मैत्रिणीसोबत खेळायला जात नाही, ती मोठ्या मुलींच्या मागे उभे राहून शिकत राहते. तर तिच्यात ते एक आवड आहे आणि त्याला तुम्ही म्हणजे समोर कंटिन्यू करा. आणि तेव्हापासनं मग माझा हा प्रवास सुरू झाला. 5-6 वर्षाची असेल तेव्हापासनं माझी सुरुवात झाली. त्याच्या पहिले मला गायनच्या शिक्षणासाठी आई बाबांनी क्लास लावला होता. म्हणजे सूर ताल तेव्हापासनं 3 वर्षापासनं तो प्रवास सुरू झाला होता. पण त्याच्यानंतर आईनी बघितलं की नृत्यात जास्ती तिला आवड आहे, तर त्याच्यानंतर मग त्याच्यात माझं सुरुवात झाली.
1: पण मग कथ्थकच नृत्य हे कसं काय निवडलं तुम्ही?
0: खरं सांगू तर काही माहित नव्हतं की कुठला फॉर्म असतो काय असतं, फक्त ते सुरुवात झाली आणि मग ते कळत गेलं आणि मग
1: ते होत गेलं.
0: म्हणजे आपण
1: प्रियलताई, कथ्थक नृत्य हे जे आहे हे दिसायला खूप सुंदर दिसतं, पण ते तेवढंच कठीण सुद्धा आहे, हो ना? कारण त्याच्यात भाव असतात, लय असते, ताल असतो, सूर असतात, आणि त्या त्यानुसार आपल्याला चेहऱ्याचे एक्सप्रेशन सुद्धा द्यावे लागतात. तर हे कसं काय जमतं किंवा हे कसं सगळं जमवून घेता तुम्ही?
0: हे सगळं मी खरं सांगू तर साधना आहे, प्रॅक्टिस. म्हणजे जेव्हा मी 5-6 वर्षाची होती तेव्हा मला त्याच्याबद्दल काहीच कळत नव्हतं, पण शिकता हळूहळू म्हणजे माझे जे आता गुरु आहे श्री मोती शिवहरे त्यांच्याकडे मी कंटिन्यू केलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मागचं काय अर्थ असतो, म्हणजे कथ्थक म्हटलं की फक्त डान्स नाहीये, कथ्थक म्हणजे कथा,
1: अगदी
0: कथा करणारा. तर फक्त म्हणजे हात हालवणं या पाय चालवणं असं नाहीये, त्याच्यामधून तुम्ही नृत्यातनं कसं आपलं सांगता आहे, तर ते होतं. आणि ते प्रॅक्टिस करता त्याच्यात म्हणजे आता जसं आता लहान माझ्याकडे पण स्टुडंट्स येतात, तर पेरेंट्स नेहमी प्रश्न असतात की किती वेळात शिकून जाईल. आपण जे शास्त्रीय नृत्य म्हणतो जितके आपले 8 आहे प्रकार, त्याच्यात असं काहीच नाही. जितकं तुम्ही प्रॅक्टिस, जितकं तुम्ही साधना करत जाल, जितकं शिकत जाल तितकं ते वाढत जाईल. म्हणजे मी आत्ता पण म्हणेल की तुला काही येतं, तर मी म्हणेल नाही, मला आत्ता पण माझे गुरूंची गरज आहे. आता पण मी परफॉर्मन्स बघून म्युझिक ऐकून शिकतेच आहे, त्याचं काही शेवटच नाही आहे. तर हे सगळं प्रॅक्टिस आहे आणि त्याच्यात झोकून देणं आहे आणि एन्जॉय करत आणि पेशन्स. आजकालच्या रील्सच्या जमान्यात 30-60 सेकंदामध्ये तो आपल्याला वर्षोन्वर्ष हा जेव्हा आपण कला शिकतो मग ते आपल्याला थोडं थोडं यावं लागतं. म्हणजे आता मोठे मोठे गुरु जे आहे ज्या 80 वर्षाच्या पण झाल्या आहेत, ते आपण म्हणतात आत्ता पण म्हणतात की मी हे याच्यात शिकतेच आहे. ते हे नाही म्हणत की अरे आम्ही गुरु झालोय आणि आम्हाला सगळं येतं, नाही. जितकं तुम्ही त्याच्यात वाहत जाल तितकं तुम्हाला त्याच्यात ते कळत जाईल,
1: खरंच, आणि त्याच्यातनं मिळत जाईल
0: आणि तितकं त्याचं सौंदर्य जे आहे ते कळत जाईल. ते मला खरं सांगू तर 10वीत 12वीत पण मी होती तर तेव्हा कळत नव्हतं,
1: बरोबर.
0: पण जसं जसं आपण त्याच्यात आतमध्ये जात जातो आणि मोठं होत जातो आणि त्याचा अर्थ कळत जातो, म्हणजे की अच्छा असं म्हणजे त्याच्या मागचा कारण काय. या एका प्रस्तुतीला देताना जसं आता मी जस्ट बँगलोरला माझा एक कार्यक्रम झाला, तिथे आम्ही मीरावर मी केलं तर मला वाटलं मीरावर काय होऊ शकतो, हे तर भक्तीच रस आहे,
1: बरोबर.
0: पण जसं जसं ते गाणे शोधणं पासनं मग त्याच्यात काय स्टोरीज होत्या ते सगळं वाचन करत करत मग आपण त्याच्यात मग तो एक निघतो की हा तो एक मीरा मध्ये आपण 1 तासाचा पण कार्यक्रम कसा करता येईल ते म्हणजे कळतं असं,
1: खरंच. आणि मग ते सगळे रस आपल्या अंगात उतरवावे लागतात आणि ते चेहऱ्यातनं दुसऱ्यांना दाखवावे लागतात,
0: हो
1: खरंच. म्हणजे ही खूप मोठी कस लागते इथे,
0: कस लागते. म्हणजे जसं मी म्हंटलं ना अभ्यासच आहे, म्हणजे त्याच्या कहाणी पहिले वाचणं, मग त्याचे म्युझिक शोधणं, मग त्याच्यामध्ये काय आपण करू शकतो, मग त्याचे स्टेप बनवणं, मग त्याच्यावर पायाचे काम आणि मग ते समोर निघून येतं,
1: खरंच. पण या सगळ्यांमध्ये भाव हे खूप जास्ती महत्वाचं,
0: भाव खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण आता कितीही बोललो की नृत्य आपल्यासाठी, डेफिनेटली आपण आपल्यासाठी करतोच, पण कुठे ना कुठे ऑडियन्स साठी करतो, रसिक साठी करतो, त्यांना काही कळलंच नाही तर त्याचं काय अर्थ आहे. तर भाव तर खूप मोठी म्हणजे गोष्ट आहे की जे आपण फील करतोय ते समोरच्यांना फील, म्हणजे त्याला जसं आमच्या आता ह्याच्यात म्हणतात रस, तर भाव आमचे आणि जे समोर जे ऑडियन्स

0: माझ्या इफ मी रडते
1: हा
0: या मला असं वाटतंय की मला कृष्ण मिळावा,
1: हा
0: तसंच ऑडियन्सला पण वाटलं पाहिजे. म्हणजे एकच आहे जे मी फक्त करून दाखवते, पण त्यांनी जे फील केलं ते रस आहे. जसं आता जस्ट एक मी बघितलं पुतनावर, त्यांनी पूर्ण प्रोडक्शन पुतनावर केलं होतं.
1: अच्छा,
0: तर म्हणजे किती काही गोष्टी करू शकतात एका तासात फक्त पुतनाला दाखवणं, म्हणजे काय काय त्यांनी दाखवलं असेल
1: खरंच.
0: असं म्हणजे
1: इथेच खरी कसोटी लागते त्या नृत्याची, त्या शैलीची खरंच. आणि अतिशय सुंदर सुद्धा दिसतं ते दिसायला. बरं प्रियल, ते तुम्ही जेव्हा हे नृत्य करता किंवा याचा सराव करता, तर तुमचा सराव कसा असतो? म्हणजे साधारण किती वेळाचा तुमचा दिनक्रम कसा असतो या सरावाचा?
0: जसं आता मी टीचर आहे, म्हणजे टीचर आहे, तर माझं सगळ्यात मेन माझे स्टुडंट असतात की त्यांना किती छान शिकवावं, कारण ही आपली पुढची पिढी. जसं आता कलेमध्ये म्हणतात गुरु शिष्य परंपरा, जे माझ्या गुरूंनी मला शिकवलं तेच मी त्यांना देणार आणि तेच ते पुढे घेऊन जाणार. खरं सांगू तर आता इतक्या ह्याच्यात खूप नाही होत, पण हा 1-1.5 तास पर्यंत रोज मी माझी प्रॅक्टिस करते आणि बाकी मग क्लासेस मध्ये मग आमचे काही प्रोग्राम्स असतात त्याची वेगळ्याने प्रॅक्टिस आणि मग बाकी गोष्टी, जसं आता मी तुम्हाला म्हंटल वाचन, त्याचं म्युझिक शोधणं, ते पण एक प्रकारची प्रॅक्टिसच असते आणि त्याच्यात तसं म्हणजे माझा वेळ त्याच्यात जातो. म्हणजे लहानपणापासून मला खूप आवड होती आणि माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि माझ्या आई आणि बाबा दोघेही वर्किंग असल्यामुळे ते संडे टू संडे मला घेऊन जायचे, कारण लहान असताना. मग नंतर मग बाकी ऑटो, पण लहान असताना त्यांनाच मला घेऊन जाणं आणि घेऊन येणं होतं. पण ते 20 किलोमीटर घेऊन जाणं आणि घेऊन येणं दोन्ही गोष्टी म्हणजे होत्या आणि त्यांनी माझ्यावर मेहनत केली म्हणून मी आज इथे तुमच्या समोर आहे. नाहीतर त्यांनी नाही केलं असतं की इतकं 20 किलोमीटर कुठे आम्ही घेऊन जाऊ.
1: म्हणजे घरच्यांच्या सोबतीशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होत नाही, ते अगदी खरं आहे. आणि त्याचा अनुभव किंवा त्याचा प्रत्यय तुम्हाला सुद्धा आलाय, कारण घरच्यांची साथ ही प्रत्येक वेळी आपल्याला हवीच असते. तर प्रियल, ते कथ्थक या नृत्यशैलीची वैशिष्ट्य काय असू शकतात?
0: कथ्थक हे एक शास्त्रीय नृत्य आहे आणि सगळ्यात ह्याच्यात मेन जे आकर्षण म्हणतो आपण ते आहे चक्कर. एक जे नृत्यांगना असते ती एका जागेवर जी चक्कर घेते तो खूप ऑडियन्सला आकर्षित करतं, ते या शास्त्रीय नृत्यात आहे. त्याच्यात कथ्थक नृत्याचे जे घुंगरू आहे ते खूप वेगळे आहे. म्हणजे कथ्थक नृत्यांगना जितक्या असतात ते स्टार्ट करतात जे लहान मुली ते 25 पासन, मग 50, मग 100, मग असे करून 200-250 एका पायात, असं मिळून 500 घुंगरू पर्यंत ते पायात घालून आणि त्याच्यात पायाचे काम म्हणजे पैर का काम असं कथ्थक मध्ये म्हणतात, ते फक्त पायाने दाखवतात. ज्याच्यात बॉडीचं आपलं काही संचालन नसतं, फक्त पायानी तबला आणि घुंगरूची अशी जुगलबंदी आपण म्हणू शकतो, तो एक कथ्थकचा एक वेगळा पैलू आहे. आणि चक्कर तर मी तुम्हाला सांगितले, आणि कथ्थक म्हणजे कथा करणारा, तर फक्त एक म्युझिक वाजतं आहे बिना बोलता, फक्त भावांनी कसं एका कथाला सांगू शकतो तसं एक कथ्थक नृत्यांगना सांगते. जे कुठलीही गोष्ट असू शकते, जसं फेमस आहे सीताहरण आहे, द्रौपदी चीरहरण आहे, त्यांना ते बिना काही बोलता बिना शब्दांचं फक्त संगीत सुरू आहे आणि फक्त भावानी आणि हात्याच्या मुद्रांनी हस्तकांनी आणि कॅरेक्टर्स घेऊन ते पूर्ण गोष्ट पूर्ण कथा ऑडियन्स समोर दाखवू शकतात.
1: खरंच खूप छान. तर प्रियलताई, अनेक वर्ष तुम्ही या नृत्यकलेत काम करताय, या प्रवासात अनेक अडथळे आले असतील की ज्यामुळे आपण खचूनही गेला असाल, तर अशा अडथळ्यांवर तुम्ही कशी मात केली?
0: पहिले तर मी त्याच्यासाठी सगळ्यात जास्ती माझ्या ज्या घरच्यांना आहे त्यांना धन्यवाद करेल, माझे गुरूंना धन्यवाद करेल. आणि आता माझं लग्न झालं आहे तर सासरच्यांना पण तितकं सपोर्ट केलं, त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद करेल. म्हणजे त्यांनी पण मला तितकं सपोर्ट केलं आणि माझ्या सगळ्या कार्यक्रमांना येऊन बघणं आणि मला सपोर्ट करणं, त्यांनी नेहमी मला सपोर्ट केला आहे. पण हो, नक्कीच आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम्स येतात. तर जसं पहिलं होतं की जेव्हा मला कळलं की मी प्रेग्नंट आहे आणि माझं जे काम आहे ते नृत्य आहे आणि पूर्ण अंगावरच आहे, तर मी कसं करेल? तर माझा पहिला प्रश्न होता की मी आत्ताच नागपुरात आली आहे आणि मी आता जस्ट स्टार्ट केलं आहे आणि त्याच्यात मग मी असं डिसिजन घेईल तर माझं तर पुढचा करिअर कसा होईल. तर मग त्याच्यासाठी बेसिकली डॉक्टरांनी म्हटलं

0: जो एज कमी आहे, जे नृत्य आहे ते खूप लहानपणापासून करते आहे आणि तुझ्या बॉडीला त्याची सवय आहे, तर तुला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तू हे कर आणि सगळं चांगलं होईल. आणि त्याच्यात माझ्या फॅमिलीनी मला तितकाच सपोर्ट केला, मेन इज सासरच्यांनी पण तितका सपोर्ट केला. आणि तुम्हाला खरं सांगते, मी 9व्या महिन्यापर्यंत डान्स केलाय, म्हणजे डिलिव्हरीच्या 3-4 दिवसा पहिलेचा पण माझ्याकडे व्हिडिओ आहे. बस डिलिव्हरी झाल्यानंतर फक्त 2.5 महिना मी ब्रेक घेतला असेल या आराम केला असेल आणि मग परत सुरू केलं, कारण मी नागपुरात नवीन होती तेव्हा एकदम. ज्यांनी मला खूप संधी दिली आणि त्याच्यामुळे मी म्हणजे खूप प्रोग्राम्स केले, खूप काम केलं.
1: हा प्रवास छान झाला,
0: छान झाला
1: आणि अडथळे आले पण
0: छोटा छोटा येत राहतात आणि ते आपण समोर त्याच्यावर जात राहतो.
1: तर प्रियलताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया. आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: गीत आहे काही छेड छेड.

0: तर मैत्रिणींनो, चला तर या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. कला विश्व या मालिकेमध्ये प्रियल गडकर यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर प्रियल, ते वळूया आपल्या मुलाखतीकडे. तर असं कुठला एखादा स्टेज प्रोग्राम किंवा असं एखादं सादरीकरण जे आठवतं का, की जे तुम्हाला खूप आवडलेलं होतं?
1: हो, नुकतंच मी आता त्या बँगलोरला खूप मोठा शो केला जो तिकीट शो होता, आणि त्याच्यात मी होती आणि बँगलोर वरनं एक अजून नृत्यांगना होती. तर आम्ही दोघींनी मिळून राधा आणि मीरा, तर तिने राधा म्हणजे राधाचं प्रेम कसं आणि मीराची भक्ती कसं आहे एकच गोष्ट, पण वेगळ्या वेगळ्या आणि दोघी एकच आहे असं सादरीकरण आम्ही केलं. त्याच्यानंतर एक गीत रामायण, तर गीत रामायण वर जास्ती जे सादरीकरण जे असतं ते ग्रुप असतं, पण मी त्याच्यावर सोलो परफॉर्मन्सेस खूप जागेवर केले आहे. जे 1.5 तासाचं सोलो पूर्ण गीत रामायण मी प्रस्तुत केलेलं आहे. आत्ताच वर्ल्ड रामायण कॉन्फरन्स झाली होती 2016 वर्ल्ड रामायण कॉन्फरन्स, तिथे मी भरत, फक्त भरतवर म्हणजे गीत रामायण आणि काही रामायणचे, हिंदी रामायणचे असे गाणे घेऊन परफॉर्मन्स केला होता.
0: खरंच खूप छान. म्हणजे काही काही सादरीकरण असं असतं की जे नेहमी लक्षात राहतं. हो ना, आणि मग मला असं वाटतं की यामध्ये वेशभूषा ही सुद्धा खूप महत्वाची राहत असेल.
1: कथक नृत्य म्हणा तर वेशभूषांवर आपण जे पारंपरिक आपली वेशभूषा असते तेच आपण घालतो. थोडासा बदल, म्हणजे बदल म्हणजे जसं राम दाखवायचा आहे तर एक वरतून ऑरेंज सारखा शैला घेऊन घेतला असं, पण नॉर्मली पारंपरिक वरच मी तुम्हाला म्हटलं ना कॅरेक्टर आम्ही स्टॅब्लिश करतो, पण कॉस्ट्युम पारंपरिकच, म्हणजे जे आमचं घागरा चोली असते या अनारकली ते घालूनच आम्ही करतो, पण कॅरेक्टर स्टॅब्लिश करतो.
0: अच्छा,
1: मी तुम्हाला म्हटलं गीत रामायण मी करते एकटी, तर वेशभूषा एकच आहे, कॅरेक्टर त्याच्यात डिफरंट आहे.
0: खरंच, आता जसं तुम्ही रामायणाचं पण एक सांगितलं की तुम्ही रामायणाचे पण अनेक भाग केलेले आहेत, तर रामायणातलं सर्वात जास्ती काय आवडलं?
1: सगळ्यात जास्ती मी असं म्हणेल की जो पहिला आपला भाग आहे तोच इतका सुंदर आहे, बाकी सगळे आहेच, पण पहिला जो आहे तो खूप, जसं राम जन्म लाग सखी वर आपण करतो, या लवकुश रामायण गाती स्वयंवर झाले, ते गाणे जे आहे म्हणजे त्याच्यावर नृत्य करायला खूप आवडतं आणि खूप छान वाटतं.
0: खरंच. प्रियल, ते तुमच्या पुरस्कारांबद्दल काय सांगता येईल?
1: मला अनेक पुरस्कार मिळाले आहे. पहिले तर मी दूरदर्शन ग्रेडेड आर्टिस्ट आहे.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप असते, तर ती मला दोन्ही भेटली आहे, ज्युनियर आणि सिनियर स्कॉलरशिप. जी CCRTची स्कॉलरशिप असते, मिनिस्ट्री ऑफ कल्चरची, ती मला मिळाली आहे. आपले जे लोक बाहेर जातात त्यांच्यासाठी म्हणजे कल्चरल रिलेशनशिप असतं ICCR, तर श्रीलंकाच्या तिथे मी कोविडमध्ये माझं त्याच्यासाठी सिलेक्शन झालं होतं, ऑनलाईनच झालं, पण तिथे त्याच्यासाठी पण मी परफॉर्म केलं आहे.
0: आता तुमचे पुढे काही स्वप्न असतील ना परत भविष्यात की मला हे करायचं आहे, तर काय सांगता येईल? म्हणजे
1: मला नृत्याला समोर घेऊन जायचंय, म्हणजे आता आपल्या वेळी पण आणि आताच्या वेळी पण शिक्षण आहेच, अभ्यास आहे, 10th आहे, 12th आहे, असं कलाला हॉबी सारखं का करतो? म्हणजे डान्स म्हणजे हॉबी, गाणं म्हणजे हॉबी, हॉबी नाही, त्याला आपण कसं प्रोफेशनली पण करू शकतो ते गाईड करायचंय. म्हणजे प्रमाण त्याचं कमी आहे की आपण डान्समध्ये पण काही करिअर करू शकतो.
0: खरंच, आता मी तुम्हाला ते विचारणारच होती की येणाऱ्या पिढीला तुम्ही काय सांगणार याबद्दल, कारण एक करिअर म्हणूनही ते याकडे पाहू शकतात.
1: आणि ह्याच्या मागे पण मी म्हटलं ना, शास्त्रीय नृत्य म्हणजे नृत्य फक्त नाही, त्याच्या मागचा अभ्यास, त्याच्या मागचं की हे आपण का करतो आहे, रिझन, त्याच्या मागचं कारण काय आहे ते पण आपल्याला, आणि एसे लिहायला आपल्याला ABCD पासून सुरुवात करावी लागते. तसंच शास्त्रीय नृत्य कुठलाही असो, कथ्थक असो, भरतनाट्यम असो, जितकेही आपले आर्ट आहे फॉर्म्स, तर त्याची ABCD शिकवतात, तो कसं बनतो तिथपासनं तुम्हाला एज्युकेशन म्हणजे देतात, आणि ते खूप सुंदर जर्नी आहे. त्याला असं करू नका की ऑब्विसली ABCD लिहायला वेळ लागतोच आपल्याला, तर ह्याला पण वेळ लागतो. मी खूप बघते की खूप लोकांचं पेशन्स संपून जातं की तेच सुरू आहे क्लासमध्ये, तेच सुरू आहे, पण तेच कारण आपण एक बिल्डिंग बनवणार आहे
0: बरोबर,
1: त्याची नीड

0: आहे, ती
1: हाँ
0: नीव आपण एकदम पक्की ठेवली की मग ती बिल्डिंग फटाफट फटाफट बनेल, पण
1: खरंच
0: ती नीवच चांगली नाही ठेवली. एका वर्षात तुम्ही म्हणाल की मी स्टेज परफॉर्मन्स देईल तर म्हणजे कथ्थकचं शक्य नाही.
1: बरोबर,
0: तुम्हाला थोडं हळू हळू हळू तेच तेच तेच तेच करून मग तुम्ही पुढे जाल त्याच्यात. तर माझं जे स्वप्न तुम्ही मला विचारलं, तर मला शास्त्रीय नृत्याचं कॉलेज या युनिव्हर्सिटी बनवायची आहे, ज्याच्यात जितकेही जे कलाकार आहे त्यांना करिअर अपॉर्च्युनिटी तर असेल पण त्यांना एका जागेवर सगळं मिळेल.
1: बिलकुल.
0: ते लायब्ररी असो, म्हणजे आता आमच्या अभ्यास सांगितला मी, तर गाण्याचे पुस्तक असतात, डान्सचे पुस्तक असतात, ऍक्टिंगचे पुस्तक असतात, म्हणजे ते सगळे एका जागेवर. तुम्हाला इफ रेकॉर्डिंग करायचे तर रेकॉर्डिंग स्टुडिओ, तुम्हाला परफॉर्मन्स करायचं तर ऑडिटोरियम, तुम्हाला शिकायचं म्हणजे एका जागेवर सगळं तुम्हाला मिळायला पाहिजे आणि तितकीच अपॉर्च्युनिटी फायनान्शियली. आणि अशा पण खूप अपॉर्च्युनिटी कमी आहे, म्हणजे नृत्य म्हटलं या गाणं म्हटलं तर हा तू अरे आपलीच आहे ना एक गाणं म्हणून दे, या एक नृत्य करून दाखवून दे, पण त्याची साधना त्याचं मागचं किती एफर्ट्स असतात ते तो कोणाला म्हणजे कळत नाही. तर त्याच्यावर मला काम करायचंय, जे लोकांना खरंच करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी काहीतरी मोठं असं बनवायची इच्छा आहे.
1: खरंच खूप छान स्वप्न आहे तुमचं आणि मला असं वाटतं तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण हो,
0: कारण
1: हे सगळ्या कलाकारांसाठी पाहिलेलं स्वप्न आहे.
0: हो
1: की नाही?
0: हो.
1: तर प्रियलताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि कथ्थक नृत्यातील तुमच्या प्रवासाबद्दल आपल्या मैत्रिणींना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. थँक्यू.

मैत्रिणींनू, कला विश्व अंतर्गत कथक नृत्यांगना प्रियल गडकर यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनू, नवरात्र म्हणजे भक्ती, सुगंध, संस्कृतीचा सुंदर साज. ऐकूया हे गीत.

मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या

वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 1:00 वाजतोय आता. दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मी नव्हेच. या सिनेमातलं हे गाणं होतं रमेश आणावकरांचं, संगीत दिलं होतं सुरेश यांनी, शारदा आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गाणं होतं.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲप्सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं मधुचंद्र या सिनेमातलं गदी माडगुळकरांचं हे गाणं होतं. संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी.

0: आयुष्याने खूप काही हिरावून घेतलं, पण जगण्याची उमेद मात्र प्रबळ होत गेली. ही गोष्ट आहे अनिकेतची. लहानपणीच आई वडिलांना गमावलं, पुढच्या आयुष्यातली आव्हानं तर आणखी वेगळी. पण स्वतःच्या संघर्षातून सावरताना अनिकेत फक्त स्वतःसाठी जगला नाही तर इतरांचाही आधार बनला.
1: जगतोस तू तरीही.
0: अनिकेतच्या या प्रवासाची गोष्ट ऐकायला विसरू नका उमेद जीवनाची मालिकेच्या दुसऱ्या भागात. लेखिका सारिका ढेरंगे, सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक, उहू दातार आणि पल्लवी वैद्य. नक्की ऐका बुधवार दिनांक 21 ऑक्टोबरला सकाळी 9:30 अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही उमेद जीवनाची.

एकटी या सिनेमातलं गदी माडगुळकरांचं गाणं तो सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लडाखमध्ये 3,350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण। धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा। सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साठ्यावर केंद्र सरकारचे निर्बंध। आणि 23 वर्षाखालच्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी। लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केल्यानंतर पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज लडाखमध्ये 3,350 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रमुख विकास प्रकल्पांचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन आणि लोकार्पण करताना बोलत होते। लडाखमध्ये आतापर्यंत रस्ते, पूल, नळ जोडणी, हेलीपॅड, बोगदे अशा विविध पायाभूत सुविधांचा विकास झाल्याचं ते यावेळी म्हणाले।
1: लद्दाख की प्रगति और विकास में एक और अध्याय जुड़ रहा है। आज लद्दाख में कई अहम डेवलपमेंट प्रोजेक्ट का लोकार्पण हुआ है। इन परियोजनाओं से कई लोगों का सफर आसान होगा, कहीं बिजली की सुविधाएं बेहतर होगी, कहीं पानी की उपलब्धता बढ़ेगी और हमारी प्राचीन विरासत के संरक्षण को भी नई ताकत मिलेगी।
0: या पायाभूत सुविधांबरोबरच लडाखमध्ये आर्थिक समृद्धी यावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं मोदी म्हणाले। या विकास कामांमध्ये लेह इथल्या कुशोक बकुला रिम्पोची विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन, सीमा रस्ते संघटनेनं बांधलेल्या 298 किलोमीटर लांबीच्या निम्मू पदुम दारच्या रस्त्याचं लोकार्पण, 9 मेगावॅट क्षमतेच्या हानू लघु जलविद्युत प्रकल्पाचं आणि 66 केव्ही दुहेरी सर्किट असलेल्या 10 हानू खालत्सी पारेषण वाहिनी याचा समावेश आहे। याशिवाय लेहमधल्या सिंधुघाट इथं भारतातल्या पहिल्या पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यानाचं तसंच हिमसरोवर प्रकल्पाअंतर्गत 40 गावांमध्ये विकसित केलेल्या 40 जलस्रोतांचं उद्घाटनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं। छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे दिव्यांग झालेल्या आदिवासी नागरिकांना कृत्रिम अवयव आणि इतर मदत सरकार करत आहे आणि त्यांचं जीवनमान सुधारण्याच्या दिशेनं काम करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली। सेवा संकल्प अभियानाअंतर्गत दूरस्थ पद्धतीनं कृत्रिम अवयव वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। भारताने गेल्या दशकभरात संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीत मोठा टप्पा गाठला असून आज जगभरातल्या सुमारे 100 देशांमध्ये स्वदेशी संरक्षण उत्पादनांची निर्यात करत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत एका वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते। भारतानं 2025-26 मध्ये संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत

0: 30,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दारुगोळ्याच्या विविध प्रकारांच्या निर्मितीत भारतानं 90% जास्त स्वावलंबन साध्य केलं असून लष्कराच्या शस्त्रसामग्रीत 175 प्रकारच्या दारुगोळ्यापैकी 159 स्वदेशी असल्याचं ते म्हणाले. गेल्या दशकभरात देशाच्या संरक्षण क्षेत्रानं केवळ आपल्या क्षमतांचा विस्तार केला नाही तर राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या दृष्टिकोनातही महत्वाचा धोरणात्मक बदल घडवून आणल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करून आर्थिक विकासाला चालना देण्याबरोबरच जागतिक सुरक्षा संरचनेत भारताची भूमिका अधिक बळकट करणारी संरक्षण परिसंस्था उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होतोय. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी वक्फ विषयक कायद्यात केलेल्या सुधारणांविषयी.
1: इस्लामिक कायद्याअंतर्गत धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी देणगी म्हणून दिलेल्या मालमत्तेला वक्फ असं म्हणतात. या जमिनीची मालकी अल्लाकडे हस्तांतरित केली जाते. त्यानंतर कोणालाही त्यावर मालकी प्रस्थापित करता येत नाही. त्याचं व्यवस्थापन वक्फ बोर्डाकडे असतं. भारतात सुमारे 9,40,000 एकर एवढ्या जमिनी अशा प्रकारे वक्फ मालमत्ता आहेत. महाराष्ट्रात 2,00,000 एकराहून जास्त क्षेत्रावर 36,701 वक्फ मालमत्ता आहेत. जगातल्या सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात असून देशात सेनादल आणि रेल्वे यांच्यानंतर सर्वात जास्त मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहेत. देशात अनेक ठिकाणी वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाबाबत त्रुटी गैरप्रकार किंवा घोटाळे झाल्याच्याही तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर या मालमत्ताच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक 8 ऑगस्ट 2024 रोजी मांडण्यात आलं. 3 एप्रिल 2025 रोजी लोकसभेने आणि 4 एप्रिल 2025 रोजी राज्यसभेने ते संमत केलं. 5 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यावर वक्फ सुधारणा कायदा अस्तित्वात आला. देशोदेशी विशेषतः मुस्लिम बहुल देशांमध्ये वक्फबाबत वापरल्या जाणाऱ्या नियमांचाही आधार घेऊन या सुधारणा करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान देण्यात आलं मात्र सरसकट स्थगिती द्यायला न्यायालयाने नकार दिला. काही तरतुदी वगळता हा कायदा देशभरात लागू झाला आहे.
0: हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तमिळनाडू सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला. धर्मांतरापूर्वीच्या जातीमध्ये अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही तसंच बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्गीय समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. हिंदू शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि ग्राहकांना साखरेचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सरकारने साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली. आता साखर व्यापाऱ्यांना फक्त 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल. हे नियम आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार कोलकाता आणि त्याच्या विस्तारित महानगर क्षेत्रासाठी तसंच आसाममध्ये साठ्याची मर्यादा 2,000 क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली. नवी दिल्लीत 10 ऑक्टोबर रोजी कॉक्रोच जनता पार्टीनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो आणि रेल्वे सेवांवर बंदी घालून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर बिनशर्त आणि स्पष्ट माफी मागितली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवर पूर्ण बंदी घालू नये असे निर्देश न्यायालयानं दिले होते. या आदेशाचं उल्लंघन झाल्याप्रकरणी याचिका दाखल झाली होती.

0: लास वेगास इथं सुरू असलेल्या 23 वर्षाखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजीत मोरे यानं ग्रेको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ एका गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. ग्रेको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलंच रौप्य पदक आहे. यापूर्वी विश्वजीतनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं होतं. देशातल्या डेटा सेंटर्सच्या शाश्वत वाढीसाठी राज्यांना नियोजन करण्यासाठी नीती आयोगाच्या फ्रंटियर टेक हबनं डेटा सेंटर मूल्यांकन आराखडा प्रसिद्ध केलाय. या उपक्रमाचा उद्देश भारतातल्या डेटा सेंटर परिसंस्थेला बळकट करणं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संगणन आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या वाढत्या गरजा पूर्ण करायला मदत करणं हा आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लडाखमध्ये 3,350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण. धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साठ्यावर केंद्र सरकारचे निर्बंध. आणि 23 वर्षाखालच्या कुस्ती स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: विष्णुपुरी प्रकल्पासह अंतेश्वर रेणापूर सुधा प्रकल्पातला साठा पिण्यासाठी राखीव. शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या 3रा टप्प्यात नांदेड जिल्ह्यातल्या 37,000 शेतकऱ्यांना 373 कोटींचा लाभ. आणि श्री क्षेत्र माहूर इथं नवरात्र उत्सवाला प्रारंभ, लाखो भाविकांची दर्शनासाठी हजेरी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या विष्णुपुरी प्रकल्प, अंतेश्वर उच्च पातळी बंधारा तसंच रेणापूर सुधा लघु प्रकल्पातला संपूर्ण पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. जलाशयातून अनधिकृतरित्या पाणी उपसा होत असल्याचं निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या मुदखेड आणि मुखेड तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला असून आता संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाला आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू करण्यात येणार असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या लाभ वितरणाच्या 3रा टप्प्यात नांदेड जिल्ह्यातल्या 37,959 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 373,38,00,000 रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत. या योजनेत आतापर्यंतच्या 3 टप्प्यात जिल्ह्यातल्या 1,02,218 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 861,56,00,000 रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यात 114 प्रारूप मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. 12 जानेवारी 2026 रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार नांदेड जिल्ह्यात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 34,512 मतदार आहेत. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. अभिषेक कुमारिका पूजन करून घटस्थापना करण्यात आली. मंदिर संस्थांच्या वतीनं 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लाखो भाविक दररोज रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूर इथं दाखल होत असून प्रशासनानं चोख नियोजन केलं आहे. विविध भाषांमधली लेखनसंहिता अन्य भाषेमध्ये अधिक सहजपणे भाषांतरित करणाऱ्या हँडहेल्ड स्क्रिप्ट ट्रान्सलेशन डिव्हाइससाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या 6 प्राध्यापकांना पेटंट प्राप्त झालं आहे. भाषा, संगणकशास्त्र, शिक्षणशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्राध्यापकांनी एकत्र येऊन ही कल्पना साकार केली. नांदेडसह शेजारील हिंगोली जिल्ह्यात 3 ऑक्टोबर रोजी सकाळी भूकंपाचे 2 सौम्य धक्के बसले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 3.03 आणि 4.05 इतकी नोंदवण्यात आली. जिल्ह्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी खुद्द जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन थेट वाळू घाटावर पोहोचले. या कारवाईत 13.12 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नांदेड ग्रामीण, लिमगाव, नायगाव, मुदखेड, धर्माबाद, उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतील वाळू घाटांवर ही कारवाई करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ज्ञानतीर्थ युवक महोत्सव 16 ते 19 ऑक्टोबर दरम्यान नांदेड इथल्या सायन्स कॉलेजमध्ये होणार आहे. मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीचं भान ठेवून अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक

0: संवेदनशीलतेचं भान जपत हा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव साजरा करण्याचं आवाहन कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी केलं. शेतकरी कुटुंबातील कर्ता व्यक्ती कारागृहात असल्यानं त्याच्या कुटुंबाची शेती आणि शासकीय योजनांचा लाभ प्रभावित होऊ नये यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेतला आहे. जिल्हा कारागृहात आयोजित विशेष शिबिरात 42 न्यायाधीन बंद्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले तर 26 बंद्यांचे कर्जमाफी योजनेच्या अनुषंगानं ई केवायसी अद्ययावत करण्यात आली. संबंधित बंद्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कारागृहाबाहेरील सुविधा केंद्रांवर जाण्याची गरज भासू नये या उद्देशानं कारागृहातच विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा संकल्प अभियानाचं औचित्य साधत नांदेडमध्ये स्वच्छ नांदेड सुंदर नांदेड या मोहिमेला पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. शहराला स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी महापालिका आता प्रभागनिहाय नियोजन करत असल्याची माहिती महापौर कविता मुळे यांनी दिली. शहरवासियांनी या मोहिमेत स्वयंस्फूर्तीनं सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यात अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या निवारणासाठी सामाजिक बांधिलकी जपत नांदेड जिल्ह्यातले सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांनी एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेडमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. अपर्णा बिवलकर यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण ग्लोबल टॉकीज या मालेत काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आढावा घेणार आहोत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया चिल्ड्रन्स ऑफ हेवन या इराणी चित्रपटाचा अशोक राणे यांनी घेतलेला वेध.
1: इराणी सिनेमा म्हणजे मुलांच्या गोष्टी, मात्र त्या आड असतं एक अवघ सामाजिक वास्तव. महाभारताविषयी असं म्हटलं जातं की त्यातल्या गोष्टी सर्वसामान्यांना सहज कळतात आणि विद्वान मंडळी त्यावर सबंध मानवी जीवन, त्यातले प्रवृत्ती, त्याला वेढून असलेलं जीवन विश्व तत्वज्ञान यावर लिहितात, बोलतात, चर्चा करतात. इराणी सिनेमाबद्दल देखील हेच म्हणता येईल, विशेषतः ज्यात केंद्रस्थानी मुलं आहेत असे चित्रपट. उदाहरणार्थ चिल्ड्रन ऑफ हेवन, घरच्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या बालसुलभ जाणीवांसकट जगणाऱ्या दोन भावंडांची अतिशय उत्कट तितकीच लोभसवाणी गोष्ट. डोळे उलावणं नाही, रडारड असला प्रकार नाही, अजिबात कसला मेलोड्रामाच नाही. घरच्याच नव्हे तर भोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीलाही लहान मुलं कशी तोंड देतात त्याची ही विलक्षण कथा. जागतिक ख्यातीचे दिग्दर्शक मजिद माजिदी यांचा हा चित्रपट. पहिलं दृश्य, चांभार छोट्या मळलेल्या जुनाट गुलाबी बुटांना टाके घालतो आहे. 10-12 वर्षांचा अली त्याकडे पाहतो आहे. लहान मुलांचं निरागसपण, कुतूहल त्याच्या चेहऱ्यावर अजिबात नाही. बूट दुरुस्तीला बराच वेळ लागतोय, पुढे कामं आहेत आणि ती उरकायची आहेत, अशी सारी संसारी माणसांची अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर साचलेली. तिथून बूट घेऊन तो निघतो, बेकरीतून तंदूरच्या रोट्या फडक्यात बांधून घेतो, दुसऱ्या दुकानात येतो, हातातल्या रोट्या आणि बूट बाहेर ठेवून बटाटे घ्यायला जातो. थकलेल्या उधारीवरून दुकानदार सुनावतो, त्याच्या चेहऱ्यावर संसारी गृहस्थाचा ओशाळवाणा भाव. इकडे भंगारवाला दुकानदाराच्या परवानगीनं बाहेरचा कचरा उचलतो, त्यात ते बूटे उचलले जातात, तो निघून जातो. अली बाहेर येऊन आपल्या वस्तू घ्यायला जातो तर तिथे बूट नसतात. त्याचा मूळचा चिंताग्रस्त चेहरा अधिकच व्याकुळ होतो. तो घरी येतो, त्याच्या पाठची बहीण जाहिरा आपल्या धाकट्या भावंडाला मांडीवर घेऊन बसलेली असते. अली रोट्या ठेवतो, जाहिरा बुटांबद्दल विचारते, तो तोंड लपवतो. ती बाळाला खाली ठेवून बाहेर बूट पायला जाऊ लागते, तो तिला अडवतो. दुकानात विसरलोय असं सांगत आत्ता आणतो म्हणत

0: कळकळ सुटतो. बाहेर नळावर कपडे धुणाऱ्या आईची हाक वाऱ्यावरच भिरते. तेवढ्यात घरमालक पाण्याच्या अतिवापरावरनं आणि थकलेल्या घरभाड्यावरून आईला सुनावतो. अली परत येतो, बहिणीकडे नडविल्या नजरेने पाहतो. दोघंही अभ्यासाला बसतात. मालकानं घरभाड्यावरून सुनावल्याचं आई वडिलांना सांगते. बायकांशी बोलण्यापेक्षा पुरुषांशी बोल म्हणावं असे वडील करवादल्या सुरात बोलतात. ते जाहिराला चहा द्यायला सांगतात. ती चहा देते. घरात साखर नसल्याचं आई सांगते. त्याचवेळी खडीसाखरेचे तुकडे करत बसलेल्या वडिलांना जाहिरा म्हणते, तुमच्या पुढ्यात एवढी साखर आहे? वडील म्हणतात, अगं ती मशिदीची आहे. वडिलांचं लक्ष आता अलीकडे जातं. ते त्याला सुनावतात, घरची कामं करत जा. मी 9 वर्षाचा होतो तेव्हापासून घरच्या जबाबदाऱ्या घेत आलो. अलीचा चेहरा रडवेला. आपणही घरची सारी कामं करत असतो असं मात्र तो सांगत नाही, पण प्रेक्षकांनी ते पाहिलेलं असतं. दोन्ही मुलं अभ्यासाला बसतात. गहाळ झालेल्या बुटांवरून दोघात वहीत लिखित स्वरूपात बोलणं होतं. अलीचेच बूट घालून जाहिराने शाळेत जायचं आणि तिची शाळा सुटली की अर्ध्या वाटेत अलीनं तिला गाठायचं आणि तेच बूट घालून शाळेत जायचं. याकरता अलीला रोजच जीव फुटेस्तर धावावं लागतं. शाळेच्या मुलांसाठी आयोजित केलेल्या शहरातील धावण्याच्या स्पर्धेची नोटीस अली शाळेच्या नोटीस बोर्डवर पाहतो. त्यात पहिल्या 3 क्रमांकांच्या बक्षिसांचा उल्लेख असतो. अली वरपासून ती पाहतो. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस असतं बूट. अली तसाच धावत पीटीच्या शिक्षकाकडे जातो आणि नाव नोंदवायला सांगतो. शिक्षक मुदत संपल्याचं सांगतात. अली रडायलाच लागतो. रडतच विनवण्या करायला लागतो. अखेर शिक्षक त्याची धावण्याची क्षमता पाहायचं ठरवून मैदानात त्याला धावायला लावतात. अली धावतो. शिक्षक त्याचा धावण्याचा वेग पाहून अचंबित होतात. त्याचं नाव नोंदवून घेतात. अलीचा रडवेला चेहरा खुलतो. त्याचं मनोमन ठरतं, 3रा क्रमांकच पटकवायचा आहे, म्हणजे मग बूट मिळतील आणि ते जाहिराला देता येतील. तसं तो तिला सांगतो देखील. तिच्या चेहऱ्यावर मुळताच राग आणि आता प्रश्नार्थक भाव. मात्र प्रत्यक्षात तो पहिला येतो. उशिरा शाळेत येतो म्हणून सदैव त्याला शिक्षा करणारे हेडमास्टरही खुश होतात. सर्वांनाच आनंद होतो. मात्र अली दुःखी होतो. घरी जाहिरा बुटाची वाट पाहत असते. हा रिकाम्या हाताने परततो. जाहिरा फुरंगटते. हा पायातले फाटून जीर्ण झालेले बूट कसेबसे काढतो. सुजलेले पाय कुंडात सोडतो. छोट्या मासोळ्या त्याच्या तळव्यांभोवती जमतात आणि त्याचवेळी बाजारात करत फिरणारे वडील दिसतात. त्यांच्या सायकलच्या कॅरियरवर नवीन मुटांचा जोड दिसतो. सिनेमा संपतो, मात्र तो आपल्या मनात कायमच रेंगाळत राहतो. अली आणि जाहिरा सतत डोळ्यासमोर राहतात.
1: श्रोते हो, ग्लोबल टॉकीज या मालेत आत्ताच आपण ऐकला चिल्ड्रन्स ऑफ हेवन या इराणी चित्रपटाचा अशोक राणे यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. इरिओफाईड कोळी ही कीड अतिशय सूक्ष्म असून नारळाच्या देठाखालील आवरणाच्या आत असते. ती त्या भागातून रस शोषून घेते. परिणामी देठाच्या खालच्या भागात पांढरट, पिवळे, त्रिकोणी चट्टे दिसतात. नंतर हे चट्टे वाढत जाऊन त्यांचा आकार त्रिकोणी बनतो. प्रादुर्भित भागावरील फळांचं आवरण तडकतं. परिणामी नारळ लहान राहतात, काथ्याची प्रत घटते, तसंच लहान फळांची गळ होते. या किडीच्या नियंत्रणासाठी 5% कडुनिंबयुक्त कीटकनाशक 7.5 मिली समप्रमाणात पाण्यात मिसळून मुळाद्वारे एप्रिल ते मे, ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत वर्षातून 3 वेळा द्यावं. औषध दिल्यानंतर 45 दिवसांपर्यंत नारळ काढू नयेत. तसंच नारळाला 50 किलो कंपोस्ट, 10 किलो निंबोळी पेंट आणि झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि कॉपर ही अतिसूक्ष्म अन्नद्रव्य 200 ग्रॅम प्रतिझाड दरवर्षी द्यावीत. याशिवाय नारळावर 1% कडुनिंबयुक्त कीटकनाशक 4 मिली प्रति लिटर पाण्यातून नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी सर्व कीडग्रस्त आणि तयार नारळ काढून घ्यावेत. पडलेली फळं, फुलोरा, देठ गोळा करून नष्ट करावेत. किंवा ॲझाडीरॅक्टिन 0.3% अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य हे मिश्र कीटकनाशक 250 मिली 20 लिटर पाण्यात मिसळून दर 3 महिन्यांच्या अंतराने माडाच्या आळ्यामध्ये ओतावं. नारळ हे कोकणातील अत्यंत महत्वाचं पीक असून या पिकावर विदेशातील बऱ्याच किडींनी आपल्या देशात शिरकाव केलेला आहे. यामध्ये इरिओफाईड कोळी, ॲसियन राखाडी भुंगा, फुलोऱ्यावरील पतंग, चक्राकार पांढरी माशी इत्यादींचा समावेश होतो. सध्या चक्राकार पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव नारळावर दिसून येत आहे.

2016 रुगोज, चक्राकार पांढरी माशी, पोलाची आणि पलक्कड या राज्यात तसंच कोकणातही दिसून येत आहे. या किडीचा उगम मध्य आणि उत्तर अमेरिकेतील बेलीज, मेक्सिको, ग्वांटेमाला इथे झाला असून 2009 या किडींची प्रथम नोंद शोभिवंत वनस्पतीवर फ्लोरिडा येथे घेण्यात आली. या किडीचा प्रसार वाऱ्यामार्फत, पक्ष्यांमार्फत तसंच फळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना होतो. रुगोज चक्राकार पांढरी माशी ही रस शोषण करणारी कीड असून 2.5 मिलीमीटर लांबीची, परंतु कपाशीवरील पांढरी माशीपेक्षा आकाराने मोठी असते. माशीच्या पंखाच्या जोडीवर फिकट तपकिरी पट्टे तर डोळे राखाडी दिसून येतात. नर आकाराने लहान असतो. अंडी लंबवर्तुळाकार, पिवळसर रंगाची, 0.3 मिलीमीटर लांबीची असून ती चक्राकार घातलेली असतात आणि ती मेंढचट पांढरट आवरणाने झाकलेली दिसून येतात. त्यामुळे या किडीचं नाव चक्राकार पांढरी माशी असं पडलं आहे. प्रौढ माशीच्या शरीराच्या खालील बाजूस ग्रंथीमधून स्त्राव बाहेर येत असतो.

असतो. अंडी लंबवर्तुळाकार पिवळसर रंगाची 0.3 मिलीमीटर लांबीची असून ती चक्राकार घातलेली असतात आणि ती मेंढचट पांढरट आवरणाने झाकलेली दिसून येतात. त्यामुळे या किडीचं नाव चक्राकार पांढरी माशी असं पडलं आहे. प्रौढ माशीच्या शरीराच्या खालील बाजूस ग्रंथीमधून स्त्राव बाहेर येत असतो. या किडीच्या प्रथमावस्थेला पाय असून ती हालचाल करू शकते, तर प्रौढ अंडाकृती असून पांढरट पिवळसर रंगाची असते आणि त्यावर पांढरे मेंढचट आवरण दिसून येते. या किडीची पिल्लं आणि प्रौढ दोघंही पानाच्या खालील बाजूचा रस शोषून घेतात. चक्राकार पांढरी माशी शरीरातून गोड चिकट स्त्राव सोडत असल्यामुळे त्याकडे असंख्य मुंग्या आकर्षित होतात आणि त्यामुळे स्त्राव सर्वत्र पानावर पसरतो. पानाच्या वरच्या बाजूवर गोड चिकट स्त्राव दिसून येतो आणि त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला तर नारळ फळांवर सुद्धा चक्राकार आवरणात अंडी आणि प्रौढ दिसून येतात. या किडीची नोंद 43 कुळातील 118 वनस्पतींवर दिसून आली असून त्यामध्ये पेरू, केळी, सीताफळ, आंबा तसंच शोभिवंत वनस्पतींचाही समावेश आहे. या किडींचे नैसर्गिक शत्रू उदाहरणार्थ क्रायसोपा, ढालकिडा, मॅलाडा, इनकार्सिया, जावराभिया, फुंगा, कातीन, लेईओचिनस इत्यादींचं बागेत संवर्धन करावं. ज्या क्षेत्रामध्ये इनकार्सिया परोपजीवी कीटक दिसून येतात अशा क्षेत्रातून ते गोळा करून प्रादुर्भावित बागेत सोडावे, म्हणजे किडींचं जैविक व्यवस्थापन होईल. नारळाच्या झावळ्यांवर खालच्या बाजूने पाण्याचा फवारा करावा, त्यामुळे चक्राकार माशीचे प्रौढ आणि पिल्लं मारली जातील.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतहो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका विषयावर बोलणार आहोत, ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश कारणे आणि प्रतिबंध. आज आपण या सामान्य पण दुर्लक्षित विषयाबद्दल बोलणार आहोत, निद्रानाश म्हणजेच इन्सोम्निया. रात्री झोप येत नाही, झोप लागते पण वारंवार जाग येते, पहाटे लवकर जाग येते आणि पुन्हा झोप लागत नाही, अशा अनेक तक्रारी ज्येष्ठ व्यक्ती सांगतात. वय वाढल्यावर झोपेच्या पद्धतीत काही नैसर्गिक बदल होतात, पण सततची झोपेची समस्या ही केवळ वयाचा भाग म्हणून दुर्लक्षित करू नये. निद्रानाशाची प्रमुख कारणे कोणती? पहिले कारण म्हणजे शारीरिक आजार. सांधेदुखी, पाठदुखी, श्वसनाचे आजार, वारंवार लघवीला लागणे, हृदयविकार, मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजारांमुळे रात्रीची झोप बिघडू शकते. दुसरे म्हणजे मानसिक ताण आणि एकटेपणा. निवृत्तीनंतर दिनचर्येत बदल, जोडीदाराचा मृत्यू, मुलांपासून दूर राहणे, आर्थिक किंवा कौटुंबिक चिंता यामुळे मन सतत विचार करत राहते आणि झोप येणे कठीण होते. तिसरे म्हणजे औषध. काही औषधांमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे झोप येत नाही म्हणून स्वतःहून झोपेच्या गोळ्या सुरू करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. तसेच दिवसा जास्त वेळ झोपणे, कमी शारीरिक हालचाल, संध्याकाळनंतर चहा कॉफी घेणे, रात्री मोबाईल किंवा टीव्ही जास्त वापरणे आणि रोजची झोपण्याची वेळ सतत बदलत राहणे यामुळेही निद्रानाश वाढू शकतो. मग चांगली झोप मिळण्यासाठी काय करावे? सर्वात महत्वाचे म्हणजे नियमित दिनचर्या. रोज शक्यतो एकाच वेळी झोपणे आणि एकाच वेळी उठणे. दिवसभर शक्य असेल तर चालणे, हलका व्यायाम किंवा योगासने करावीत, पण झोपण्याच्या अगदी आधी जोरदार व्यायाम टाळावा. सकाळी काही वेळ नैसर्गिक सूर्यप्रकाशात राहणे, शरीराची झोप जागरणाची नैसर्गिक घड्याळ व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. दुपारची झोप घ्यायची असल्यास ती लहान आणि शक्यतो दुपारच्या सुरुवातीला असावी. दिवसा अनेक तास झोपल्यास रात्री झोप येणे कठीण होऊ शकते. संध्याकाळनंतर चहा कॉफी आणि कॅफिनयुक्त पदार्थ कमी करावेत. रात्रीचे जेवण हलके आणि झोपण्याच्या काही तास आधी घ्यावे. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीनचा वापर कमी करून शांत वातावरण तयार करावे. वाचन, शांत संगीत किंवा प्रार्थना यासारख्या आरामदायी सवयी उपयोगी ठरू शकतात. आणि एक महत्वाची गोष्ट, झोप येत नाही म्हणून घड्याळाकडे सतत पाहू नका. बऱ्याच वेळा झोप येत नसेल

0: तर शांतपणे उठून मंद प्रकाशात एखादी शांत कृती करा आणि झोप येऊ लागल्यावर पुन्हा अंथरुणावर जा. झोपेच्या गोळ्यांबाबत विशेष काळजी. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःहून झोपेच्या गोळ्या घेणे टाळावे. काही औषधांमुळे गरगरणे, स्मरणशक्तीवरचा परिणाम आणि पडण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे निद्रानाशाचे मूळ कारण शोधणे आणि त्यावर उपचार करणे अधिक महत्वाचे आहे. जर झोपेची समस्या वारंवार होत असेल, दिवसभर खूप झोप येत असेल, मोठ्याने घोरणे किंवा झोपेत श्वास थांबण्यासारखी लक्षणे असतील किंवा चिंता जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शेवटी एवढेच सांगू इच्छिते, चांगली झोप ही ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. झोप ही चैनीची गोष्ट नसून शरीर आणि मेंदूला आवश्यक असलेली विश्रांती आहे. म्हणून आजपासून नियमित दिनचर्या, दिवसभर योग्य शारीरिक हालचाल, सकाळचा सूर्यप्रकाश, कॅफिनचे नियंत्रण आणि शांत झोपेचे वातावरण, या छोट्या गोष्टी आपल्या ज्येष्ठांच्या झोपेत मोठा फरक घडवू शकतात. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून आपण वंची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंदिनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या भागामध्ये आपण मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग तिसरा ऐकणार आहोत. ऐकूयात भाग तिसरा.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आपण परिसर या कार्यक्रमात जल प्रदूषण याविषयी माहिती घेऊयात. पाण्याच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक गुणधर्मांमध्ये असा अवांछित बदल होणे की ज्यामुळे पाणी पिण्यास किंवा शेतीस, औद्योगिक वापरास किंवा जलचरांच्या अस्तित्वात अयोग्य ठरू शकते, याला आपण साधारणपणे जलप्रदूषण असं म्हणतो. त्यामध्ये मानवनिर्मित कारणं कोणती आहेत? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रक्रिया न केलेलं घरगुती सांडपाणी नद्या आणि तलावात डायरेक्ट सोडणं, रासायनिक उद्योग, कागद उद्योग, वस्त्रोद्योग आणि औषध निर्मितीतील सांडपाणी सरळ तलावात आणि नद्यामध्ये सोडणं, शेतीतून वाहून जाणारी जे खते आणि कीटकनाशके आहेत जे नॉन बायोडिग्रेडेबल आहेत ती सरळ नद्यांमध्ये आणि पाण्याच्या स्त्रोतांमध्ये जाणं, जहाजांमधून होणारं प्रदूषण ज्यामध्ये तेल गळती आणि मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा सागरी कचरा, प्लास्टिक, सूक्ष्म प्लास्टिक आणि इतर घन कचरा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये टाकणं, खाणकामातून पाण्यात येणारे धातू आणि आम्लीय पाणी, भूजलामध्ये दूषित पदार्थ झिरपणं आणि अलीकडे ई वेस्टमुळे अतिशय हेवी मेटल पाण्याच्या स्त्रोतामध्ये जाणे. आता हे कसं काय वाढतं प्रदूषण? तर शेतातील नायट्रेट आणि फॉस्फेट पाण्यात जास्त प्रमाणात मिसळल्यास शैवालांची अतिवाढ होते. या प्रक्रियेला वैज्ञानिकदृष्ट्या युट्रॉफिकेशन किंवा सुपोषण असं म्हणतात. त्यामध्ये शैवाल आणि इतर सेंद्रिय पदार्थाचं विघटन करताना सूक्ष्मजीव पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात वापरतात. याला आपण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असं म्हणतो. आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्या पाण्यामधल्या माशांचं, अनेक जलचरांचा मृत्यू होतो आणि एकूणच तिथल्या प्रजातीला धोका निर्माण होतो. सांडपाण्यातील रोगकारक सूक्ष्मजीवांमुळे अतिसार, कॉलरा आणि इतर असे जलजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. काही प्रदूषक औद्योगिक प्रक्रियेतनं बाहेर येतात, ते अन्नसाखेत प्रवेश करतात आणि सजीवांच्या शरीरामध्ये साठू शकतात. याला आम्ही बायोमॅग्निफिकेशन असं म्हणतो. म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल केमिकल पेस्टिसाइड अन्नसाखेच्या माध्यमातून प्रोड्युसर्सकडनं म्हणजे वनस्पतींकडनं वरच्या श्रेणीतल्या प्राण्याच्या शरीरामध्ये म्हणजे मानवाच्या, गिधाडांच्या आणि लॉयन किंवा वाघांच्या शरीरात जातात आणि ते बाहेर पडत नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. आता यावर वैज्ञानिक उपाय काय? सगळ्यात महत्वाचा उपाय सांडपाणी प्रक्रिया केंद्र. प्राथमिक टप्प्यात घन पदार्थ वेगळे करून त्यावर जैविक प्रक्रियेत सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात. आवश्यकतेनुसार गाळणी, निर्जंतुकीकरण आणि पोषक द्रव्ये काढून अतिरिक्त टप्पे वापरून मगच सांडपाणी आपण पाण्यामध्ये सोडतो. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करणं देखील गरजेचं आहे, ज्यामध्ये रासायनिक अवक्षेपण, गाळणी, शोषण, झिल्ली तंत्रज्ञान आणि विशिष्ट प्रदूषकांसाठी इतर प्रक्रिया वापरून सांडपाणी शुद्ध केलं जातं. कृत्रिम पाणथळ प्रदेश निर्माण करणं, यामध्ये योग्य प्रकारे तयार केलेल्या उथळ जलक्षेत्रात वनस्पती, माती किंवा मध्यम आणि सूक्ष्मजीव यांच्या सहाय्याने काही प्रदूषक कमी केले जातात. ही पद्धत योग्य जागा, हवामान आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार वापरता येते. निर्जंतुकीकरण आणि पुनर्वापर करणे, ज्यामध्ये क्लोरीन, अतिनील किरण किंवा इतर मान्य पद्धतीने रोगकारक सूक्ष्मजीव निष्क्रिय करता येतात. प्रक्रिया केलेलं पाणी औद्योगिक वापर, बांधकाम आणि इतर योग्य कामांसाठी पुन्हा वापरता येते. आता जल प्रदूषण रोखण्यासाठी आपण साधारणपणे पूरक उपाय कोणते योजू शकतो, त्यामध्ये नद्या आणि तलावात

शशिकांत ओक यांनी गायलेला राग धनश्री आत्ता पण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ शंतनू किंजवडेकर यांनी आणि हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या दरम्यान वाद्यसंगीत.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. प्रत्यक्ष कर महसुलात 13.21% वाढ. एसआयआर विरोधात मोर्चा काढल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. आणि 23 वर्षांखालच्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी. राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. सणासुदीच्या हंगामात दरवर्षीप्रमाणे यंदा 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं सादर केला होता. मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर अतिरिक्त भार टाकणं योग्य नसल्याची भूमिका घेत परिवहन मंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी प्रवाशांवर थेट भार टाकण्याऐवजी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सरकारने साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आता साखर व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल. हे नियम आजपासून येत्या 23 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. सुधारित नियमांनुसार कोलकाता आणि त्याच्या विस्तारित महानगर क्षेत्रासाठी तसंच आसाममध्ये साठ्याची मर्यादा 2000 क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर महसुलात 13.21% वाढ होऊन करसंग्रह 13,38,000 कोटी रुपये झाला आहे. 1 एप्रिल ते 14 ऑक्टोबर या कालावधीत कंपन्यांनी प्रत्यक्ष करापोटी 5,99,000 कोटी रुपयांचा भरणा केला. तो 20.58% जास्त आहे. व्यक्तिगत करदाते आणि हिंदू संयुक्त कुटुंबाद्वारे कर भरणाही 5.83% वाढून 6,92,000 कोटी रुपये झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी वक्फ विषयक कायद्यात केलेल्या सुधारणांविषयी.
1: इस्लामिक कायद्याअंतर्गत धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी देणगी म्हणून दिलेल्या मालमत्तेला वक्फ असं म्हणतात. या जमिनीची मालकी अल्लाकडे हस्तांतरित केली जाते, त्यानंतर कोणालाही त्यावर मालकी प्रस्थापित करता येत नाही. त्याचं व्यवस्थापन वक्फ बोर्डाकडे असतं. भारतात सुमारे 9,40,000 एकर एवढ्या जमिनी अशा प्रकारे वक्फ मालमत्ता आहेत. महाराष्ट्रात 2,00,000 एकराहून जास्त क्षेत्रावर 36,701 वक्फ मालमत्ता आहेत. जगातल्या सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात असून देशात सेनादल आणि रेल्वे यांच्यानंतर सर्वात जास्त मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहेत. देशात अनेक ठिकाणी वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाबाबत त्रुटी, गैरप्रकार किंवा घोटाळे झाल्याच्याही तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर या मालमत्ताच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक 8 ऑगस्ट 2024 रोजी मांडण्यात आलं. 3 एप्रिल 2025 रोजी लोकसभेने आणि 4 एप्रिल 2025 रोजी राज्यसभेने ते संमत केलं. 5 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यावर वक्फ सुधारणा कायदा अस्तित्वात आला. देशोदेशी विशेषतः मुस्लिम बहुल देशांमध्ये

0: मध्ये वक्फबाबत वापरल्या जाणाऱ्या नियमांचाही आधार घेऊन या सुधारणा करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान देण्यात आलं, मात्र सरसकट स्थगिती द्यायला न्यायालयाने नकार दिला. काही तरतुदी वगळता हा कायदा देशभरात लागू झाला आहे.
1: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेच्या विरोधात विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इतरांना नोटिसा बजावल्या. सर्वोच्च न्यायालयाला धाक दाखवून कुणीही कोणतीही गोष्ट करवून घेऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. एसआयआर प्रक्रियेतल्या अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं यादीतून वगळल्यासंदर्भात राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी दाखल केलेल्या वेगळ्या याचिकेवर न्यायालयानं निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्याकडून उत्तरं मागवली आहेत. याच मुद्द्यावरच्या इतर याचिकांनाही याचिका जोडून घेऊ असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल देबागची यांच्या पीठानं सांगितलं. निवडणूक आयोगासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतर

यांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इतरांना नोटिसा बजावल्या. सर्वोच्च न्यायालयाला धाक दाखवून कुणीही कोणतीही गोष्ट करवून घेऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. एसआयआर प्रक्रियेतल्या अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं यादीतून वगळल्यासंदर्भात राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी दाखल केलेल्या वेगळ्या याचिकेवर न्यायालयानं निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्याकडून उत्तरं मागवली आहेत. याच मुद्द्यावरच्या इतर याचिकांनाही याचिका जोडून घेऊ असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल देबागची यांच्या पीठानं सांगितलं. निवडणूक आयोगासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांनाही नोटीसा बजावल्या. जंतर मंतरचं नाव अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून काढून टाकायच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयानं स्वीकारली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तामिळनाडू सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला. धर्मांतरापूर्वीच्या जातीमध्ये अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही, तसंच बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्गीय समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं सांगितलं. परदेशी नागरिक विषयक कायद्यातल्या तरतुदींचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता इम्रान खान याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. इम्रान खान हा अमेरिकेचा नागरिक आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मुंबईत 10 ऑक्टोबरला आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनात इम्रान खानने भाग घेतल्याबद्दल पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलं होतं. लास वेगास इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजीत मोरे यानं ग्रेको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ एका गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. ग्रेको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलंच रौप्य पदक आहे. यापूर्वी विश्वजीतनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं होतं. इन्स्पायर मानकतर्फे आयोजित राष्ट्रीय आंतरशालेय विज्ञान आणि तंत्रज्ञान स्पर्धेत महाराष्ट्रातल्या 7 विद्यार्थ्यांना सुपर 60 मध्ये स्थान मिळालं आहे. अहिल्यानगरची श्रद्धा लोंडे हिनं सादर केलेल्या दृष्टीहीनांकरता एआय आधारित शिक्षक सहाय्यक या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळालं आहे. विज्ञान विषयक संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे इन्स्पायर मानक हा उपक्रम राबवण्यात येतो. पूर्व विदर्भाची जीवनवाहिनी ठरणारं गोसेखुर्द धरण 100% भरलं आहे. मध्य प्रदेशातल्या पावसामुळे वैनगंगा नदीचा प्रवाह सुरू राहिल्यानं धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांमध्ये पिण्याचं पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. धान्य खरेदी, साठवणी आणि विक्री प्रक्रियेत त्रुटी आढळल्यामुळे भंडारा जिल्ह्यातल्या 186 शासकीय धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आज होणाऱ्या सुनावणीत केंद्र चालक आपली बाजू मांडतील. समाधानकारक खुलासा देण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र चालकांविरोधात कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात देशात प्रवासी वाहनांची घाऊक विक्री वार्षिक आधारावर 21.8% वाढून 4,54,574 युनिट्सवर पोहोचल्याचं सियाम या उद्योग संघटनेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती 3,73,347 युनिट्स इतकी होती. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात दुचाकी वाहनांची घाऊक विक्री 13.5% वाढून 24,63,000 युनिट्सवर पोहोचली असून गेल्या वर्षी याच काळात ती 21,70,000 युनिट्स इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. प्रत्यक्ष कर महसुलात 13.21% वाढ. एसआयआर विरोधात मोर्चा काढल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. आणि
23 वर्षांखालच्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. नमस्कार. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

नमस्कार, हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांसाठी RN7 संदेश यंत्रणेवरून संदेश आता प्रसारित करण्यात येत आहेत. आज गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर 2026. आज कोणताही संदेश नाही. अस्मिता वाहिनीवरून आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा याप्रमाणे आहे. आज संध्याकाळी 5:30 युववाणी, संध्याकाळी 6:30 कामगार सभा, 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसानवाणी, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्रीवाईड, 9:45 इन्साइट्स. हे तीनही कार्यक्रम प्रसारित होतील आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. रात्री 10:00 नादब्रह्म, विदुषी श्रुती सडोलीकर गायन, राग दुर्गा. रात्री 10:30 नभोनाट्य, शिशिरफूल भाग दुसरा. उद्या शुक्रवार 16 ऑक्टोबर 2026. उद्याचे ठळक कार्यक्रम सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा. ज्येष्ठ नागरिकांमधील इमोबिलिटी, तज्ज्ञ डॉक्टर रुचा साने. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर. मानवनिर्मित पर्यावरणीय समस्या, कारणे आणि उपाय, भाग 4. लेखक प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 8:40 जागतिक अन्न दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम, शीर्षक मला न्याय हवाय, लेखक योगीराज बच्चे. दुपारी 12 वनिता मंडळ. यात सुरुवातीला जागतिक अन्न दिनानिमित्त अन्न वाचवा देश वाचवा. अनंत मोताळे आणि वैशाली पाटील यांच्याशी बातचीत. आजची रेसिपी रताळ्याची खीर. आणि शेवटी आठवणीतलं गाव सातारा, अमृता घन. दुपारी 1:40 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र प्रसारित होईल. मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. दुपारी 2:30 नादब्रह्म, विनोद वखरे गायन, राग मधमाद सारंग. संध्याकाळी 5:02 नादब्रह्म, शुभदा देशपांडे सतारवादन, राग मारवा. संध्याकाळी 5:30 युववाणी, जागतिक अन्न दिनानिमित्त खाना एनिवेअर या फूड ॲपचा संस्थापक अभिलाष गोजे याची मुलाखत. संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत, जागतिक अन्न दिनानिमित्त सुरक्षित अन्न सुरक्षित जीवन, आहार तज्ज्ञ रेणुका राजे यांच्याशी संवाद. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार, राज्यस्तरीय कृषी प्रसारण. सर्पदंश आणि आधुनिक उपचार पद्धती, डॉक्टर सदानंद राऊत यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स. हे दोन्ही कार्यक्रम प्रसारित होतील आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

आणि अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. रात्री 10 नाद ब्रह्म, विनोद वखरे गायन, राग सरस्वती, आणि रात्री 10:30 नादब्रह्म, गीता जावडेकर गायन, राग मारुबिहाग. ही होती रूपरेषा आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची. आणि याबरोबरच आजचे गुरुवार 15 ऑक्टोबर 2026 RN7 संदेश समाप्त होत आहेत. याच संदेश यंत्रणेवरून उद्या संध्याकाळी 4:00

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत. आजचं सायंकालीन प्रसारण आता सुरू होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी

0: सणानं सादर केला होता, मात्र परिवहन मंत्र्यांनी तो फेटाळला. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखून पुरवठा सुरळीत राखण्यासाठी सरकारनं साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आता साखर व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल. हे नियम आजपासून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लास वेगस इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजीत मोरे याने ग्रीको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ एका गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्ण पदक हुकलं. यापूर्वी विश्वजीतनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं होतं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज 1,533 अंकांची उचळी घेतली आणि तो 74,316 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 375 अंकांची वाढ नोंदवत 22,997 अंकांवर बंद झाला. नैऋत्य मोसमी पावसानं देशभरातून माघार घेतल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज जाहीर केलं. यंदाच्या मोसमात देशभरात 769.4 मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा 12.6% कमी आहे. आजच ईशान्य मोसमी पावसाचं भारतीय उपखंडात आगमन झाल्याचंही विभागानं सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हर्ष नारायण यांचं सारंगीवादन आता आपण ऐकणार आहोत. राग गावती, विलंबित आणि द्रुतगत 3 तालात, तबला साथ प्रवीण करकरे. ऐकूया हर्ष नारायण यांचं सारंगीवादन, राग गावती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हर्ष नारायण यांचं सारंगी वादन आपण ऐकलं, राग गावती, त्यांना तबला साथ प्रवीण करकरे यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी समृद्धी शनमारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. भारताचे माजी राष्ट्रपती, महान वैज्ञानिक, प्रेरणादायी विचारवंत आणि देशातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस आहे. अबुल पाकिर जैनुल आब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम इथं झाला. साध्या कुटुंबातून आलेल्या कलाम यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि ज्ञानाच्या बळावर भारताच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास केला. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची विशेष आवड होती. त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी भारताच्या अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले. डॉक्टर कलाम यांनी इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत काम करताना भारताच्या उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावली. तसंच DRDO मध्येही त्यांनी काम केलं. भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातील त्यांच्या योगदानामुळेच त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख मिळाली. 25 जुलै 2002 रोजी डॉक्टर कलाम यांनी भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रपती भवनाचे दरवाजे विद्यार्थी आणि तरुणांसाठी खुले ठेवणारे राष्ट्रपती म्हणून त्यांची विशेष ओळख निर्माण झाली. त्यामुळे त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणजेच जनतेचे राष्ट्रपती असंही म्हटलं गेलंय. डॉक्टर कलाम यांचा तरुणांवर विशेष विश्वास होता. मोठी स्वप्न पहा, ज्ञान मिळवा आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा, हा त्यांचा संदेश होता. विंग्स ऑफ फायर, इग्नायटेड माइंड आणि इंडिया 2020 यासारख्या त्यांच्या पुस्तकांनी देशातील अनेक तरुणांना प्रेरणा दिली. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी विश्रांती घेतली नाही. ते विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत राहिले आणि देशाच्या भविष्यासाठी तरुणांची भूमिका अधोरेखित करत राहिले. 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असताना डॉक्टर कलाम यांचे निधन झाले. शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे वैज्ञानिक आणि शिक्षक अशीच त्यांची ओळख राहिली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण, मेहनत, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर मोठी स्वप्न साकार करता येतात असा संदेश आपल्याला डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जीवनातून मिळतो. मित्रांनो, आपण ऐकत आहात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम समृद्धी सोबत. आता ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रिणी संपदा शेनमारे हिच्या सोबत.

सांज वेळ या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, 15 ऑक्टोबर आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांचे जन्मदिवस. त्यांचं नाव उच्चारताच मनात त्यांच्याप्रती आदराची गर्वाची भावना उत्पन्न होते आणि त्यांचं जीवन कार्य आणि प्रेरक प्रवास डोळ्यांपुढे उभा राहतो. या थोर शास्त्रज्ञाचं अंतराळ क्षेत्रातलं योगदान आणि देशाप्रती केलेलं कार्य आणि त्याच देशाच्या जडणघडणीतलं अतुलनीय महत्व याची पुरेपूर माहिती आपण सर्वांनाच आहे. त्यामुळे आज या मालिकेत त्यांच्या या जीवन प्रवासाविषयी मी बोलणार नाहीये. आता नक्कीच प्रश्न पडला असणार की APJ अब्दुल कलाम यांचा उल्लेख केलाय आणि त्यांच्याविषयी नाही बोलणार असं का? कारण मित्रांनो, आज मी सांगणार आहे त्या सॅटेलाइट विषयी जो निर्माण केला आपल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आणि त्यांचं प्रेरणास्त्रोत होते ते म्हणजे APJ अब्दुल कलाम. म्हणजे आज आपण APJ अब्दुल कलाम यांच्या जीवन प्रवासाविषयी नाही तर त्याच जीवन प्रवासानं प्रेरित झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी घडवलेल्या कलाम सॅट V2 या उपग्रहाच्या निर्मितीच्या सत्य जीवनातल्या प्रेरक अशा घडामोडीविषयी जाणून घेणार आहोत. मग चला तर, कलाम सॅट V2 हा भारतातील विद्यार्थ्यांनी बनवलेला जगातील सर्वात हलका उपग्रह आहे आणि हा उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं 24 जानेवारी 2019 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV C-44 रॉकेटच्या मदतीनं अंतराळातही पाठवला. कलाम सॅट

V2 हा उपग्रह भारतातीलच एका खास प्रकल्पाचा भाग होता, ज्यामध्ये मुख्यत्वे विद्यार्थी आणि तरुण शास्त्रज्ञ सहभागी होते. म्हणजे विद्यार्थ्यांना आणि तरुण नवतंत्रज्ञांना अंतराळ तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देत त्यांना उपग्रह निर्मितीचा भाग बनवत त्यांच्या ज्ञानाला कौशल्याला चालना दिली गेली. APJ अब्दुल कलाम यांना प्रेरणास्थानी मानत बनवलेल्या या उपग्रहाचा प्रकल्प स्पेस किड्स इंडिया या संस्थेनं चेन्नई मध्ये राबवला, ज्यामध्ये मुख्यत्वे विद्यार्थ्यांनी आणि युवा शक्तीनं योगदान दिलंय. कलाम सॅट V2 च्या डिझायनिंग, सर्किट डेव्हलपमेंट, प्रोग्रामिंग आणि चाचणीसाठी अनेक विद्यार्थी आणि तरुण संशोधकांनी मेहनत घेतली. विद्यार्थी एकत्र येऊन सर्व हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सर्किट डिझाईन, रेडिओ कम्युनिकेशन आणि चाचणीसाठी काम करत होते आणि टप्प्याटप्प्यांनी काम करत उपग्रह त्यांनी आकारास आणला. सर्वात आधी त्यांनी संशोधन आणि संकल्पनेवर काम केलं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अंतराळातील उपग्रहांचे प्रकार, त्यांचे कार्य, वय आणि आकार याबाबत माहिती गोळा केली. त्यानंतर त्यांनी लहान हलक्या वजनाचा नॅनो उपग्रह बनवण्याचा निर्णय घेतला. मग त्याच्या डिझायनिंग वर काम सुरू झालं आणि उपग्रहाचा आकार 10x10x10 cm ठरवला गेला आणि त्याचं वजन सुमारे 1.26 kg इतकं कमी ठेवण्याचा प्रयत्न केला. यात सौर पॅनल, बॅटरी, रेडिओ ट्रान्समीटर आणि आवश्यक सर्किट बोर्डही बसवले गेले आणि हे हार्डवेअर म्हणजे रेडिओ संचारासाठी आवश्यक उपकरणं, बॅटरीज, सर्किट्स विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केल्यात आणि त्यासाठीही वापरण्यास टिकाऊ पण हलक्या वजनाचं साहित्य वापरलं गेलं. मग सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंग वर काम केलं गेलं. उपग्रहातील उपकरणांचे नियंत्रण आणि डेटा संकलनासाठी सॉफ्टवेअर विकसित केलं गेलं. रेडिओ सिग्नलचा वापर करून पृथ्वीवर डेटा पाठवण्याचा प्रोग्राम लिहिला गेला आणि अशा प्रकारे उपग्रह यशस्वीपणे निर्माण केल्यानंतरचा टप्पा म्हणजे चाचणी. त्यासाठी वातावरण बदल, कंपन आणि अंतराळातील परिस्थितीशी सामना करण्याच्या अशा विविध पर्यावरणीय चाचण्या घेण्यात आल्या आणि या विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमातून निर्मिलेल्या या उपग्रहानं सर्व चाचण्या यशस्वीपणे पार केल्यात आणि विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हणजे इस्रोनंही पाठिंबा दिला, मदत केली. कारण ते फक्त विद्यार्थी नव्हेत तर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेनं घडणारे भारताचे नवे शास्त्रज्ञ आहेत. म्हणूनच त्यांनी निर्मिलेल्या कलाम सॅट V2 या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी आवश्यक सुविधाही इस्रोनं या भावी शास्त्रज्ञांना दिल्यात आणि इस्रोनं PSLV C-44 रॉकेटच्या चौथ्या टप्प्यावर कलाम सॅट V2 उपग्रह हा बसवला आणि 24 जानेवारी 2019 रोजी हा उपग्रह श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपितही केला गेला. आणि मित्रांनो, एक आनंददायी बाब म्हणजे या उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत नेण्यासाठी कोणतेही शुल्क इस्रोनं विद्यार्थ्यांकडून घेतले नाही आणि या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची मोठी प्रेरणा मिळाली. मित्रांनो, भारतीय विद्यार्थ्यांनी APJ अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून बनवलेला कलाम सॅट V2 उपग्रह हा 2 महिन्यांसाठी अंतराळात कार्यरत राहिला, पण त्याचा मोठा ठसा हा विज्ञान क्षेत्रात आणि भावी शास्त्रज्ञांच्या रूपातल्या त्या विद्यार्थ्यांवरही उमटला. मित्रांनो, आज जर कलामांनी प्रत्यक्ष या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना बघितलं असतं तर गर्वानं त्यांचा ऊर किती भरून आला असता, हो ना? त्यांच्या आदर्शांना डोळ्यांपुढे ठेवत नवीन पिढी अंतराळ क्षेत्रात उत्तुंग झेप घेत जणू दाखवून देत आहे की होय, आम्हीही आता विज्ञानाचे अग्निपंख लावून कलामांनी दाखवलेल्या वाटेनं जात नक्कीच अंतराळ काबीज करणार आणि भारताचं नाव आता अंतराळ पटलावरही कोरणार.

0: मित्रांनो, आताच आपण सांज वेळ ही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण संपदा शनमारे हिच्यासोबत. आता ऐकूया अनुभवाचे बोल ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्यासोबत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या सर्व युवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या अनुभवाचे बोल या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, एखादी कल्पना डोक्यात येते, आपण तिचं डिझाईन करतो, पण तीच कल्पना जेव्हा प्रत्यक्षात उभी राहते आणि लोक तिचं कौतुक करतात, तेव्हा त्या कामाचं समाधान काहीतरी वेगळंच असतं. पण स्वतःची कंपनी चालवताना फक्त कल्पकता असून चालत नाही. टीम, बजेट, वेळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. आणि आजच्या अनुभवाचे बोल या मालिकेत आपण भेटणार आहोत अशाच एका कलाकाराला, म्हणजेच तुषार प्रधान यांना. अप्लाइड आर्ट आणि पेंटिंगचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ग्रे प्रोडक्शन ही स्वतःची कंपनी सुरू केली. त्याचप्रमाणे प्रोडक्शन डिझाईन, आर्ट डिरेक्शन आणि नागपूरमधील स्कल्पचर्स आणि ब्युटिफिकेशनचे बरेचसे प्रोजेक्ट्स त्यांनी केले आहेत. तसंच मित्रांनो, दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या झाकींचं निर्मितीमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. तर चला, यांच्या या प्रवासाबद्दल आणि अनुभवांबद्दल जरा त्यांच्याशी गप्पा मारूयात. तुषार, तुमचं अनुभवाचे बोल या मालिकेत हार्दिक स्वागत आहे.
2: थँक्यू, धन्यवाद समर.
1: सगळ्यात पहिला प्रश्न माझा की अप्लाइड आर्ट आणि पेंटिंगचं शिक्षण घेताना पुढे नेमकं काय करायचं, याबद्दल तुम्ही आधीच विचार केला होता की मग प्रॅक्टिकल वर्क करताना तुम्हाला या गोष्टी समोर येत गेल्या?
2: खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय समर तू. आपण सुरुवातीला जेव्हा चित्रकलेत आवड राहते त्यावेळेला चित्रकलेत शिक्षण हेच मुळात तेव्हा कठीण होतं माहीत होणं.
1: बरोबर.
2: मूळ माझं गाव यवतमाळचं, तिथं चित्रकलेला लहानपणीपासून आवड होती. पण चित्रकलेत शिक्षण राहतं हे 8वी 9वी 10वीलाच समजलं.
1: ओके.
2: आणि त्यानंतर जेव्हा समजलं तर नेमकं याचं शिक्षण पूर्ण झाल्यावरती या डिग्रीचे दरवाजे नेमके कुठल्या ठिकाणी बंद होतात हे तेव्हा खरं म्हटलं तर माहिती नव्हतं.
1: ओके.
2: पण आपण जी गोष्ट करतो आहे, मूर्ती, शिल्प किंवा एक प्रोजेक्ट टॅकल करण्याची कौशल्य, तर हेच कुठेतरी आपल्याला कंटिन्यू करायचं हे नक्की होतं.
1: ओके.
2: पण या प्रश्नाचं खरं उत्तर की शिक्षण घेतानाच आपल्याला प्रोडक्शन डिझायनर व्हायचा आहे का हा शब्द त्यावेळेला माहिती नव्हता. कदाचित ह्या डिझिग्नेशनचं जे रूपांतरण आहे हे नागपूरला शिक्षण जेव्हा पूर्ण झालं तेव्हा समजलं. जेव्हा मुंबईत काही वेळ राहिलो त्यानंतर समजलं की या कार्याला, या पदाला अशा पद्धतीने म्हणतात.
1: अरे वा, म्हणजे एक्सपेरिमेंटल बेसवर तुम्ही शिकत गेलात आणि शिकता शिकता एक पदवी सुद्धा मिळून गेली. वा वा, खूपच छान. तर मला सांगा की BFA नंतर प्रोडक्शन डिझायनर किंवा आर्ट डिरेक्शन तुम्ही वळलात, पण या क्षेत्रात नेमकं काय करावं लागतं हे तुमच्या एखाद्या प्रोजेक्टच्या अनुभवावरून तुम्ही आम्हाला सांगू शकता का?
2: नक्कीच. बघा, एक आहे व्यक्ती आर्टिस्ट आणि एक व्यक्ती आहे डिरेक्टर.
1: ओके.
2: आर्ट डिरेक्टर जो स्वतः त्याच्या हाताने परफॉर्म करतोय तो त्याचा आर्टिस्ट आहे.
1: बरोबर.
2: आणि जो ते त्या आर्टिस्ट कडनं परफॉर्म करून घेतो आहे तो त्याचा आर्ट डिरेक्टर आहे.
1: ओके.
2: आता आर्ट डिरेक्टर आहे म्हणजे नक्की तो काय करतो आहे, पहिल्यांदा त्याची कल्पना आणि डोळे विकसित होणं मला वाटते सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी वाली गोष्ट आहे.
1: ओके.
2: तो जर हे चित्र कल्पना करू शकत असेल, ते चित्र तो रेखाटू शकत असेल, तर ते चित्र तो लोकांकडनं, आर्टिस्ट कडनं तो पूर्णही करून घेऊ शकत असेल.
1: ओके.
2: एक किस्सा आहे छोटासा की मला कुठेतरी विचारलं होतं एका इंटरव्ह्यूच्या दरम्यान की तुमचं MFA झालं आहे का, म्हणजे आर्टिस्ट साठी ते शिक्षण झालंय का, असं मला त्यांनी विचारलं.
1: ओके.
2: त्यावर त्यांना म्हटलं मी की माझं MFA नसेल झालं तर मी काय आर्टिस्ट नाही आहे का. मी तर म्हणतो BFA नाही झालं तरी आर्टिस्ट आहे.
1: बरोबर.
2: हे शिक्षण प्रणाली जी आहे तर त्याच्या अगोदरही आर्टिस्ट होते, मुळात आजच्या पेक्षाही तगडे काम करणारे ते आर्टिस्ट होते.
1: बरोबर.
2: तर ती शिक्षण BFA झालं आहे किंवा MFA झालं आहे म्हणून तो आर्टिस्ट आहे किंवा आर्ट डिरेक्टर आहे हे मला वाटते कुठेतरी कंपल्शन नसावं. त्याच्यात तो दृष्टिकोन आहे का आणि ती काम करायची
1: तयारी
2: आहे, कुवत आहे का, हे बघून मला वाटते ते डिरेक्शन त्याला मिळालं पाहिजे. मुळात आर्ट डिरेक्ट BFA जो पासआउट झाला त्याला ग्राफिक डिझायनर म्हटलं जाईल किंवा पेंटिंग आर्टिस्ट म्हटलं जाईल. आर्ट डिरेक्टर याचं कुठलं शिक्षणच नाही मुळात.
1: बरोबर.
2: खरं म्हटलं म्हणजे हे ज्या दोन पदासाठी माणूस झटतो त्याचा कुठला असा कोर्स नाही ना की हा कोर्स पूर्ण केला म्हणजे तुम्ही आर्ट डिरेक्टर झाले किंवा हा कोर्स पूर्ण केला म्हणून प्रोडक्शन डिझायनर झाले. तर तो एक प्रवास आहे आणि तो प्रवास केवळ प्रॅक्टिकल वर्क केल्यानंतरचा आहे. आणि बरेचसे जर चांगले एक्झाम्पल बघितले तर आर्ट डिरेक्टर कसे तयार झाले तर ते चांगल्या प्रचलित मोठ्या आर्ट डिरेक्टरला कधी त्यांनी असिस्ट केलं आहे आणि त्याच्यानंतर ते काही वेळाने स्वतः त्यांनी स्टँड घेतलाय, अशा पद्धतीने ते आतापर्यंत प्रणाली चालत आली आहे.
1: ओके. म्हणजे पदवीपेक्षा स्किल्स या महत्वाच्या. जसं आता तुम्ही म्हटलं

0: की एखादी कल्पना मनात असते पण प्रत्यक्षात काम करताना त्यासाठी बजेट किंवा मर्यादा, वेळेची टाइम लिमिट ह्या त्यामध्ये गोष्टी येणाऱ्या साहजिक असतातच. तर अशा वेळी तुमची मूळ कल्पना जी आहे त्याला धक्का न लागू देता आपलं काम क्वालिटी वाईज इम्प्रूव्ह करत नेणं, यासाठी तुम्ही नेमके कसे काम करता याबद्दल जरा आम्हाला सांगा.
1: तसं म्हटलं तर ही वादविवादाची स्पर्धा आहे. बजेट आणि कला हे एका पाठात न बसणाऱ्या दोन गोष्टी आहेत.
0: बरोबर.
1: कारण चांगलं प्रत्येकाला चांगलं काम करायचं असतं पण चांगला बजेट कोणाचकडे नसतो.
0: नक्कीच.
1: इव्हन शासनापासून तर निम्न शासनापासून तर खासगी कामांपर्यंत सगळ्यांच्या कल्पना मोठ्या असतात पण त्या मोठ्या कल्पनेसाठी बजेट छोटा असतो. पण तेच चॅलेंज आहे आणि आर्ट डिरेक्टर कडे ती कल्पकता कुठेतरी असते की तो मीडियाच म्हणजे वेगवेगळ्या मीडियांच्या माध्यमातून म्हणजे समोरच्याची कल्पना असेल की त्याला मे बी मेटलमध्ये तो पुतळा पाहिजे असेल तर त्यावेळेला त्याची गरज समजून तो त्याला फायबरमध्ये सजेस्ट केला आहे जेणेकरून त्याचंही काम झालं आणि बजेटमध्ये तो घटना घडली पूर्ण होऊ शकतं. त्यानंतर बजेट जसं शासन एखादा जेव्हा कल्पना काढतो तेव्हा ते सब्जेक्ट आपल्याला सांगतात पण ते चित्र तयार झाल्यानंतर जर तुम्हाला बजेट सांगण्याची संधी मिळाली मी तुम्हाला दोन उदाहरण सांगू शकतो की आता एकता परेडसाठी मिनिस्ट्री ऑफ होमनी चित्राच्या अनुसार एक बजेट मागितला.
0: ओके.
1: आणि सेम सीन मिनिस्ट्री ऑफ कल्चरनी केला होता की त्यांनी पहिले बजेट मागितलं तर त्यांना डिझाईन फायनल झालं.
0: अच्छा. ओके.
1: आता ह्या केसमध्ये कधी कधी आर्टिस्ट धोक्यात येतो. चित्र आवडल्यानंतर त्याच्यात लागणाऱ्या जर गोष्टी जर महागड्या असतील तर बजेट तर तुमचा वाढणार नाहीये. मग ती गोष्ट कशी पूर्ण करणार आहे. मग यावेळेला जर देणारा व्यक्ती हुशार असेल आणि तुमच्या चित्रानुसार बजेट दिला असेल तर त्यावेळेस कलाकारात समाधान होऊ शकतं आणि कलाकारात जर समाधान झालं तर त्या गोष्टीलाही तो न्याय देऊ शकतो. पण ही खरंच कल्पकतेची गोष्ट आहे की तुम्हाला मिळालेल्या बजेटमध्ये तुम्ही ती मटेरियल्स व काय टॅकल्स करतात आणि कशा पद्धतीने ते काम पूर्ण करतात आणि चांगलं काम करून तुमचे पैसे सुद्धा वाचवता तर ही गोष्ट खरंच महत्वाची आहे.
0: अरे वा, खूपच सुंदर. तर मला सांगा की नागपूरमध्ये तुम्ही अनेक स्कल्पचर्स आणि ब्युटिफिकेशनचे प्रोजेक्ट्स हे केलेले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण कुठलं आर्टवर्क लावतो तर त्यावेळेस तिथल्या लोकल लोकांची मनस्थिती किंवा तुमच्या कामातला एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टींना सांभाळून तुम्ही कसं एखादं आर्टवर्क उभं करता, तुमच्या एक्सपिरियन्सवरून तुम्ही काय सांगाल?
1: नागपूरमध्ये एक चांगल्या प्रचलित महिला उद्योजक आहेत दीप्ती देशपांडे मॅडम म्हणून.
0: ओके.
1: तर हस्तांकित म्हणून त्यांची फर्म आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही बरीचशी नागपूर ब्युटिफिकेशनची कामं केली आहेत.
0: अच्छा.
1: ज्यात फुटाळा लेकचं म्युझिकल फाउंटेनच्या म्युरलचं काम केलं आहे. पार्टी फ्लोअर्सच्या म्युरलचं काम केलं आहे.
0: ओके.
1: कोराडी मंदिरातले धातूंचे जे शिल्प आहे त्याचं काम केलं आहे.
0: अच्छा.
1: आणि आत्ताच नुकता हल्ली जो अशोक स्क्वेअरला जो 40 फूट हाईटवर लागले जो राजमुद्रा आहे ना त्याचं पण काम आत्ताच पूर्ण केलं आहे.
0: अरे वा.
1: तर हे करत असताना की आम्ही तर ते काम उतरवत होतो पण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कुठेतरी त्या करत होत्या.
0: अच्छा. ओके.
1: आणि लोकांमध्ये कुठल्याही त्या गोष्टीची कॉन्ट्रोवर्सी न होता इवन त्या प्रत्येक जसे संत आहेत पाडीला जे संतांचे फ्लायओव्हर लागले तर कितीतरी श्रीपाद आणि मॅडमने इतका अभ्यास केला होता त्यावर की प्रत्येक संतांचं नाव, त्याचं स्पेलिंग, त्याचा डॉट, त्याचा अनुस्वार, त्यांनी जे काव्य दिले असेल त्यांचं स्टेटमेंट. कारण एखादी गोष्ट जर चांगली झाली तर कदाचित त्याला लोक अप्रिशिएट करणारे कमी असतील
0: पण
1: ती जर गोष्ट चुकली तर त्याच्यावरती बोट ठेवणारे 100 जण असतील.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे चांगलं काम करण्यापेक्षाही महत्वाची गोष्ट राहते की चुकीचं काम तुम्ही नाही करता आणि त्याला तुम्ही न्याय देतात. म्हणजे ही खरंच सगळे फक्त कलाकाराच्या हातातली ही गोष्ट नाहीये. कलाकार तर तू ती गोष्ट करतोय पण त्या समत अशीही काही मंडळी पाहतात जी जबाबदारीने एक थर्ड पर्सन म्हणून त्याचं चेक करतात सगळ्या डिटेलिंग आणि ते जर चेक करणारी मंडळी तुमच्या टीम मध्ये असतील तर तुमचे काम सुंदर पण होईल आणि ऑथेंटिक पण होईल.
0: बरोबर. शेवटी हे सगळं काम टीम वर्कचं आहेच.
1: नक्कीच.
0: येस. तर मला सांगा की दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या झाकीची निर्मिती करण्यासाठी जेव्हा तुम्हाला संधी मिळाली तर या प्रोजेक्टमध्ये तुम्ही आर्ट डायरेक्टर म्हणून काम केलं तर हा एक्सपिरियन्स कसा होता आणि याच्यातून तुम्हाला नेमकं काय काय गोष्टी शिकायला मिळाल्या आणि कुठल्या नवीन वाटा तुमच्यासाठी ओपन झाल्या?
1: 2021 पहिला चित्ररथ झाला.
0: बरोबर.
1: महाराष्ट्राची संत परंपरा या विषयावरती आपल्या नागपूरची जी कंपनी आहे शुभॅट्स प्रायव्हेट लिमिटेड.
0: अच्छा.
1: तर त्यांच्या माध्यमातून संधी पहिल्यांदा आम्हाला आली आणि त्यांच्या वतीने म्हणजे त्या कंपनीचा आर्ट डिरेक्टर म्हणून पहिल्यांदा जेव्हा ही बोलणी चालली होती सांस्कृतिक विभागाशी आपल्या तर साधारणपणे आपलं डिझाईन फायनल झालं होतं आणि मला समोरून एक कॉल होता की तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल की नितीन देसाई हे चित्र उतरवतील.
0: अच्छा. ओके.
1: आणि त्यावरती आपल्याला प्रतिक्रिया द्यायची होती की एकतर आपण येस ऑर नो.
0: बरोबर.
1: तर तो कॉल ठेवला आणि मी आमच्या टीमशी डिस्कस केला तर तो मला वाटते माझ्यासाठी खूप मोठा पहिला स्पार्क होता की नरेश सरांनी विचार म्हटलं होतं

0: की बघ म्हणे आपण कितीही मेहनत केली म्हणे या गोष्टीवरती तर म्हणे की शेवटी तर नाव त्यांचं होईल म्हणे.
1: बरोबर.
0: मला ऍब्सोल्युट त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे, खूप मोठी असते आणि त्यांच्यासोबत काम करणे मोठी गोष्ट होती.
1: बरोबर.
0: पण यांनी जो एक पॉईंट सांगितला की आपल्याला आपल्या विभागाचा आर्ट डिरेक्टर पाहिजे, दॅट्स मेक मी किक.
1: येस.
0: आणि तात्काळ त्यांना समोर फोन केला की नाही ही गोष्ट जर त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्ट होऊ शकते तर आम्ही पूर्ण जिद्दीने प्रयत्न करू की त्या कलाकृतीला न्याय द्यायचा आणि ती उतरव सुद्धा.
1: ओके.
0: आणि ती गोष्ट त्यांनी मान्य केली. सांस्कृतिक विभागाचे जे संचालक होते विभीषण चौरे सर, त्यांनी आमच्या करिअरमध्ये एक मोठं योगदान दिलं आहे.
1: त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला काम पूर्ण दिलं.
0: म्हणजे मी सांगतो लोकांचा त्या फील्डमध्ये 30 वर्षाचा अनुभव होता.
1: बरोबर.
0: आणि आमचा तेव्हा 30 वर्ष अनुभव पण नव्हता, त्यामुळे हे म्हणणं खूप चुकीचं होईल की त्यांच्याशी कॉम्पिटिशन करणं. आणि आपल्यापेक्षा वयानी मोठ्या असणाऱ्या व्यक्तींसोबत जेव्हा कॉम्पिटिशन असते तर तेव्हा ती कॉम्पिटिशन नसते. तर मला असं वाटतं की त्यांच्या अनुभवातून आपण त्या गोष्टी शिकून आपला ऍड ऑन करून त्याला जस्टिस द्यायला पाहिजे त्या कामाला.
1: बरोबर.
0: आणि जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
1: वा वा. तर
0: 26 जानेवारीचा जेव्हा चित्रत्व तो झाला तर सेकंड इयरला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 7 लेटर जाहीर केले.
1: अच्छा.
0: की ज्यात मुंबई फिल्म सिटीचे बरेचसे आर्ट डिरेक्टर प्रोडक्शन डिझायनर होते, इन्क्लुडिंग नितीन देसाई सर, चंद्रशेखर मोरे सर, जे जे प्रोफेसर. आणि त्यावेळेला आपलं डिझाईन अगेन फायनल झालं.
1: अच्छा. ओके.
0: आणि ते वातावरण आणखी कॉम्पिटेटिव्ह झालं कारण सर प्रोफेसर प्रोडक्शन डिझाईनर ऑलरेडी मार्केटमध्ये चांगला स्टँड आहे, त्यांच्या बरोबरीने तुम्ही डिझाईन देत आहे तर ते जितकी मेहनत करता त्यापेक्षा दुप्पट मेहनत करणं आपल्याला गरजेचं होतं.
1: बरोबर. नक्कीच.
0: आणि अगेन रक्षा मंत्रालयात जेव्हा त्याच्या मीटिंग झाल्या तर आपलं डिझाईन फायनल झालं.
1: ओके.
0: आणि आपल्याला ती पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली.
1: अरे वा वा वा वा. असंच तुमचं काम समोर चालत राहो याबद्दल आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आता येऊयात जरा आपण ग्रे प्रोडक्शन कडे. तर स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला आणि सुरुवातीला काम मिळवणं किंवा स्वतःची ओळख निर्माण करणं यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग काय होतं?
0: शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण काय करतो, जॉब मिळावा म्हणून CV बनवतो.
1: बरोबर.
0: आणि मग त्याच्यात सगळं आपल्या काय स्किल आहे, काय शिक्षण आहे, काय टूल्स आहे, अनुभव आहे, ते सगळं त्यात ऍड करतो.
1: बरोबर.
0: मी CV नाही बनवला कधी.
1: अच्छा.
0: कारण क्लिअर होतो करू तो फक्त आपण स्वतःच करू नाही तर नाही करू.
1: अरे वा.
0: तर त्यात सुरुवात होत असताना ही घटना एक महत्वाची होती. 2021ला चित्ररथाच्या माध्यमातून आणि चित्ररथ पूर्ण केल्यानंतर रोशन माझा पार्टनर जो आहे त्याच्यासोबत ती गोष्ट वारंवार डिस्कस होती. फ्रीलान्सर म्हणून आम्ही काम करत होतो सगळे जण, मी, तुषार प्रधान, रोशन इंगोले, श्रीपाद भोंगाडे आणि कृष्णा सालवटकर, सगळे जण आम्ही क्लासमेट. कंपनी सुरू व्हायच्या अगोदरी आम्ही कॉलेजमध्ये असताना बरीचशी सामूहिकरित्या कामं केली आहेत, ग्रुपने बरीचशी काम फ्रीलान्सिंग केलं आहेत. तर त्या फ्रीलान्सिंग मधून हा जेव्हा चित्ररथ झाला आणि त्यानंतर एक अनुभव आला तर एक घटना आहे छोटीशी. कॉलेजच्या सहलीला आमच्याकडे चौघांकडे पैसे नव्हते.
1: अच्छा.
0: तर आम्ही एकदा ठरवलं की एका आठवड्यासाठी आपण बाहेरची कामं करू आणि सहलीचे पैसे काढू.
1: ओके.
0: तर ती कामं करत असताना रविवार पहिला दिवस होता, आमच्याकडे एकही रुपया नव्हता आणि शनिवारी आम्ही नाही का मॅडमकडे 60,000 रुपये कॅश नेऊन दिले.
1: ओके.
0: तर त्यावेळेला कुठेतरी समजलं 6 दिवसात तर आपण 60,000 रुपये कमवले. तसं तेव्हा कठीण होतं कारण घरून आलेलं 3-4 हजारात महिन्यात तो महिना भागवत होता. पण तेव्हा समजलं तर अशा पद्धतीने जर आपण सामूहिकरित्या काम केलं तर कामाचं नियोजनही चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि आपण चांगली त्यात ग्रोथ करू शकतो. मग पुढे 1-2 वर्षाचा वेळ गेला त्यात की सगळ्यांनी त्यांचं मास्टर्स पूर्ण केलं आणि मग एकत्र जमलो तेव्हा आम्ही सगळ्यांनी एक
1: डिसिजन घेतला
0: की आपण स्वतःचं काम करू.
1: अरे वा.
0: आणि सगळ्यांचा एका नावावरती आम्ही ठाम झालो, दॅट इज ग्रे.
1: ओके.
0: आणि त्या ग्रेच्या नावाने मग ते प्रोडक्शन झालं, एक प्रोप्रायटरशिप कंपनी झाली आणि त्याचं आता एक LLP पण तयार झाली, ग्रे जेनेसिस LLP म्हणून. आणि अशी दोन्ही या कंपनीच्या माध्यमातून आता ही सगळी कामं आपण करतो आहे.
1: अरे वा वा वा, खूपच सुंदर. तर मला सांगा जर आजकाल एखादा तरुण जो आर्ट या फील्डमध्ये काम करतो आहे आणि त्याला स्वतःची कंपनी किंवा प्रोडक्शन डिझायनर आर्ट डिरेक्टर म्हणून समोर फील्डमध्ये काम करायचं आहे तर त्याला तुम्ही काय मोलाचं मार्गदर्शन कराल?
0: मार्गदर्शन हा मोठा शब्द होऊन जाईल समोर. मी त्याला काही गोष्टी शेअर करू शकतो जेणेकरून त्याच्या कामात पडतील. मुळात स्वतःची कंपनी नाही का हा शब्द खूप सुंदर आहे.
1: ओके.
0: पण त्या शब्दाला लागलेल्या चिकटून असलेल्या ज्या जबाबदाऱ्या आणि भानगडी आहेत त्याची कोणाला कल्पना येणार. म्हणून कसं की आपल्या स्वतःच्या नावाने ते भाव हे सगळ्यांना वाटतं. पण ज्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण कॉलेजमध्ये कधी शिकत नाही आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला पेंटिंग चांगलं जमतं आणि म्हणून आपण पेंटिंगचं एक कंपनी एस्टॅब्लिश करू

0: त्या गोष्टीत खूप फरक आहे. म्हणजे एखादी गोष्ट जमणे आणि त्याची कंपनी रन करणे
1: त्या
0: दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचं खरंच बघा, दुसऱ्या कंपनी जॉब करणे ही काही तुच्छ गोष्ट नाही आहे, लहान गोष्ट नाही आहे, ही एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे बघा की आज समजा आपण एक फेमस ऍडव्हर्टायझर आहेत होऊन गेले, पियुष पांडे सर,
1: ओके, हा
0: त्यांचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे
1: नक्कीच
0: आणि खूप फेमस आहेत, पण तेही जॉबच करत होते ना. ओगिलवी या कंपनीत ते जॉबच करत होते, पण तरी त्यांचं नाव मोठं झालं. म्हणजे मुळात त्या करणाऱ्या व्यक्तीत जर मध्ये पोटेन्शियल असेल तर तो त्याची स्वतःची कंपनी असेल किंवा नसेल तरी त्याचं नाव होईल
1: नक्कीच.
0: मग आपल्याला स्वतःची कंपनी म्हणून जेव्हा काम करायचं आहे तर आर्टिस्ट सोबत सोबतच आपल्यात ऍज अ लीडर म्हणून त्या गोष्टी आहेत का आणि खरंच त्या आहेत का, ह्या जर असतील तर आपण मला वाटते त्या अनुषंगाने स्टेप्स घ्यायला पाहिजेत. अदरवाईज या क्षेत्रात तीन संघर्ष आहे. पहिला संघर्ष हा आहे की तुम्हाला नाही का त्याची कामं मिळायला पाहिजे,
1: येस,
0: म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे किंवा त्या सगळ्या गोष्टी घडून आल्या पाहिजेत की तुम्हाला कामं मिळाली पाहिजे. दुसरी मोठा संघर्ष आहे की ते काम तुम्ही त्या वेळेत जबाबदारीने चांगल्या क्वालिटीत पूर्ण करायला पाहिजे,
1: बरोबर.
0: आणि तिसरी या दोघांपेक्षाही सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे जिथे कुठेतरी मराठी माणूस खचतो ती गोष्ट म्हणजे त्याची रिकव्हरी,
1: येस.
0: ह्या दोन संघर्षापेक्षा जो तिसरा मोठा संघर्ष आहे तो जर आपण यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो आणि यदा कदाचित त्या अडचणीच्या कंडिशनमध्येही जर आपण स्टेबल राहून तो सगळं चक्र फिरवू शकलो तर मला वाटते की मग नंतर मागे पाहायचा तुम्हाला चान्स नाही आहे. तीन संघर्ष जर आपण व्यवस्थित पूर्ण केले तर मग स्वतःची कंपनी बनेलही आणि ती चांगल्या प्रमाणात चालेलही.
1: अरे वा. तर तुषार, आता आपण जरा या सगळ्या सिरियस प्रश्नांना बाजूला ठेवूया आणि रॅपिड फायर या राऊंड कडे येऊयात. मला पटपट उत्तर द्यायची की पेंटिंग की प्रोडक्शन डिझाईन?
0: प्रोडक्शन डिझाईन.
1: वा. कल्पना महत्वाची की त्याची अंमलबजावणी?
0: तसं दोन्ही, पण कल्पना.
1: अरे वा. स्टुडिओ मध्ये काम करणं की प्रत्यक्षात फील्ड वर्क?
0: फील्ड वर्क.
1: तुमच्या कामावर प्रभाव टाकणारा एखादा आर्टिस्ट?
0: सुब्रत चक्रवर्ती, प्रोडक्शन डिझायनर.
1: ओके. आणि एका वाक्यात तुमच्यासाठी कला म्हणजे नेमकं काय?
0: डेडिकेशन.
1: अरे वा वा वा. तर मित्रांनो, तुषार प्रधान यांच्याशी झालेल्या गप्पांमधून कलेच्या वेगवेगळ्या संधी आणि स्वतःची वाट तयार करताना येणारे आव्हानं यांची आपल्याला बरीचशी ओळख झाली आहे. तर तुषार, तुमचे अनुभव आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ग्रे प्रोडक्शनच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू. थँक्यू समीर.
1: तर मित्रांनो, आपल्या आवडीला योग्य दिशा दिली आणि प्रयत्नांची जोड साथीला लावली तर त्यातून नक्कीच करिअरची नवीन वाट ही निर्माण होऊ शकते. अशाच नव्या वाटांवर चालणाऱ्या व्यक्तींना भेटण्यासाठी आपण पुन्हा भेटूया, पण आता वेळ झाली आहे जरा इथेच थांबायची. तर मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. तुम्ही सगळेजण ऐकत रहा आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी कार्यक्रम. तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण अनुभवाचे बोल ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्या सोबत. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुरेंद्र पाटील. आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबियांची आणि ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम युववाणी. तोपर्यंत आजच्या युववाणी या कार्यक्रमातून मी समृद्धी शेनमारे आपली रजा घेते. नमस्कार.

एफ एम बँड 101.7 मेघाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, यानंतर 6 वाजता हिंदी समाचार, 6:05 इंग्रजी बातमीपत्र, 6:20 संस्कृत समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र आम्ही प्रसारित करू. सुरुवातीला हिंदी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. साखरेची साठेबाजी रोखून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमांमध्ये सुधारणा. एसटी महामंडळाचा दिवाळीनिमित्त घेतलेला हंगामी 15% भाडेवाढीचा निर्णय रद्द. वीज महावितरण कंपनीचा भविष्यवेधी डिस्कॉम या मुख्य श्रेणीत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा. आणि हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्याला पुन्हा भूकंपाचा धक्का. आता सविस्तर बातम्या. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि साखरेचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी सरकारनं साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आता साखर व्यापाऱ्यांना फक्त 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल. वितरकांसाठी साखरेचा साठा ठेवण्याची मर्यादाही 1,000 क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. हे नियम आजपासून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील असं ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेच्या विरोधात विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इतरांना नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयाला धाक दाखवून कुणीही कोणतीही गोष्ट करून घेऊ शकत नाही असं न्यायालयानं

0: स्पष्ट केलं. दरम्यान SIR प्रक्रियेतल्या अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं यादीतून वगळल्यासंदर्भात दाखल याचिकांवर न्यायालयानं निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवलं आहे. जंतर मंतरचं नाव अधिकृत आंदोलन स्थळाच्या यादीतून काढून टाकायच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयानं स्वीकारली. हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तामिळनाडू सरकारनं दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला. धर्मांतरापूर्वी अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही, तसंच हिंदू शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं नमूद केलं. नीट पीजी 2026 परीक्षेची उत्तर तालिका आणि उमेदवारांच्या सोडवलेल्या उत्तरपत्रिका जाहीर करण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता असावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून उत्तर मागवलं आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या पीठानं संबंधित प्राधिकरणांना नोटीस बजावली आहे. परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं आणि आपण दिलेली उत्तरं पडताळण्याची संधी प्रत्येक उमेदवाराला मिळावी असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना डिजिटल माध्यमातून अखंडपणे मिळण्यासाठी संबंधित विभागांनी महा आयटी यांनी समन्वयानं काम करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विविध सेवांच्या सुसूत्रीकरणासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. महाडीबीटी, मैत्री आणि आपले सरकार या तिन्ही उपक्रमांच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या 26 जानेवारी रोजी डिजिटल सेवा प्लॅटफॉर्मचं लोकार्पण करण्याच्या दृष्टीनं सर्व प्रलंबित कामं 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मानवी तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये संपूर्ण जाळे उघड करण्यावर भर द्यावा असं आवाहन पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी केलं आहे. मानवी तस्करीच्या गुन्ह्यांबाबतची न्यायसेतू 2026 ही राज्यस्तरीय कार्यशाळा मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात झाली, त्यावेळी दाते बोलत होते. गुन्हा घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं, गुन्हा घडल्यास त्याची तातडीनं उकल करणं आणि तपास करताना पीडित व्यक्तीची परिस्थिती समजून घेऊन आधार आणि दिलासा मिळेल असं वर्तन पोलिसांनी ठेवणं आवश्यक असल्याचं दाते यांनी सांगितलं. राज्यमार्ग परिवहन एसटी महामंडळानं दिवाळीनिमित्त घेतलेला हंगामी 15% भाडेवाढीचा निर्णय रद्द केला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर आणखी भार टाकणं योग्य नसल्याची भूमिका घेत महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतचा प्रस्ताव फेटाळून लावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. वीज वितरण कंपनीला देशातील लक्षवेधी डिस्कॉम या मुख्य श्रेणीमध्ये राष्ट्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. महावितरणनं यासह तब्बल 7 पुरस्कार पटकावले आहेत. दिल्ली इथं झालेल्या 20व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी काल हे पुरस्कार स्वीकारले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हरित ऊर्जेला दिलेलं प्राधान्य आणि वाढत्या विजेच्या मागणीसह भविष्यातल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी केलेल्या धोरणात्मक बदलांमुळे महावितरणची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नाशिक इथं येत्या 31 ऑक्टोबर रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्तानं त्र्यंबकेश्वर इथं धर्म ध्वजारोहण होणार असून या ध्वजस्तंभाचं आज त्र्यंबकेश्वर इथल्या कुशावर्त तीर्थ इथं जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. 31 फूट उंच असलेल्या ध्वजस्तंभावर समुद्र मंथनाची संकल्पना साकारण्यात आली असून मंथनातून प्राप्त रत्ने ध्वजावर चिन्हित आहेत. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वर इथं भाविकांच्या गर्दीचं प्रभावी व्यवस्थापन, विविध कामांचं सूक्ष्म नियोजन आणि विकास कामांची निर्धारित वेळेत पूर्तता यांना प्राधान्य देण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी अशा सूचना महाजन यांनी केल्या. दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन आज साजरा झाला. मुंबईत मंत्रालयात मराठी भाषा विभागाच्या वतीनं विशेष कार्यक्रम पार पडला. मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात सामंत यांनी हा उपक्रम

फक्त एका दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षातील 365 दिवस वाचनाची प्रेरणा देणारा असावा असं प्रतिपादन केलं. मराठी भाषा विभागाच्या वतीनं भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शन तसंच विक्री केंद्रांना सामंत यांनी भेट दिली. जळगाव इथं अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026 सांगता सोहळ्यातही डॉक्टर सामंत यांनी आज मार्गदर्शन केलं. खान्देशातील बोलीभाषांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी येत्या 6 महिन्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बोलीभाषा केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठी मराठी भाषा विभाग निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. डॉक्टर कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात तसंच महापालिकेसह विविध शासकीय शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं कलाम यांना अभिवादन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विद्यापीठाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रात दुर्मिळ ग्रंथांचं 3 दिवसीय प्रदर्शनही भरवण्यात आलं. केंद्र सरकारच्या सुधारित उड्डाण योजनेअंतर्गत सोलापूर मुंबई आणि अमरावती पुणे या हवाई मार्गाची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. या दोन्ही मार्गावर दोन्ही दिशांनी विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. हिंगोली जिल्ह्यात आज पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. आज पहाटे 4:58 वसमत तालुक्यातल्या खापरखेडा परिसरात भूगर्भातून आवाजासह सौम्य धक्का जाणवला. 2.9 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. प्राथमिक माहितीनुसार या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नाही असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज 5व्या माळेच्या दिवशी ललिता पंचमीनिमित्त श्री तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली. धार्मिक आख्यायिकेनुसार भगवान सूर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजाभवानी मातेस दिला होता. त्या परंपरेतून आजही रथ अलंकार अवतार पूजेला विशेष महत्व आहे. जागतिक हात धुवा दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यात खैरगाव इथं जनजागृतीपर कार्यक्रम झाला. संसर्ग आणि आजारपण रोखण्यासाठी साबणानं स्वच्छ हात धुणं आवश्यक असल्याचं पंचायत समितीचे गटविकास अधिकारी युडी तोटावाड यांनी उपस्थितांना सांगितलं. इन्स्पायर मानकतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आंतरशालेय विज्ञान आणि तंत्रज्ञान स्पर्धेत अहिल्यानगरची श्रद्धा लोंढे हिनं सादर केलेल्या दृष्टीहीनांकरता AI आधारित शिक्षक सहाय्यक या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळालं आहे. याशिवाय महाराष्ट्रातल्या 7 विद्यार्थ्यांना Super 60 स्थान मिळालं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. साखरेची साठेबाजी रोखून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमांमध्ये सुधारणा. ST महामंडळाचा दिवाळीनिमित्त घेतलेला हंगामी 15% भाडेवाढीचा निर्णय रद्द. वीज महावितरण कंपनीचा भविष्यवेधी डिस्कॉम या मुख्य श्रेणीत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा. आणि हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्याला पुन्हा भूकंपाचा धक्का. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या 7:10 नमस्कार.

कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात जागतिक अंधजनानिमित्त ऐकूया अनंत आमची ध्येयासक्ती याविषयी दिव्यांग मनोज सुरडकर यांच्याशी साधलेला संवाद. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आहे जागतिक अंध दिन. दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी जागतिक अंध दिन साजरा केला जातो. यालाच पांढरी काठी सुरक्षा दिन असंही म्हटलं जातं. दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी तसंच दिव्यांगांना समान संधी, सन्मान आणि समर्थन मिळावं यासाठी हा दिवस साजरा

0: केला जातो. यालाच पांढरी काठी सुरक्षा दिन असंही म्हटलं जातं. कारण ही पांढरी काठी असते दिव्यांगांच्या आत्मनिर्भरतेचं आणि जीवनातील स्वातंत्र्याचं प्रतीक. आज या दिनाचं औचित्य साधून आपण जाणून घेणार आहोत दिव्यांग मनोज सुरडकर यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाविषयी. मनोज सुरडकर हे म्हाडा कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथं टेलिफोन ऑपरेटर म्हणून गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत आहेत. मनोज सुरडकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: मनोज, सगळ्यात पहिले आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल आणि आपल्या कुटुंबाबद्दल ऐकायला आवडेल, तर काय सांगाल त्याबद्दल?
1: माझ्या कुटुंबाबद्दल जर बोलायचं झालंच तर सुरुवातीला आम्ही आई बाबा तिघे भाऊ असं होतं, आणि आज घरामध्ये त्याची वाढ होऊन आम्ही 14 लोक आहोत. आणि कुटुंबात सुरुवातीला आर्थिक परिस्थिती बेताची होती. आई कमी शिकलेली होती, परंतु तिला एवढं माहिती होतं की दिवस बदलायचे असेल आणि मी दृष्टीबाधित होतो तर माझाही विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अशात आईने त्या पद्धतीने एक जिद्द आमच्यात निर्माण केली आणि तशा पद्धतीचे संस्कार आम्हा सगळ्यांना दिले. आणि बालपणाबद्दल तर एवढंच सांगेन की जसं इतर मुलांचं बालपण असतं तसं माझं नव्हतं. थोडंसं दृष्टबाधित असल्यामुळे वाटेत थोडेसे काटे अधिक होते, परंतु एकंदरीत भाऊ चांगले सोबत करत होते त्या काळात. ते जे जे खेळ खेळायचे तिकडे मलाही घेऊन जायचे, सहभागी करायचे. त्यांचा मित्र परिवार हा मलाही आपोआप मित्र मानायचा. अशा ते बालपण एकंदरीत छान गेलं.
0: अच्छा, मग बालपणीच्या काळात तुम्हाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, आठवते की?
1: अडचणींबद्दल एवढंच सांगतील की त्या काळात साधन, त्या काळातले जे काही सुविधा होत्या त्या थोड्याशा कमी प्रमाणात होत्या. संपर्क माध्यम कमी होते, रस्ते, हे सगळ्या गोष्टी, सुविधांचा अभाव होता थोडक्यात. परंतु परिवाराची सोबत होती आणि मित्र परिवारही, त्याच्यामुळे त्या गोष्टीवरती आपल्याला सहज मात करता आली.
0: मनोज, मग त्या काळामध्ये आई वडील आणि कुटुंबियांनी आपल्याला कशा प्रकारे आधार दिला?
1: एक दृष्टीबाधित म्हटल्यानंतर खूप चॅलेंजेस असतात. समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन असतो. अशात कुटुंबाचं, खास करून आई वडिलांचं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हेच फार महत्वाचं असतं. आणि ते माझ्या बाबतीत झालेलं आहे. मी शिक्षित व्हायला पाहिजे, माझ्यासाठी शाळा शोधणं असेल आणि शिक्षणासाठी संधी निर्माण करून देणं असेल, यात माझ्या आईनं फार मोठी भूमिका घेतली त्या काळात. आणि भावंडांनी जे जे त्यांना शिकायला मिळालं शाळेत ते मला कसं देता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यामुळे एकंदरीत मला घरातून चांगले संस्कार मिळाले आणि पुढे जाण्यासाठी जिद्द जी काही आपल्यात असायला हवी ती मिळाली आणि एक प्रोत्साहन सातत्याने त्यांच्याकडनं मिळालं.
0: अच्छा, मग जसं तुम्ही मग अशी म्हणालात की तुमच्या भावांचे जे मित्र होते तेच तुमचे पण मित्र बनले, तर मग बालपणी इतर मुलांबरोबर खेळताना किंवा दैनंदिन जीवनात तुम्हाला कोणकोणते अनुभव आले? असे
1: अनुभव तसे खूप आहेत, परंतु बालपण म्हटल्यानंतर अनुभवापेक्षा खेळ वगैरे, आता मला म्हणजे मी दृष्टीबाधित आहे किंवा दिसत नाही हे समजायलाच बराच काळ जावा लागला. म्हणजे अंधत्व काय आहे हे काही कळतच नव्हतं.
0: खरे,
1: पडायचो, रडायचो, परत उठायचो, परंतु दिसत नाही वगैरे ह्याची जाणीव होत नव्हती. परंतु तरी सुद्धा जे सगळे मुलं खेळ खेळायचे त्या काळात, ते लपंडाव असेल किंवा विषामृत सारखे आमचे त्या काळातले खेळ असतील किंवा झाडावर चढणे वगैरे असे, हे सगळे खेळ जे असे, ते इतर मुलं जेव्हा खेळायचे त्यावेळेला आपल्याला का खेळता येत नाही असं काही काळ वाटत राहायचं. परंतु नंतरला भावाचे मित्र किंवा माझेही काही मित्र त्या काळात झाले माझ्या समवयस्क, मग ते मला घेऊन खेळायचे. पण त्यांचं एकच असायचं की बाबा याला राज्य देता येणार नाही लपंडाव मध्ये, मग याला पहिलं करायचं नाही. आणि विषामृत सारखे गेम जे होते त्यात माझ्यावर राज्य येणार नाही असा प्रयत्न ते करायचे. पण त्यातून मला आनंद कसा मिळेल यासाठी ते प्रयत्न नक्की करायचे. असे खूप चांगले त्या काळातले अनुभव, चांगल्या आठवणी त्या काळातल्या आहेत. आपण थोडस वाईट पेक्षा चांगल्यावर थोडस फोकस केलो
0: ते खूप छान. शिक्षणाची आवड आपल्याला लहानपणापासूनच होती का, आणि तुमच्या शिक्षणाची सुरुवात कशी झाली?
1: शिक्षणाची आवड तर निर्माण व्हायला थोडासा वेळ जावा लागला, कारण तेव्हा आजूबाजूचे सगळे मुलं, माझेही भावंड शाळेत जायचे, परंतु माझ्या या अशा अडचणींमुळे मी शाळेत जाऊच शकेल नाही ही धारणा माझ्या डोक्यात घर करून होती. परंतु माझ्या आईने शोध चालू ठेवला शाळेच्या बाबतीत माझ्या, आणि मग तारामती बापना अंध विद्यालय म्हणून तिकडे प्रवेश झाला आणि मग तिथून माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली. शिक्षणाची गोडीही लागली.
0: मग तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे आता?
1: मी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे.
0: अच्छा, मग त्या काळामध्ये दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शिक्षणाच्या सुविधा तुम्हाला कितपत मिळाल्या? मग
1: त्या काळात इतक्या काही शिक्षणाच्या सुविधाही नव्हत्या. संस्था ज्या होत्या त्या जेमतेमच होत्या आणि त्याच्याबद्दलही जागरूकता फार कमी होती. परंतु एकदा जेव्हा शाळेत प्रवेश झाला तिथून पुढे ज्या ज्या त्या काळात सुविधा उपलब्ध होत्या जसं की

0: पुस्तक म्हणा किंवा गणिताच्या बाबतीमध्ये ज्या गणिताच्या विशिष्ट स्लेट असतात ब्लाइंड लोकांसाठी त्या याच सुरुवातीला होत्या. बाकी ऑडिओ आणि टेक्नॉलॉजी नंतर नंतरला विकसित होत गेली, तोपर्यंत आमचं शिक्षण थोडंसं संपत आलं होतं. हा पण सुरुवातीला ब्रेल आणि हायस्कूलमध्ये ऑडिओ याचा मला भरपूर उपयोग झाला त्या काळात.
1: मग शिक्षण घेताना काही अडचणी तुम्हाला जाणवल्या का हे सगळ्या सुविधा असताना देखील?
0: हो, अडचणी तर पाठ सोडायला तयार नव्हत्या अडचणी. जेवढी जेवढी आव्हानं स्वीकारायचा प्रयत्न केला तेवढ्या तेवढ्या अडचणी असायच्या, परंतु मग त्यावर मात करायची ही जिद्द होती. सुरुवातीला ज्या अडचणी आल्या त्या याच होत्या की ब्रेल प्रेस त्या काळात कमी असायचा. ब्रेल प्रेस कमी असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात त्या पुस्तकं पोहोचवायच्या, मग ते पुस्तकं कधी वेळेवर पोहोचवायची नाही, ती खूप उशिरा मिळायची. शिक्षक जेवढं शिकवतील तेवढंच लक्षात ठेवावं लागायचं. बाकी नंतर पुस्तकं जेव्हा मिळायची तोपर्यंत खूप उशीर होऊन जायचा. अशा या सगळ्या काही अडचणी त्या काळात असायच्या.
1: बरं,
0: मग त्यावर मात कुणीतरी त्या काळात आम्हाला वाचक म्हणून उपलब्ध व्हायचं, किंवा मग जे कोणी आम्हाला भेटायला यायचे दुसरे पालक लोक किंवा मित्र लोक त्यांच्याकडनं पुस्तकं वाचून घेणे असेल, असं सगळं या पद्धतीनं अभ्यास आम्ही त्या काळात करायचो.
1: मग आता जसं तुम्ही सांगितलं की ब्रेल ऑडिओ किंवा तंत्रज्ञान तुमच्या शिक्षण संपत आल्यानंतर विकसित झालं, पण मग ह्या सगळ्याचा उपयोग तुम्ही कसा केला तुमच्या शिक्षणाच्या काळात?
0: माझ्या शिक्षणाच्या काळात मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ब्रेलचा आणि ऑडिओचा उपयोग झालेला आहे. आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग मग महाविद्यालयीन शिक्षणाच्या बाबतीत शेवटी शेवटी थोडाफार झाला. आणि जे काही प्रशिक्षणं मी घेतली, जसं की टेलिफोन ऑपरेटर जो मी जॉब आता करतो तो कोर्स करण्यासाठी असेल, MSCIT ज्या आम्हाला सेवेत असताना कंपल्सरी लागतं ते करण्यासाठी असेल, तेव्हा मग टेक्नॉलॉजी आत्मसात थोडीफार गरजेपुरती त्या काळात करून घेतली. मात्र आता अजूनही तंत्रज्ञानात जे जे काही शिकता येईल आत्मसात करता येईल ते करण्याचा प्रयत्न असतो माझा.
1: त्याची आवड तुम्हाला आता निर्माण झाली आहे?
0: हो, आवडही आहे. आणि मी तर म्हणेन की या टेक्नॉलॉजीमुळे आणि जे जे काही आता जे काही जीवन आम्ही याच्या अगोदर अडचणीत घालवलंय किंवा ज्या ज्या अडचणी फेस केलेल्या त्याच्या अगोदर त्या खूप कमी झालेल्या आहेत. आणि इतकं सुलभ सगळं काही झालेलं आहे की त्यामुळे टेक्नॉलॉजी ही आवड तर आहेच, परंतु आता गरजही झालेली आहे.
1: आता तुम्ही सांगितलं की तुमच्या आईने तुमच्या शिक्षणावर भर दिला जेणेकरून तुमचा विकास व्हावा, तर मग शिक्षणामुळे आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला, काय सांगाल त्याबद्दल?
0: शिक्षणामुळे दृष्टिकोन बदलला म्हणजे शिक्षणामुळे एक जिद्द निर्माण झाली माझ्या स्वतःमध्ये की मी काहीतरी करू शकतो. माझ्यात उणीवा आहेत परंतु क्षमताही आहेत. या क्षमतांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन माझा विकसित झाला आणि मीही काही करू शकतो, माझ्या परिवारासाठी असेल, माझ्या स्वतःसाठी असेल आणि पर्यायाने आपल्या देशासाठी असेल, एक देशाचा नागरिक म्हणून ही जिद्द निर्माण झाली आणि त्या दृष्टीनं मग एक स्वावलंबी जीवन जगण्याचा एक मार्ग तयार झाला शिक्षणामुळे.
1: मग शिक्षण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही नोकरी शोधत होता, तर नोकरी शोधताना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागला?
0: एक तर समाजात अंध लोक काही करू शकतात हेच पटत नसतं सुरुवातीला. अंध काही ठरलेल्याच कामासाठी असतात अशी काही समाजात धारणा झालेली असते, ते काही करू शकतील किंवा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार नकारात्मक असतो समाजाचा, तो माझ्याही बाबतीत जाणवला. आणि फार कमी जागा सरकारी दरबारी त्या काळात निघायच्या आणि प्रायव्हेट खाजगी क्षेत्रामध्ये तर काही संधीच नव्हत्या आम्हाला रोजगाराच्या बाबतीमध्ये. या सगळ्या अडचणी होत्या आणि त्यासाठी खूप पायपीट करावी लागली, खूप अर्ज करायला लागले, वेगवेगळे खूप आंदोलनही करावे लागले वेळप्रसंगी.
1: जेव्हा तुम्हाला नोकरी मिळाली तर तो क्षण तुमच्यासाठी कसा होता?
0: अविस्मरणीय आणि खूप आनंददायी तो क्षण होता. कुटुंबाने भर भक्कम साथ दिल्यामुळे, प्रोत्साहित केल्यामुळे शिक्षण घेतलं होतं आणि आता बरीच वाटचाल करून झाली होती. आता कुटुंबासाठी मी काहीतरी करावं असा सातत्याने विचार डोक्यात असायचा, परंतु काही करता येत नव्हतं ही एक खंत असायची डोक्यात. पण ती खंत दूर झाली, छान वाटलं, स्वावलंबी झालो, त्याचा एक मनापासून आनंद झाला.
1: ओके. तुम्ही दूरध्वनी चालक म्हणून म्हणजे अर्थात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहात, या पदासाठी आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या काय आहेत?
0: एक तर ज्या कार्यालयात मी सेवा देत आहे दूरध्वनीवरून मी माझ्या संस्थेचा आवाज आहे असंच मी म्हणेन.
1: अरे वा.
0: जे कार्यालयात फोन करतात त्या अभ्यागतांना मी संस्थेबद्दल माहिती देतो आणि त्यांना कोणाला बोलायचं असेल त्या अधिकाऱ्यांकडे त्यांचे कॉल हस्तांतरित करतो आणि जेवढी जमेल तेवढी माहिती त्यांना मी माझ्या वतीने उपलब्ध करून देतो.
1: अच्छा. कार्यालयात जेव्हा तुम्ही ही कामं करतात तर त्या स्वतःच्या पद्धतीने पार पाडण्यासाठी कोणत्या तंत्राचा किंवा साधनांचा तुम्ही वापर करतात?
0: आज रोजी वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर आहेत, त्यांचा मला उपयोग होतो नंबर सर्च करण्यासाठी आणि काही मेसेजेस वगैरे द्यायचे असतील, रेकॉर्डिंग त्याच्यासाठी ऑडिओ डिव्हायसेसचा उपयोग

0: होतो आणि काही विशिष्ट प्रकारचे कीबोर्ड असतात, नावं वगैरे टाईप करायचे, त्या कीबोर्डचाही मला उपयोग होतो.
1: बर, या सगळ्याच्या सहाय्याने तुम्ही तुमचं काम अतिशय व्यवस्थित पार पाडतात.
0: हो, म्हणजे समाधानकारक पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न आहे.
1: मग कार्यालयात तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला कामाच्या ठिकाणी कशा प्रकारचं सहकार्य मिळतं? बरं,
0: खूप छान, म्हणजे सगळे माझा आदर करतात. जमेल तिथे कर्मचारी मला खूप मदत करतात आणि थोडक्यात म्हणजे एक चांगलं पोषक वातावरण निर्माण करतात, त्यामुळे मला त्यांचं सहकार्य मिळतं आणि एक चांगली सेवा मला देता येते.
1: अरे वा, कार्यालयातील एखादा असा अनुभव सांगाल का की ज्यामुळे आपल्याला आपल्या क्षमतेचा अभिमान वाटला आहे?
0: तसे तर खूप आहेत मॅडम, परंतु अलीकडेच काही महिन्यांपूर्वी एक प्रसंग ओढावला होता, तो सांगायला आवडेल मला. की काही मंडळींनी, काही लोकांनी पूर्वसूचना न देता आमच्या कार्यालयात फार मोठं आंदोलन केलं होतं आणि खूप गर्दी जमवली होती आणि काही कार्यालयाला टाळा लावायचा प्रयत्न केला होता. अशात काय करावं कुणाला काही कळत नव्हतं. मग त्यावेळेला माझ्या काही मित्रांनी सांगितलं की तू काय करू शकतो यामध्ये, पोलिसांना वगैरे फोन करू शकतो का? तर मी लगेच काही जे इमर्जन्सी डायलिंग नंबर्स असतात त्यावर फोन करून, कंट्रोलला फोन करून क्रांती चौक पोलीस स्टेशनला संपर्क साधला आणि इथली परिस्थिती कार्यालयाची त्या काळात जी होती ती सांगितली. जोपर्यंत पोलीस बंदोबस्त कार्यालयात पोहोचत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहिलो. त्यामुळे ते आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीने माझ्या कार्यालय प्रमुखांनी संबंधितांनी व्यवस्थितपणे हाताळलं, सगळ्यांचं समाधान झालं आणि तो प्रसंगही निभावला गेला. तर यामुळे मला खूप समाधान वाटतं की त्या काळात मी माझ्या क्षमतांप्रमाणे तत्परता दाखवली आणि माझ्या संस्थेसाठी काहीतरी करू शकलो.
1: अरे वा, खूप छान. मनोज, आज तुम्ही कार्यालयात तर कार्यरत आहातच, पण त्या व्यतिरिक्त दृष्टीहीन व्यक्तींसाठी आपण काही करता का? त्याच्यासाठी पुढे काही करण्याचा आपला मानस आहे का?
0: मी पहिल्यापासूनच या मताचा राहिलेलो की ज्या अडचणी मला आल्या किंवा माझा मित्रपरिवार आहे फार मोठा, आम्ही हाच विचार करतो की ज्या अडचणी आम्हाला आल्या त्या आमच्या पुढच्या पिढीला येऊ नयेत. तर त्या दृष्टीनं आम्ही सातत्याने काम करत असतो. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र ही एक संघटना आम्ही त्यासाठी आमच्या काही जुन्या जाणत्या मंडळींनी त्या काळात स्थापन केली. त्या संस्थेचं काम मी गेली 20-25 वर्ष सातत्याने करतो आहे आणि विभागाचा सचिव म्हणून, राज्याचा सचिव म्हणून या संघटनेसाठी काम करत असताना अंधांच्या शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार आणि पुनर्वसन क्षेत्रात मी काम केलेलं आहे.
1: अरे वा,
0: आणि करत आहे.
1: खूप छान. मग ह्यातला आपला एखादा अनुभव आपल्याला सांगता येईल काही?
0: म्हणजे चांगले कमी आहेत, थोडेसे चिंताजनकच जास्त आहेत. की जी जागृती अंध लोकांच्या बाबतीमध्ये पुण्या मुंबई सारख्या किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जेवढी आहे तेवढी आपल्या मराठवाड्यात नाही आणि ती व्हावी या दृष्टीने आमचे प्रयत्न असतात. माझे 2-3 मित्र आहेत ज्यांना यातून फायदा झालेला असा की बरेच मित्र असे होते त्या की त्यांना शिक्षणाच्या सवलती किंवा त्यांच्याकडे वस्तू पुस्तकं वगैरे उपलब्ध नसायचे, अशा 2-3 मुलांना पुस्तकं घेऊन देणे असतील ह्या गोष्टी मी केलो. आणि माझ्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी फॉर्म भरण्याला मदत करतात. ज्या परीक्षा आम्ही रायटरच्या सहाय्याने देतो ते रायटर शोधण्यासाठी मदत होते आणि वाचून वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं दाखवली जातात. तर यातून 1-2-3 लोकांना नोकरी लागलेल्या आहेत. म्हणजे त्यांचे प्रयत्न होते, त्यांचे मेहनत होती, परंतु जेवढं त्यांना जमेल तेवढं सहकार्य आम्ही केलं आणि त्यामुळे ते कोणी रेल्वेमध्ये लागलं, कोणी अजून वेगवेगळ्या संस्थांमध्ये लागले.
1: आता
0: हे एक समाधानकारक आहे असं वाटतं.
1: खूप छान. मग कार्यालयातली जबाबदारी आणि स्वतःची स्वावलंबी जीवनशैली, म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जो काही वेळ देतात किंवा त्यांच्यासाठी जे काही करतात, याचा सगळ्याचा समतोल तुम्ही कसा साधतात?
0: एक तर त्यामध्ये वेळेचं नियोजन महत्वाचं आहे दोन्ही बाबतीमध्ये, कार्यालयातही असेल कुटुंबालाही असेल. जो वेळ द्यावा लागतो त्याची एक गणित करून ठेवलेला आहे की एवढा वेळ कार्यालयासाठी, एवढा वेळ कुटुंबासाठी.
1: अच्छा.
0: माझं 14 लोकांचं जवळजवळ कुटुंब आम्ही आहोत. आई बाबा, माझे 2 भाऊ आणि माझी पत्नी, 2 मुली, माझे पुतणे पुतण्या, एवढे सगळे कुटुंब आहेत आणि सगळ्यांचा मी लाडका आहे आणि सगळ्यांच्या मागण्याही जमेल तशा पूर्ण करत असतो. त्या बालहट्ट जे असतात ते, त्याच्यामध्ये मग वेळ माझा जेव्हा त्यांच्यासाठी जो वेळ असतो तर मग तो त्यांचाच विचार करतो आणि त्यामुळे त्यांचे एक वेगळं बाँडिंग आहे. आणि याच्यामुळेच परिणाम असा होतो की माझ्या कोणत्याही सामाजिक उपक्रमामध्ये माझ्या कुटुंबाचा तर मला मोलाचा सहभाग असतोच त्यांचा, परंतु जी आमची पुढची पिढी आहे आमची मुलं तेही या बाबतीत आता जागरूक व्हायला लागलेले आहेत.
1: वा वा खूप छान. तुम्ही एखाद्या कुटुंबातील प्रसंग सांगू शकाल का की ज्यावेळी परिस्थिती कठीण होती पण तुम्ही ती यशस्वीपणे हाताळली असा एखादा प्रसंग?
0: तसेही खूप आहेत परंतु

0: ज्या वेळेला शिक्षणाच्या बाबतीमध्ये शाळा सोडून जायचं होतं त्यावेळेला आईवडिलांपासून भावंडांपासून दूर जाणं ही फार चॅलेंजिंग गोष्ट होती माझ्यासाठी. आणि ते काही केल्या मी सोडून जायला तयार नव्हतो. परंतु मग तर आम्ही सगळ्यांनी जो काय आमच्यामध्ये एकोपा आहे, जी काय आमची भावनिक गुंतागुंत आहे, सगळ्यांनी आम्ही एकत्र मिळून या सगळ्या घटनेवर म्हणा किंवा या प्रसंगावर मात केली. सगळ्यांनी मला व्यवस्थित समजावलं, शाळेचं महत्व पटवून सांगितलं आणि शाळेत पाठवलं. हाच एक अविस्मरणीय माझ्यासाठी प्रसंग आहे.
1: अरे तुमच्या दृष्टीने स्वावलंबन म्हणजे नेमकं काय आहे?
0: माझ्या दृष्टीने स्वावलंबन म्हणजे फक्त शारीरिक हालचालीच नव्हे तर एक आर्थिक वैचारिक स्वातंत्र्य आणि त्या दृष्टीने आपला विकास व्हावा हे माझ्या दृष्टीने स्वावलंबन आहे. आणि त्या दृष्टीनेच आपण संकल्पबद्ध व्हायला हवं असं वाटत राहत. माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या सहकार्याने, मित्र परिवाराच्या सहकार्याने आणि संस्थेतील जे सहकार्य त्यांच्या सहकार्याने इतरांनी तसं व्हावं यासाठी माझे प्रयत्न सुरू असतात.
1: खूप छान. मग समाजामध्ये दृष्टीहीन व्यक्तींकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तर त्याच्यात काय बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं? बरं,
0: समाजाने अंध लोकांकडे किंवा कोणत्याही प्रकारच्या दिव्यांग लोकांकडे त्यांच्या अपंगत्वाच्या दृष्टिकोनातून बघू नये. तर त्यांच्याकडे ज्या गोष्टी नाहीत यापेक्षा त्यांच्याकडे काय क्षमता आहेत याकडे बघावं आणि त्यांच्या क्षमतांना कसं वाढवता येईल, त्यांच्या क्षमतांचा विकास कसा करून घेता येईल त्यासाठी समाज म्हणून त्यांना जे जे काही सहकार्य करण्याची आवश्यकता आहे ते त्यांनी करावं. समाजाने प्रत्येक गोष्टीत जागरूकपणे पाहावं. सोबतच दृष्टीबाधित लोक केवळ नोकरीमध्येच आपलं भविष्य आजमावतात असं नाही तर कोणी खाजगी क्षेत्रात काम करतं, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची विक्री करतात जसं की अगरबत्त्या असतील किंवा काय वेगवेगळ्या प्रकारचं स्वयंरोजगाराच्या दृष्टीनं, कोणी रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विकतात. अशा ठिकाणी जे जे लोक आपलं स्वावलंबीपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत समाज म्हणून त्यांना सहकार्य सगळ्यांनी करावं आणि त्यांच्या या क्षमतांचं कौतुक करावं, त्यांना प्रोत्साहित करावं असं मला वाटतं.
1: खूप छान. आज आपण बघतो की मोबाईल, संगणक आणि इतर तंत्रज्ञान म्हणजे याचा सगळ्याचा वापर वाढलेला आहे. तर मग दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनात याच्यामुळे कोणते बदल झालेले आपल्याला दिसतात?
0: खूप चांगले आणि सकारात्मक बदल मोबाईलच्या किंवा संगणकाच्या उपयोगाने झालेले आहेत. तर आता बऱ्याचशा ॲप्स आहेत, बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत आणि बऱ्याचशा साईट्स आहेत ज्या अंध लोकांचं जीवन अधिक सुलभ कसं होईल या दृष्टीने काम करत आहेत. बरेचसे स्क्रीन रीडर डेव्हलप्ड होत आहेत. त्यामुळे जो बदल आता होतो आहे की एक चांगला नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आता दृष्टीबाधित लोक पुढे यायला लागलेले आहेत. आणि केवळ सरकारी कार्यालयातच नव्हे तर मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये सुद्धा आपली सेवा आता अपंग लोक द्यायला लागलेले आहेत. हा फार मोठा सकारात्मक बदल या टेक्नॉलॉजीच्या उपयोगामुळे झालेला आहे, संशोधनामुळे झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: आजच्या तरुण दृष्टीहीन मुलांनी कोणती कौशल्य आत्मसात करावीत असं आपल्याला वाटतं?
0: तंत्रज्ञान आणि विविध भाषा शिकणे, तसेच व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, अशा कौशल्यांना आत्मसात दृष्टीबाधितांनी करावं जेणेकरून त्यांचा पुढचा मार्ग सोपवण्यास त्यांना मदत होऊ शकेल असं वाटतं.
1: अगदी. दिव्यांग व्यक्तींना समान संधी मिळण्यासाठी शासन आणि समाजानं कोणत्या बाबींवर अधिक लक्ष द्यायला हवं असं तुम्हाला वाटतं? बरं,
0: दिव्यांग लोकांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समान संधी मिळवून देण्यासाठी शासनाने सर्वप्रथम त्यांच्या बाबतीमध्ये एक सकारात्मक चांगले कायदे करायला हवेत आणि त्यांना शिक्षणात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. सोबतच रोजगारामध्ये आणि नोकरीमध्ये त्यांना समान पातळीने किंवा आवश्यक त्या पातळीने प्रतिनिधित्व द्यायला हवं आणि ज्या काही पायाभूत सुविधा आहेत थोडंसं सुगम्य वातावरण तयार करायला हवं आणि समाजाने सकारात्मक घ्यावं आणि त्यांच्या अपंगत्वापेक्षा त्यांच्या क्षमतांकडे जागरूकपणे पाहावं.
1: मनोज, तर जाता जाता मला तुम्हाला हे विचारायचं की समाजात आणखीन जी काही मुलं मुली आहेत दृष्टीहीन तर त्यांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? बरं,
0: मी दृष्टीबाधित जे आहेत नवयुवक युवती पुढच्या भावी काळातले त्यांना एवढंच सांगेन की स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे जमेल ते ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आशावादी राहा आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा. पालकांना सांगेन की आपल्या मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करा, त्यांच्या क्षमतांकडे जागरूकपणे पहा आणि त्यांच्याकडे अति लक्ष देऊ नका किंवा फार दुर्लक्षही करू नका. जेवढं आवश्यक आहे तेवढंच लक्ष द्या. त्यांचा विकास होण्यासाठी तुमचं एक कुटुंब म्हणून, पालक म्हणून जे काही त्यांना सहकार्य असेल, मार्गदर्शन असेल ते देण्याची तयारी ठेवा.
1: अगदी. मनोज सुरडकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना

0: आपला हा जो काही प्रवास आहे बालपणापासूनचा ते आजपर्यंतचा, तो किती अडचणींमधनं पुढे जाऊन आणि आज किती स्वावलंबनाने तुम्ही जगत आहात हा उलगडलात सगळा प्रवास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅडम, आपणही मला इकडे बोलवलात. आजचा एक चांगला योग आपण आकाशवाणीने साधला की आज जागतिक पांढरी काठी दिवस, म्हणजे याला जागतिक अन्न दिवसही म्हणतात. आणि ह्या कार्यक्रमाचं औचित्यच हे असतं की अंधांच्या स्वावलंबनाकडे, त्यांच्या आत्मनिर्भरतेकडे आणि त्यांच्या आत्मविश्वासाकडे समाजाने सकारात्मकपणे पाहावं. आणि त्याचं प्रतीक म्हणजे ही आमच्या हातात जी पांढरी काठी दिसते, त्या पांढऱ्या काठीचा आज हा दिवस आहे. तर अतिशय चांगला योग साधला. धन्यवाद.
0: धन्यवाद. जागतिक अंध दिनानिमित्त अनंत आमची ध्येयासक्ती याविषयी दिव्यांग मनोज सुरडकर यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. बरेत कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: प्रवीण दवणे यांचं गीत अजित कडकडे यांनी गायलं होतं, संगीत नंदू होनप. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारकडून सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीला बंदी. यंदा दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. सार्वजनिक रस्ते गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. जळगाव जिल्ह्यात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1500 अधिक अंकांनी वधारला. राज्य सरकारनं सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. मसाल्यांच्या पाकिटावर उत्पादनांचं नाव, त्यातले घटक पदार्थ, उत्पादकाचा तपशील, उत्पादनाची आणि पॅकेजिंगची तारीख, एक्सपायरी डेट असे सर्व तपशील ठळकपणे नमूद करणं बंधनकारक असणार आहे. तसंच मसाल्यांचं वजन आणि प्रमाण वाढवण्यासाठी विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुस्सा किंवा इतर तत्सम पदार्थ मिसळणं, निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांचं मिश्रण करणं किंवा अर्क काढलेल्या मसाल्याची विक्री करायला परवानगी नाही अशी माहिती मुंडे यांनी दिली. याशिवाय मसाल्यात मेटॅनिल येलो, रोडामाइन बी, सुदान डाईज, लेड क्रोमेट असे प्रतिबंधित रंग वापरायला सक्त मनाई असेल. मसाल्यांची शुद्धता, सेंद्रियता, नैसर्गिक

कता आणि आरोग्याच्या लाभांविषयी पुरावे नसताना दावे करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असंही मुंडे यांनी सांगितलं. मसाल्यांचं उत्पादन आणि साठवणुकीत स्वच्छतेच्या दृष्टीनं सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारं, कचराकुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्याजवळ मसाले वाळवता येणार नाहीत. मसाल्यांबरोबर रसायनं, कीटकनाशकं, औद्योगिक रंग किंवा इतर हानिकारक पदार्थ साठवायला मनाई असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. सणासुदीच्या हंगामात दरवर्षीप्रमाणे यंदा 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं सादर केला होता, मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर अतिरिक्त भार टाकणं योग्य नसल्याची भूमिका घेत परिवहन मंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी प्रवाशांवर थेट भार टाकण्याऐवजी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. राज्य शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना अखंडितपणे डिजिटल माध्यमातून मिळण्यासाठी संबंधित विभाग आणि महाआयटी यांनी समन्वयानं काम करावं आणि 26 जानेवारीला डिजिटल सेवा प्लॅटफॉर्मचं लोकार्पण करण्याच्या दृष्टीनं सर्व प्रलंबित कामं 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज वर्षा निवासस्थानी यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. नवरात्र, दिवाळी आणि ख्रिसमस यासह वर्षभरातल्या सर्व सण उत्सवांदरम्यान सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या पीठानं आज हा निर्णय दिला. दिवाळीनंतर फटाक्यांच्या प्रदूषणामुळे जगणं अवघड होतं, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा प्रचंड त्रास होतो असं मत न्यायालयानं नोंदवलं. फटाक्यांचं उत्पादन किंवा विक्रीवर घातलेली नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. परवाना न घेता गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी दिला आहे. साखर कारखान्यांसाठी यंदाचा गाळप हंगाम आजपासून सुरू करायला मान्यता दिलेली असताना या हंगामासाठी आतापर्यंत 20 साखर कारखान्यांना परवाने दिले आहेत. राज्यातल्या 213 कारखान्यांनी अर्ज केले असून उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. या अर्जांसोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी आणि गाळप परवान्यासाठी आवश्यक अटींची पूर्तता झाली आहे की नाही याची तपासणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर परवान्यांबाबत निर्णय घेतला जाईल असं कोलते यांनी सांगितलं. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यात केवळ 19 कारखान्यांनी या हंगामात ऊस गाळप सुरू केला आहे तर कर्नाटकात अद्याप गाळप सुरू झाला नसल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या या दोन्ही राज्यांमधले शेतकरी उसाला अधिक आधारभूत दर आणि साखरेची किमान विक्री किंमत वाढवण्याची मागणी करत आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र शेतकरी संघटनांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला असून त्यांचं आंदोलन सुरूच असल्याचं या बातमीत म्हटलं आहे. हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तामिळनाडू सरकारनं दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला. धर्मांतरापूर्वीच्या जातीमध्ये अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही, तसंच बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्गीय समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. मृतांमधले सर्व जण मध्य प्रदेशातले रहिवासी आहेत. जामनेर तालुक्यात मालदाभाडी गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बँका, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या आणि

रिलायन्सच्या समभागात झालेल्या तेजीमुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज 1533 अंकांची उसळी घेतली आणि तो 74,316 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 375 अंकांची वाढ नोंदवत 22,997 अंकांवर बंद झाला. भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात गेल्या वर्षी 9% वाढ झाली. या उद्योगातली उलाढाल 2,78,000 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज सांगितलं.

0: ची समृद्ध परंपरा, सांस्कृतिक विविधता आणि तरुण सर्जनशील कार्यशक्ती असलेल्या भारतासाठी मोठी संधी असल्याचं ते म्हणाले. मात्र यासाठी बौद्धिक संपदेला बळकटी देणं, शाश्वत महसूल मिळेल याची खात्री करणं, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि जागतिक स्तरावर प्रेक्षक तयार करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. भारताला 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या वाढीचा दर वार्षिक 9% वरून 15% वाढवण्याची गरज असल्याचं भारतीय उद्योग महासंघानं यावेळी जारी केलेल्या आपल्या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे. या स्थित्यंतरासाठी 36 महिन्यांचं सुधारणा वेळापत्रकही देण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या सुधारित उडान योजनेअंतर्गत सोलापूर मुंबई आणि अमरावती पुणे या हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. एसआयआरमधून वगळल्या गेलेल्या मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग 17 आणि 18 ऑक्टोबर तसंच 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी राज्यभरातल्या सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरं घेणार आहे. बीएलओ या ठिकाणी उपस्थित असतील अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली. स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचाही यात समावेश होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 21 सुवर्णपदकांसह एकूण 85 पदकं जिंकली. 11 सुवर्णपदकांसह देशाच्या पदक तालिकेत एकूण 38 पदकांची भर घालणाऱ्या देशाच्या महिला खेळाडूंचं प्रधानमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं.
1: मैं हमारी बेटियों की खास तौर पर सराहना करना चाहता हूं. भारत ने जो 85 मेडल जीते हैं उनमें से 38 मेडल हमारी विमेन एथलीट्स ने जीते हैं और इनमें 11 गोल्ड मेडल भी शामिल है. और ये मेडल्स केवल एक संख्या नहीं है, ये नए भारत की एक सशक्त तस्वीर है.
0: गेल्या दशकभरात भारतानं क्रीडा परिसंस्था निर्माण करण्यासाठी मोठे परिश्रम घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. लास वेगास इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजित मोरे यानं ग्रेको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ 1 गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपद हुकलं. ग्रेको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलंच रौप्य पदक आहे. यापूर्वी विश्वजितनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं होतं. आदिवासी बांधवांना रोजगार देण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या शबरी नॅचरल्स या बँडचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंग आणि डिझाईनला जपानचा प्रतिष्ठित गुड डिझाईन पुरस्कार मिळाला आहे. 9,000 पेक्षा जास्त आदिवासी उत्पादकांना शबरी नॅचरल्स हा ब्रँड रोजगार मिळवून देतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या धर्मध्वजारोहणासाठी तयार केलेल्या ध्वजस्तंभाचं आज नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विधिवत पूजन केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवात आज ललिता पंचमीनिमित्त देवीची रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली. ललिता पंचमीच्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी आपली सखी त्र्यंबुली हिच्या भेटीसाठी निघते अशी आख्यायिका आहे. त्यानिमित्तानं देवीच्या पूजेसाठी आज विशेष सजावट करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातल्या माता महाकाली महोत्सवाची सुरुवात झाली. 5 दिवसांच्या महोत्सवात एकविरा देवीच्या मंदिरातून महाकाली मंदिरापर्यंत देवीची पालखी मिरवणूक काढली जाते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारकडून सुट्या मसाल्यांच्या विक्रीला बंदी. यंदा दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. जळगाव जिल्ह्यात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1500 पेक्षा जास्त अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: त्रिकुट प्रसाद अशासाठी की आपल्याला माहिती आहे, फक्त आपण कर्वेनिवासिनी श्री महालक्ष्मी म्हणजे अंबाबाईचं मंदिर मानतो, पण वास्तविक हे मंदिर महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिकोणात्मिक आदिशक्तींचं आहे.
2: श्रोते हो, येत्या रविवारी 18 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिराचा इतिहास आणि नवरात्रोत्सव याविषयी मंदिर स्थापत्य मूर्तीशास्त्र आणि इतिहास अभ्यासक ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, ऊर्जा सुरक्षा हा कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा कणा असतो. रशिया युक्रेनमधील संघर्ष, होर्मुझच्या समुद्रधुनीमधील लष्करी तणाव आणि सौदी अरेबियातील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला आहे. त्यातच हिवाळा तोंडावर आल्यामुळे हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण जागतिक घडामोडींमध्ये भारताने दूरदृष्टी ठेवत आपली ऊर्जा सुरक्षा राखण्याचं धोरण ठेवलं आहे. यावर सविस्तर विश्लेषण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आज आपल्या स्टुडिओत आहेत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार
1: सर, पहिला प्रश्न आमचा असा आहे की सध्याच्या वैश्विक परिस्थितीत सगळ्यात मोठा धोका आणि धक्का लागला आहे तो ऊर्जा सुरक्षेला. थोडक्यात परिस्थिती नक्की काय आहे, काय सांगाल?
2: ऊर्जा सुरक्षा ही हे आजच्या जागतिक समुदायापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. विशेष करून ज्या पद्धतीचा संघर्ष हा आखातामध्ये चालू आहे त्यामुळे ऊर्जा सुरक्षेचं संकट हे निश्चितपणे घोगावत आहे. आखातामध्ये गेल्या 5-6 महिन्यांपासून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण अशी बनलेली आहे. त्यापूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये लष्करी हस्तक्षेप केला होता आणि मग अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हा संघर्ष सुरू झाला. त्यावेळेला इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची नाकेबंदी केली, अमेरिकेने डबल नाकेबंदी केली आणि त्यामुळे जे तेल उत्पादक देश आहेत, विशेष करून जे इस्लामिक देश आहेत, सौदी अरेबिया, यूएई असेल, इराक आहे, इराण आहे, कुवेत आहे, या देशांकडनं जगाला जे ब्रेंट क्रूड ऑइल सप्लाय होतं त्या सप्लाय चेन मध्ये डिस्टर्बन्सेस किंवा व्यत्यय निर्माण झाले आणि त्यामुळे अजूनही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधनं तेलाचा पुरवठा जो आहे तो पूर्ववत झालेला नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये येमेनमध्ये सौदी अरेबिया विरुद्ध हौती या गटामध्ये जो संघर्ष सुरू झाला, सशस्त्र संघर्ष सुरू झाला आणि त्या अंतर्गत जी सौदी अरेबियाची ईस्ट वेस्ट पाईपलाईन आहे ती पण डॅमेज झाली, ती अजूनही दुरुस्त व्हायचं काम बाकी आहे.

0: आणि त्यामुळे एकूणच ब्रेंट क्रूड ऑइलच्या ज्या किमती आहेत त्या साधारणतः $60 पासून जवळपास $110 पर्यंत वाढलेल्या आहेत. आणि त्यामुळे ऊर्जा संकट, ऊर्जाची पुरवठा साखळी या सगळ्यांमध्ये व्यत्यय निर्माण झालाय. जगभरामध्ये महागाई वाढल्यासारखी परिस्थिती आहे आणि अनेक देशांना त्याचा सामना करावा लागतो. काही देशांमधनं एनर्जी लॉकडाऊन आहे. साधारणतः तेलाच्या किमती ह्या 40-50% 60+ देशांमध्ये वाढलेल्या दिसून येतात.
1: युरोपियन देशांचा आणि अमेरिकेचा मोठा दबाव असतानाही आपण म्हणजे भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली. भारताच्या या राष्ट्रहित प्रथम धोरणामुळे देशांतर्गत महागाई नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला किती यश आलंय?
0: भारताच्या हे जे धोरण आहे हे प्रामुख्याने परराष्ट्र धोरणात निर्णय स्वातंत्र्यावरती आधारित आहे. आपलं परराष्ट्र धोरण हे आपल्या जनतेच्या सर्वसामान्य भारतीयांच्या इच्छा आकांक्षांवरती अवलंबून असेल. हे परराष्ट्र धोरण इतर देश ठरवणार नाही. अमेरिकेला काय वाटतं, युरोपियन देशांना काय वाटतं यावरनं भारत कोणतेही निर्णय घेणार नाही. तर भारताचे हितसंबंध कशांमध्ये आहेत, भारतीयांच्या आर्थिक आकांक्षा काय आहेत त्याच्यावरती आधारित भारताचं धोरण असेल. आणि हेच आपण ज्या वेळेला रशिया युक्रेन संघर्ष 4 वर्षांपूर्वी सुरू झाला त्यावेळेला अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावरती आर्थिक निर्बंध टाकले, रशियन तेलावरती आर्थिक निर्बंध टाकले आणि भारतावरती पण दबाव टाकला. परंतु भारत अशा कोणत्याही दबावाला बळी पडला नाही आणि भारताने रशियाकडनं तेल घेणं सुरू केलं. या 4 वर्षांमध्ये ज्या वेळेला रशिया आपल्या 12व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश होता तो जवळपास 1व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश झाला. आजही आपली जी प्रत्येक दिवसाची तेलाची गरज आहे, साधारणतः आपण प्रतिदिवशी 50 लाख बॅरल तेलाची आयात करतो, त्यापैकी आजही 28 लाख बॅरल्स आपण रशियाकडनं घेतो आहोत. आणि याचा परिणाम असा झाला की रशियाकडनं आपल्याला मिळालेलं तेल जे आहे हे याच्यावरती आपल्याला सूट मिळाली आणि ती सूट मिळाल्यामुळे इतर देशांना मध्ये तेलाचा जसा भडका झाला तसा भडका भारतामध्ये झाला नाही. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या भारताच्या शेजारी देशांमध्ये तेलाच्या विशेष करून पेट्रोल डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या. तसा प्रकार भारतामध्ये घडला नाही. याचं कारण असं होतं की आपण अखंडितपणे रशियाकडनं तेल घेत गेलो. याचा केवळ भारताच्या अंतर्गत परिस्थितीवरती याचा परिणाम झाला नाही तर जागतिक परिस्थितीवर पण याचा परिणाम झाला. भारत हा रशियाकडनं तेल घेत होता, त्याचं शुद्धीकरण करत होता आणि शुद्ध केलेलं तेल आपण युरोपला देत होतो, अमेरिकेला देत होतो. त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये देखील तेलाच्या किमती वाढल्या नाही. त्यांच्यामध्ये सातत्य, स्थैर्य आणि स्थिरता टिकून राहिली याचं श्रेय पूर्णपणे भारताला जातं.
1: म्हणजे भारताच्या या निर्णयानं जगाला मोठ्या ऊर्जा संकटातून वाचवलं असं म्हटलं तर योग्य ठरेल?
0: ते बिलकुल योग्य ठरेल. याचं कारण असं आहे की जो भारत तेलाचा आयातदार देश म्हणून ओळखला जायचा तो पहिल्यांदा निर्यातदार देश बनला. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत आपण जर्मनी सारख्या देशाला तेल पुरवठादार करणारा भारत हा जगातला पहिला आणि मोठा देश होता. आपण अमेरिकेला तेल पुरवठा करायचो आणि युरोपियन देश ज्या वेळेला रशियाकडनं तेल आणि नैसर्गिक गॅस घ्यायचे त्यांना आर्थिक निर्बंधामुळे ते घेता येत नव्हतं. मात्र तेच रशियन तेल ते भारताकडनं घ्यायचे आणि ते रिफाईंड ऑइल असायचं. त्यामुळे भारताने एकूणच जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमतीमध्ये स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
1: भारताच्या या भूराजकीय कौशल्याकडे तुम्ही कसं पाहता?
0: ही भारताची फार मोठी डिप्लोमॅटिक व्हिक्टरी आहे. भारत हा एक असा देश आहे की जो केवळ समतोल साधत नाही तर जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की आता जग काय सांगेल त्याप्रमाणे भारत वागेल असं नाहीये, तर भारत काय सांगेल याच्याप्रमाणे जग आता वागेल इतकी क्षमता भारताने स्वतःमध्ये निर्माण केलेली आहे. भारत हा इतर कोणत्याही देशांच्या दबावापुढे झुकणारा हा देश नाहीये आणि त्यामुळेच आपण अमेरिकेबरोबरचा सध्या व्यापार करार आहे त्यामध्ये आपण कृषी क्षेत्र असेल, डेअरी, फिशरी असेल आपण मुक्त करण्यामध्ये स्पष्टपणे नकार दिलेला होता. आणि त्यामुळे भारत आता एकूणच आपण कोणत्याही प्रकाराला दबावाला झिडकारून टाकण्याची क्षमताही भारतामध्ये आहे आणि स्वाभाविकपणे भारताचा प्रभाव हा जागतिक राजकारणावरती वाढताना आपल्याला दिसून येतो. आज जवळपास जगातल्या सगळ्यात महत्वाच्या संघटनांचा, संस्थांचा भारत हा सदस्य देश आहे आणि त्यामुळे जागतिक शांतता प्रक्रियेमध्ये असेल, काही संघर्ष सोडण्यामध्ये असेल, अनेक देशांकडून भारताच्या मध्यस्थीची मागणी पण केली जाते.
1: रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांविरुद्ध कारवाईची भूमिका घेणाऱ्या अमेरिकेनं नुकताच थेट रशिया विरुद्धचे निर्बंध शिथिल करण्याचा करार केलाय. या व्यतिरिक्त देखील काही पावलं उचललीत, या मागची कारण
0: एकूणच आज जर आपण अमेरिकेची अंतर्गत परिस्थिती पाहिली तर ती फार काही सकारात्मक आहे असं नाहीये. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा साधारणतः $30 ट्रिलियन आहे पण अमेरिकेवरचं कर्ज हे 38 ट्रिलियन आहे. आखातामध्ये जो संघर्ष झाला आणि ज्यामुळे ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या त्यामध्ये 40% अमेरिकेमध्ये देखील देशांतर्गत तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. आजही अमेरिकेची महागाई ही साधारणतः आखाती संघर्ष सुरू होण्यापूर्वी ही 2%

0: होती ती आता 4.25% जाऊन पोहोचली आहे. दुसरं, अमेरिकेमध्ये पुढच्या महिन्यामध्ये अमेरिकन काँग्रेसच्या मध्यवर्ती निवडणुका आहेत आणि या सगळ्या परिस्थिती बघता महागाईचा तिथला भडका उडालेला आहे. या सगळ्या गोष्टी पाहता अमेरिकेला देखील आता इतर देशांकडनं तेल आयात करण्याशिवाय पर्याय नाहीये. विशेष करून डिझेलची गरज जी आहे ती आता अमेरिकेला रशियाकडनं भागवावी लागते आणि म्हणूनच अमेरिकेने नुकतंच रशियाबरोबर यासाठी करार केला. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ हे जेव्हा भारत भेटीवरती येणार आहेत त्यावेळेला ते मुंबई आणि जामनगरला जाणार आहेत, ते दिल्लीला जाणार नाहीये. जामनगरला का जाणार आहेत? कारण जामनगरला रिलायन्सचा सगळ्यात मोठा तेल शुद्धीकरणाचा कारखाना आहे. याच्यावरनं अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये तेलाची प्राथमिकता दिसून येते. आज अमेरिकेची देखील ती प्रचंड मोठी गरज आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिका फर्स्टच्या अंतर्गत अमेरिकेचं औद्योगिकरण करायचंय आणि त्यामध्ये तेल ही ऊर्जा सुरक्षा ही फार महत्वाची गरज असल्यामुळे ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर देखील करार करून त्यांच्याकडनं देखील ऊर्जा सुरक्षा किंवा ऊर्जेची गरज भागवण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येत आहे.
1: सर, खनिज तेलाचं अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सातत्यानं प्रयत्न करत आलाय, मग ते पर्यायी ऊर्जा असो किंवा इथेनॉल असो, भारताला याचा कसा फायदा होताना दिसतोय?
0: बघा, भारताची एकूणच तेलाची जी गरज आहे, खनिज तेलाची जी गरज आहे, आपण आपल्या गरजेच्या 80% गरज ही आयातीतनं भागवतो. भारत हा साधारणतः 42 देशांकडनं तेलाची आयात करतो. आपण आपली जी प्रतिदिवशी तेलाची गरज आहे ती साधारणतः 50 लाख बॅरल्स एवढी आहे. त्यापैकी आपण 28 लाख बॅरल्स सध्या रशियाकडनं घेतोय आणि उर्वरित तेल आपण आखाताकडनं साधारणतः 18 लाख बॅरल्स आपल्याला ब्रेंट क्रूड ऑइलचे हे सध्या आखातामधनं येतात. उर्वरित तेल जे आहे ते आपण व्हेनेझुएलाकडनं घेतो, काही अमेरिकेकडनं घेतोय, काही आफ्रिकन देशांकडनं पण घेतो आहे. साधारणतः भारताने आपण जी आपली तेलाची गरज जी 14-15 देशांकडनं यापूर्वी आपण तेल आयात करायचो ते आता आपण 42 देशांकडनं तेल आयात करतोय. आपलं ओव्हर डिपेंडन्स जे होतं हे आखातावरती होतं ते आता आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. आपण ते रशियाबरोबर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय. भारताच्या बाबतीमध्ये एक जमेची बाजू लक्षात घ्या, ती अशी आहे की भारताकडे तेल शुद्धीकरणाची फार मोठी क्षमता आहे. सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये 3 प्रकारचे तेल तुम्हाला दिसतात. पहिलं आहे ब्रेंट क्रूड ऑइल, जे तेलाचा किमती ठरवण्याचा एक बेंचमार्क आहे, परंतु ते तुलनेने हलकं आहे त्यामुळे ते पेट्रोल आणि डिझेलमध्ये सहजमध्ये कन्वर्ट होतं. दुसरं आहे जे उराल ऑइल म्हणतात, जे रशिया तयार करतो. आणि तिसरं जे आहे ज्याला WTI किंवा वेस्ट टेक्सास इंडेक्स म्हणतात, जे व्हेनेझुएला आणि अमेरिका तयार करतं. परंतु ह्या तिघांमध्ये पण म्हणजे ब्रेंट क्रूड ऑइलच्या तुलनेमध्ये WTI आणि उरालमध्ये गंधकाचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे ते जड तेल म्हणून ओळखलं जातं. त्याला शुद्धीकरण करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान लागतं. पण भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याच्याकडे जसं ब्रेंट क्रूड ऑइल शुद्धीकरण करण्याची क्षमता आहे तसं उराल आणि WTI ह्या दोन्ही प्रकारचे तेल शुद्धीकरणाची क्षमता आहे. जामनगरला त्याच्या संदर्भातलं एक फार मोठा शुद्धीकरण जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि त्यामुळे भारत हे तिन्ही प्रकारचे तेल घेऊ शकतो. त्यामुळे भारताची अडचण निर्माण होत नाही. म्हणजे आखातामध्ये ज्यावेळेला 40-45% आखाती संघर्ष चालू असताना तेलाच्या किमती जगभरात वाढल्या, तो प्रकार भारताकडे झाला नाही. भारत साधारणतः 3 ते 3.5 महिने भारताने तग धरला आणि त्यानंतरची तेलाची वाढ झाली ही किमान 10% देखील तेलाची वाढ आपल्याकडे नव्हती. हे का शक्य झालं? हे यासाठी शक्य झालं, तर एकतर आपण तेल साठवून ठेवण्या क्षमता वाढवली, दुसरं आपण तेलाची आयात 42 देशांकडनं करतो आहोत, आणि तिसरं म्हणजे आपण तेल शुद्धीकरणामधची जी क्षमता आहे, जे तंत्रज्ञान आहे, त्यामध्ये भारताने मास्टरी प्रावीण्य मिळवलं आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती संकटावरती मात करू शकलो.
1: येणाऱ्या हिवाळ्यात युरोपसह अनेक देशांमध्ये ऊर्जेची मागणी जी आहे ती प्रचंड वाढेल. सध्याच्या युद्धाच्या आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा हिवाळा जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी किती आव्हानात्मक असेल?
0: हा निश्चितपणे आव्हानात्मक असणार आहे. याचं कारण असं आहे की अजूनही रशिया युक्रेन संघर्षात चालू आहे. युरोपियन देशांना रशियाकडनं मिळणारं तेल आणि नैसर्गिक गॅस अजूनही पूर्वपदावर आलेला नाहीये. आखातामधला संघर्ष हा पूर्णपणे क्षमलाय असं आपल्याला सांगता येत नाही, कारण अमेरिका आणि इराण मधला तणाव कायम आहे. काही छोट्या मोठ्या चकमकी होत आहेत. स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड जे आहे ते अजूनही पूर्ण रिलीज झालेलं नाहीये. तिथनंही अजून 10% वाहतूक चालली आहे. सौदी अरेबियाची ईस्ट वेस्ट पाईपलाईन अजूनही नादुरुस्त आहे. या सगळ्यांमुळे तेलाची एकूण जागतिक पुरवठा साखळी आहे तिच्यामध्ये व्यत्यय निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये ऊर्जेची मागणी मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतीये. त्या मनाने सप्लाय जो आहे, पुरवठा जो आहे, तो अजूनही व्यवस्थित झालेला नसल्यामुळे तेलाच्या किमती ह्या वाढताना दिसून येतात. त्या आजही $100 प्रति बॅरल ही तेलाची किंमत वाढताना आपल्याला दिसून येते आहे आणि ती पुढच्या काळामध्ये आणखीनही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारत आपण यासाठी आहोत की आपल्याकडे 75 दिवसांची तेल साठवून ठेवण्याची क्षमता आहे. भारताच्या दृष्टिकोनातून आणखीन एक जमेची बाजू अशी की तेल खरेदी

0: करण्यासाठी आवश्यक असणारे डॉलर्स हे सध्या आपल्या तिजोरीमध्ये म्हणजे फॉरेक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या भारताचा फॉरेक्स हा साधारणतः 725 अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड मोठा आहे. त्यामुळे इव्हन रशियापेक्षा पण आपला फॉरेक्स जास्त आहे. रशियाचा 400 आहे, आपला जवळपास 725 आहे. त्यामुळे भारताची इतर देशांच्या तुलनेमध्ये परिस्थिती ही खूपच उत्तम पद्धतीने आहे, चांगली आहे. मात्र भारताला येत्या काळामध्ये आपली साठवून ठेवण्याची क्षमता आणखीन वाढवावी लागणार आहे. आणखीनही आपल्याला तेल शुद्धीकरणाचे प्रकल्प जामनगर शिवाय गुजरात शिवाय इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काढावे लागणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारताला स्वतःकडे आपल्याकडे ऑइल एक्सप्लोरेशन आपल्याला वाढवावं लागेल. अशा अनेक दृष्टिकोनातून भारताला येत्या काळामध्ये प्रयत्न करावे लागेल.
1: नक्की सर, खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचा ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, निवेदन लेखन मुलाखतकार आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

0: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: तज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर।
1: श्रोते हो नमस्कार। खरं म्हणजे कृषी विकास आणि संबंधित क्षेत्रात म्हणजेच कृषीपूरक व्यवसाय यामध्ये महिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। शेतीमध्ये महिलांच्या सहभागाचे स्वरूप आणि व्याप्ती प्रदेशानुसार बदलते, परंतु विविधतेकडे दुर्लक्ष करून महिला कृषी विषयामध्ये कृषी उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत। 2011 जनगणनेनुसार एकूण महिला मुख्य कामगारांपैकी 55% महिला या शेती कामगार होत्या आणि 24% शेतकरी होत्या। तथापि केवळ 12.8% शेतकरी आणि शेतकरी मुलांच्या नावावरती जमिनीची मालकी आहे। हा थोडाफार लिंगभेद आपल्याला जाणवतो, परंतु सीमांत आणि लहान जमीन म्हणजे कमी क्षेत्र असलेल्या जमिनींमध्ये महिलांकडे मालकीचं प्रमाण फार कमी आहे, ते 25.7% इतकंच आहे। आज आपण पाहिलं तर महिलांचा सहभाग शेतीमध्ये कशाप्रकारे आहे, कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक स्थिती प्रादेशिक घटकांवरती हा सहभाग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आढळतो। पहिलं म्हणजे स्वतः शेतीमध्ये काम करणाऱ्या, दुसरं कामावर देखरेखीद्वारे आणि व्यवस्थापकाचं काम करणाऱ्या, आणि तिसरा प्रकार आहे शेतमजूर काम करणाऱ्या महिला। शेती हा संपूर्ण देशाचा आत्मा आहे आणि शेतीमध्ये काम करत असताना बियाणे व निवड प्रक्रिया, रोपवाटिका व्यवस्थापन, पेरणी व लागवड, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, आंतरमशागत, काढणी व मळणी, धान्याची स्वच्छता, प्रतवारी व साठवण, तर शेतमालाची विक्री व बाजारपेठ संपर्क, शेतीविषयक निर्णय प्रक्रिया सहभाग, हे सगळे कामं शेतकरी महिला करीतच असतात। त्याचबरोबर पशुधनाचा आपण जर विचार केला तर पशुधन हा मुख्य उपजीविकेचा व्यवसाय आपल्या शेतकरी कुटुंबाचा आहे। त्यामध्ये बहुतांश महिला सहभागी झालेल्या असतात। प्रामुख्याने जनावरे आणि गोठ्यांची स्वच्छता करणं, गुरांना पाणी देणं, जनावरांचं दूध काढणं, चारा संग्रह, शेणाच्या गवऱ्या तयार करणं, ही सगळी कामं प्रामुख्याने महिला करत असतात। केवळ आजारी जनावरांची काळजी घेण्याचं काम हे पुरुषांवरती असतो, एकंदरीत पाहिलं तर याच्यामध्ये महिलांची भूमिका मोठी आहे। तिसरा विषय घेतला कुक्कुटपालन, हा जो प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहे, त्यामध्ये ह्या उद्योगात घरगुती पातळीवरती महिलांचा सहभाग केंद्रस्थानी आढळतो। या व्यतिरिक्त शेळीपालन, फुलशेती, फळबाग लागवड, मत्स्य व्यवसाय, अन्न प्रक्रिया यांचा समावेश आपल्याला पाहता येतो। आता दुसरा विषय असा आहे की शेतकरी मध्ये सहभाग वाढवण्याकरता कोणते प्रयत्न केले जात आहेत। आपल्याला माहित आहे की शेतीमध्ये सहभाग वाढवण्याकरता शासन स्तरावरती खूप मोठे प्रयत्न केले जात आहेत। त्यात प्रामुख्याने आपण विचार केला तर उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं, प्रात्यक्षिकांचं आयोजन करणं, कृषी निविष्ठांची खरेदी करणं, लागणारा जो काही बियाणे असेल, खतं असतील, याची खरेदी करण्याबाबतचं ज्ञान शेतकरी महिलांना देणं, अन्न प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं, साठवणूक आणि पणन व्यवस्था म्हणजे विक्री व्यवस्थामध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शासनामार्फत केली जात आहे। त्याच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आणि कृषी विस्तार माध्यमांचा वापर पाहायला मिळतो। त्याचबरोबर आपण जर इतर गोष्टी पाहिल्या तर महिलांसमोर आजही सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि इतरही अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये महिलांचं कार्याचं नियोजन करणं फार महत्वाचं आहे। शेतीमध्ये आपण जर पाहिलं ग्रामीण महिलांमध्ये काही अडचणी आहेत, प्रामुख्याने आपण पाहिलं तर पारंपरिक ज्ञानामध्ये त्या अडकलेल्या पाहायला मिळतात। त्यांचा बाहेरच्या जागेचा संपर्क कमी आढळून येतो। आजच्या काळात थोडा वाढलेला आहे, परंतु एकंदरीत थोडा संपर्क त्या कमी पडतात। आहार आणि आरोग्याबाबत त्यांच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात जुन्या चालीरीती आणि गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात, तर ते दूर होण्याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर महिलांना व्यवसायाकरता भांडवलाची कमतरता जाणवते, उपलब्धता कमी असते, शासनाच्या योजनांची पुरेपूर माहिती नसल्यामुळं त्या योजनांचा फायदा घेण्यास पुढे येत नाहीत। अशावेळी महिलांना संघटित होऊन कृषी आणि पृष्ठपूर व्यवसायामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याची गरज आहे। यासाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन पुढील काळात हाती घ्यावी योजनांची आखणी आणि योग्य अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे। यापुढे आपण पाहूया की शेतकरी मुलांच्या शिक्षण व सामाजिक बाबीविषयी काय सांगतील आपल्याला। तर प्रथम म्हणजे याचा सामाजिक सहभाग वाढवणं अत्यंत गरजेचं आहे। महिला हा जितक्या समाजामध्ये सहभागी होतील तितका त्यांना त्यांचं भांडार त्यांच्याकडे उपलब्ध होईल, त्याप्रमाणे शेती आणि शेतीपूरक व्यवस्थेमध्ये भविष्यात त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं। आज आपण काही पारंपरिक बाबी सोडल्या तरी आधुनिक पद्धतीच्या अवलंबनामुळे उत्पादन क्षमता वाढू शकते। शेतीच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्याचे प्रबंधन होणं आवश्यक आहे। सर्वांना आपल्याला माहिती पाण्याचं महत्व सर्वात जास्त महिलांना माहित असतं। घरातील पाण्याचं व्यवस्थापन तर करत त्यांना ते शेतामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना पुढे आणणं फार महत्वाचं आहे। दुसरी गोष्ट पर्यावरण। पर्यावरण आपण पाहिलं तर पर्यावरण टिकलं तर सर्व काही टिकू शकतं, सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे सुरुवातीला हे संस्कार जर शेतकरी महिलांमध्ये झाले तर ऑटोमॅटिक त्याचा प्रसार हा समाजावर होईल, त्यातून मग पर्यावरणाची काळजी घेणं सर्वांना शक्य होऊन जाईल। आपल्याला माहिती आहे की आजीबाईचा बटवा, त्यातून शोध आणि बोध बाहेर येत असतात। आजीबाईच्या बटव्यामध्ये ती एक स्त्री आहे जी पारंपरिक ज्ञानाबरोबर तिची समाजासाठी उद्धाराचं काम करत असते। अशा प्रकारचा हा बटवा ग्रामीण महिलांमध्ये, शेतकरी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवणं, त्यांना ज्ञानाने समृद्ध करणं, त्यासाठी त्यांचा प्रसार आणि अवलंब करणं यासाठी फार महत्वाची गरज आहे। आपण जर पाहिलं तर शेतीमध्ये महिलांच्या जमीन धारणाविषयी आपण पाहिलं तर शेत जमीन नावावर असणाऱ्या मुलांचं प्रमाण अत्यल्प आहे। जे आपण ॲग्रिकल्चर सेन्सस म्हणतो, कृषी जनगणना 2015-16 नुसार भारतामध्ये

जवळपास 14% व महाराष्ट्रामध्ये 15% मला शेती करतात, ज्यामध्ये जमीन धारणा असणाऱ्या भाडेतत्वावर शेती करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. एकूण जी महिला आहेत त्याच्यापैकी 80% महिला या अल्प व अत्यल्प भूधारक महिला आहेत, ज्यांच्याकडे फार कमी शेतजमीन आहे. जी पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे ती तर आपण कारणीभूत असं म्हणू शकतो, कारण आपल्याकडे पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये वारसा हक्क मुलाकडे जात असल्यामुळे महिलांच्या नावावर शेतजमीन फार नगण्य राहते. त्यामुळे शेतजमीन नावावर असणं हा एक केवळ प्रशासकीय पैलू नाही आहे, तर त्यामध्ये सामाजिक आर्थिक आणि अधिकार निर्णय क्षमता वाढवणं, त्या संबंध जोडणे फार महत्वाचं आहे. त्यामुळे शेती नाही त्यामुळे त्याचं सक्षमीकरण नाही, त्यामुळे सर्वांगीण विकास प्रभावित होतो, त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता आपण पाहूया की महिलांच्या शेतीमध्ये अधिकार वाढवण्याकरता शासनाने कोणतं धोरण आखलेलं आहे. आपल्याला माहित आहे की केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत विविध धोरणांमध्ये महिलांना उत्पादक बनवणं, उद्योजक, निर्णयकर्त्या म्हणून सक्षम करणं त्यांचा भर आहे. विशेषतः महिला बचत गट, कृषीपूरक व्यवसाय, कौशल्य विकास, वित्तीय समावेशन आणि बाजारपेठेची जोडणी यांना महत्व शासनाने दिलेलं आहे. त्यामध्ये आपण जर पहिल्यांदा पाहिलं तर दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन DNRLM असं आपण म्हणतो, त्याच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना उद्योजक बनणं, त्यांना कृषी व कृषी उत्पादनातील क्षमता वाढवणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. शाश्वत शेती, पशुधन व बिगर काष्ट उत्पादनं, बाजारपेठेची जोडणी यावर त्यामध्ये भर दिला आहे. त्यामुळे महिला किसान योजना शेतकऱ्यांना निश्चितच सहाय्य आहे आणि आतापर्यंत 33 लाखांहून जास्त महिलांचा यांचा लाभ घेतलेला आहे. दुसरं आपण पाहिलं तर या दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये महिला बचत गट, त्यांना संघटित करून बचत, बँक कर्ज, कौशल्य विकास, उत्पादन आणि सामूहिक व्यवसाय यासाठी मदत केली जाते. महिला उत्पादक गट व उत्पादक कंपन्यांमार्फत बाजारपेठेशी त्यांच्या जोडण्यावरती मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की केंद्र शासनाची योजना आहे, धारक पात्र शेतकऱ्यांना कुटुंबाला वर्षाला ₹6,000 थेट बँकेत जमा केले जातात. PM किसान योजना, या लाभासाठी जमीन, मालकी व इतर पात्रता निकष लागू होतात. त्यामुळे महिलांच्या नावावर जमीन असेल, त्यांची नोंदणी आणि मालकी असेल, तर अशा प्रकारे ह्या महिलांनासुद्धा या ₹6,000 निश्चित लाभ होऊ शकतो. त्यासाठी त्यांचं आर्थिक सक्षमीकरण ठरणं महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त कृषी कौशल्य व तंत्रज्ञान हस्तांतरण, आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी विद्यापीठं, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि इतर संस्थांमार्फत आधुनिक शेतीचं प्रशिक्षण दिलं जातं. तंत्रज्ञान, प्रक्रिया, मूल्यवर्धन, नैसर्गिक शेती, पशुपालन, डिजिटल तंत्रज्ञान, उद्योजकता याच्यावरती मोठ्या प्रमाणात जोर दिलेला आहे आणि यामुळे प्रशिक्षणाची सुविधा मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे. कृषीपूरक व्यवसाय आणि मूल्यवर्धन पाहिलं तर शेतीमध्ये मजूर न ठेवता दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मशरूम, मधमाशी पालन, रोपवाटिका, अन्न प्रक्रिया, मसाले, पापड उद्योग, लोणची, फळ प्रक्रिया आणि नैसर्गिक शेती निविष्ठा या निर्माण करण्यामध्ये महिला उद्योजक त्यांना बनवण्यावरती भर दिला जात आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की महिला बचत गटांना, ग्रामीण महिलांना बँकिंगची माहिती देणं, त्यांना विमा संरक्षणाविषयी माहिती देणं, पेन्शन योजनेशी जोडणं, ही कामं आपल्याला ह्या दीनदयाळ अंत्योदय योजना तसेच किसान महिला किसान सशक्तीकरण योजनेअंतर्गत केली जात आहे. एकंदरीत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात शासनाचे उपक्रम हे चालू आहेत. आपल्याला माहिती आहे कृषीपूरक व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आपलं आर्थिक उत्पादन मिळतं, आर्थिक उन्नती होण्यामध्ये मदत होते. एकूण हे जोडधंदे आहेत की ज्यामध्ये शेतीशी संबंधित अनेक व्यवसाय समाविष्ट आहेत. हे व्यवसाय शेतकऱ्यांना स्थैर्य देतात, त्यांना शेतीमधील उत्पादनासोबतच अतिरिक्त कमाईची संधी देतात. प्रामुख्याने आपण व्यवसाय पाहिले आजच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तर दुग्ध व्यवसाय, ज्याच्यामध्ये पशुपालन, दूध संकलन व प्रक्रिया, शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपन, खाद्य व्यवस्थापन व विक्री, कुक्कुटपालनामध्ये अंडी उत्पादन, याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत, गावठी कुक्कुटपालन आहे, पारंपरिक कुक्कुटपालन आहे, त्याचप्रमाणे सुधारित कोंबडी पालन हा एक व्यवसाय आहे. मत्स्य व्यवसायामध्ये मत्स्य प्रक्रिया विक्री, याच्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन हा एक विषय त्यामध्ये येतो. मधमाशी पालन हा एक मोठ्या प्रमाणात व्यवसाय महिला करत आहेत, त्यामध्ये मध उत्पादन व प्रक्रिया. मशरूम उत्पादन हा एक नवीन आलेला पुढे व्यवसाय, त्याला मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी आहे, त्यामुळे मशरूम उत्पादनाची निर्मिती, त्याची पॅकिंग आणि विक्री याच्या माध्यमातून महिलांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होतात. अन्न प्रक्रिया हा जुना विषय की तो पारंपरिकरित्या सुरूच आहे, लोणची पापड बनवणं, त्याला आता नवीन जी उत्पादन आहेत त्यामध्ये जॅम जली बनवणं, आणखीन प्रक्रिया उद्योग याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. धान्यावरती स्वच्छता ते प्रक्रिया करणं, मूल्यमापन करणं, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आज मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये रोपांची मागणी असते, रोपवाटिका तयार करणं, त्याची विक्री करणं हा एक व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतो. शासनाने आता नैसर्गिक शेतीवरती मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे, त्यामुळे नैसर्गिक शेतीची निविष्ठा तयार करणं, ज्यामध्ये जीवामृत आहे, घन जीवामृत आहे, गांडूळ खत आहे, बीजामृत आहे, की जे आज कमी खर्चामध्ये उत्पादन होणाऱ्या निविष्ट आहेत त्याचा उत्पादन करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा एक नवीन व्यवसाय शेतकरी महिलांना करता येऊ शकतो. शेणावर आधारित उत्पादन म्हणजे गोवऱ्या, धूप, जैविक उत्पादनं ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं की ज्याची आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. आणि शेवटी कृषी पर्यटन, कृषी पर्यटनामध्ये निवास, खाद्यपदार्थ व स्थानिक उत्पादनांची विक्री हा मोठ्या प्रमाणात व्यवसाय मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. गावागावामध्ये जे
सधन शेतकरी आहेत, जे मोठ्या प्रमाणात या व्यवसायाकडे वळलेले आहेत, तिथेही शेतकरी महिलांना याच्यामध्ये रोजगाराच्या संधी

0: आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच शेतीपूरक व्यवसायामध्ये फायदेशीर बाबी चार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये आर्थिक स्थैर्य, शेतकरी महिलांना उत्पन्नाबरोबर अतिरिक्त जोड उत्पन्न त्यामध्ये मिळतं, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. जी काही संसाधनांचा योग्य वापर, उपलब्ध असलेली जमीन, पाणी, मनुष्यबळ याचा योग्य वापर आपल्याला या शेतीपूरक व्यवसायामध्ये करता येतो. मागणी व उत्पन्न, मागणीप्रमाणे उत्पादन घेऊन नफा मिळवता येतो. हंगामानुसार किंवा सणानुसार मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी असते त्या उत्पादनाची, त्याप्रमाणे उत्पादन घेऊन त्याच्या विक्रीतून आपल्याला निश्चित फायदा मिळवता येऊ शकतो. आणि रोजगार निर्मिती, थोड्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार देण्याची क्षमता कृषीपूरक व्यवसायामध्ये आहे, त्यामुळे अशा प्रकारचे चार महत्वाचे फायदे आपल्याला कृषीपूरक व्यवसायामध्ये पाहायला मिळतात. आणि एकंदरीत ह्या सगळ्यामध्ये प्रक्रिया उद्योगाची भूमिका फार महत्वाची आहे. मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून त्यातून मूल्यवर्धन करणं, शेवटी एखाद्या पदार्थाचं मूळ स्वरूपामध्ये विक्री करून मिळणारा नफा त्यापेक्षा मूल्यवर्धन मिळणारा नफा निश्चितच जास्त असतो. त्यामुळे डाळी तयार करणं, फळावर प्रक्रिया करणं, भाजीपाला प्रक्रिया करणं, शेव्या कुरड्या पापड तयार करणं, मसाला तयार करणं याचा मोठ्या प्रमाणात महिलांना अर्थार्जन करू शकतात. यासाठी एकत्रित प्रयत्नांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज आहे. दुग्ध व्यवसायामध्ये आज मोठ्या प्रमाणात दुधाचं शीतीकरण करणं, पिशवीमध्ये पॅकिंग करून ते विक्री करणं, हेही व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला करू शकतात. गांडूळ खत, सेंद्रिय खत, वनस्पतीजन्य कीटकनाशकं, बीजोत्पादन याच्यामध्येही महिलांना पुढाकार घेण्यात निश्चित चांगला वाव आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आजच्या काळामध्ये मालाच्या विक्रीबाबतचं ऑनलाईन मार्केटिंग, म्हणजे आज पारंपरिक विक्री व्यवस्थापेक्षा घर बसल्या आपण मोबाईलच्या द्वारे, कोणत्याही ऍपद्वारे आपण मार्केटिंग करू शकतो, हे ज्ञान शेतकरी मुलांनी जाणून घेणं महत्वाचं आहे. तर त्यांनी अवगत होऊन त्या संदर्भात काळानुसार पुढे चालणं ही फार महत्वाची गरज आहे. त्याकरता प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे आणि ती शासनामार्फत आजच्या काळात पुरवण्याचं काम सुरू आहे. आणि आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी खूप योजना आहेत, महिलांसाठी खूप मोठ्या योजना, त्याच्यामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा तो योजनांची माहिती त्यांना देत असते, शिबिरांद्वारे, प्रदर्शनांद्वारे. महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून शेती व्यवसायासाठी कर्जाची माहिती दिली जाते. नाबार्ड योजनेमार्फत दुग्ध व्यवसाय वित्त शेतीपूरक उद्योगांना सहाय्य मिळतं. विकिपीडे या संकेतस्थळावरती शेतीपूरक व्यवसायाची माहिती दिलेली आहे. आणि काही शेतकरी मासिक आहेत किंवा शेतकरी दैनिकातून शासनाच्या योजनांची माहिती आपल्याला मिळत असते. एकंदरीतच आपण पाहिलं तर शेतकरी महिलांच्या विकासासाठी धोरणात्मक पावलं काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुद्दे या ठिकाणी मांडतो, महिलांच्या नावावरची जमीन व मालमत्तेची मालकी वाढवणं हा एक महत्वाचा टप्पा हाती घेणं आवश्यक आहे. प्रत्येक गावात महिला उद्योजकता केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. महिला उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांचा विकासाचा मार्ग तयार करण्याची एक आखणी करणं महत्वाचं आहे. कृषी यंत्रसामग्रीमध्ये महिलांसाठी अनुकूल साधनं उपलब्ध करणं, ज्यामध्ये कमी वजनाच्या किंवा सहज चालत येणाऱ्या यंत्रसामग्री तयार करणं आवश्यक आहे. उत्पादनापेक्षा मूल्यवर्धन, त्याचं ब्रँडिंग आणि बाजारपेठ यावरती अधिक भर देणं आवश्यक आहे. डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्सचं प्रशिक्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी महिलांना देणं आज काळाची गरज आहे. महिला शेतकऱ्यांसाठी संत कृषी सल्ला किंवा हेल्पलाईन व्यवस्था सुरू करण्याची गरज आहे. आणि एकंदरीत कृषी विद्यापीठं, कृषी विभाग, महिला व बाल विकास विभाग, त्याचप्रमाणे बँका, बाजारपेठा आणि जे काही शासनाचे विविध विभाग आहेत त्यांचा एकंदरीत समन्वय हा शेतकरी महिलांच्या विकासासाठी करणं महत्वाचं आहे. एकंदरीतच माझा शेवटचा मुख्य संदेश असा राहील की महिलांचा कृषी आणि कृषीपूरक व्यवसायामध्ये सहभाग हा केवळ श्रमाचा सहभाग नसून उत्पादनापासून मूल्यवर्धन, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढवणं म्हणजेच ग्रामीण कुटुंबाचं उत्पन्न आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण वाढवणं हा निश्चितच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर आपण ऐकणार आहोत देशी वाणाचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, जुनं ते सोनं ही म्हण आपल्या संस्कृतीत आहे. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात जी शेती होती ती संपूर्ण देशी वाणावर अवलंबून होती. स्वातंत्र्याच्या दरम्यान आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा कमी होत होता, उत्पादन कमी होत होतं, म्हणून मग संकरित वाणांची लागवड करायला लागलो आपण. आणि ही लागवड करताना मग त्यासोबत रासायनिक खतं आली, रासायनिक कीटकनाशकं आली आणि त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला आपल्या जमिनी आणि हवामानात बघायला मिळत आहेत. मात्र देशी वाण हे आपल्या देशाचं मुख्य धन आहे. या देशी वाणांचं संवर्धन करण्यासाठी आता अनेक संस्था कार्यरत आहेत. हे देशी वाण म्हणजे नेमकं काय, देशी वाण आणि संकरित वाण याच्यात काय फरक आहे नेमका, आपल्या संस्कृतीला पुढे नेणारे कसे हे वाण आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत प्रोफेसर आनंद जाधव सरांकडनं. प्रोफेसर आनंद जाधव हे दांडेकर महाविद्यालय पालघर इथं उद्यानविद्या विषयाचे तज्ञ आहेत. मी त्यांचं आकाशवाणीच्या

0: स्वागत कर दो। नमस्कार प्रोफेसर आनंद जाधव सर।
1: नमस्कार सर.
0: जाधव सर, देशीवान खरं तर ही आपली संस्कृती आहे। हे देशीवान म्हणजे आपण कोणत्या वाणानं देशीवान म्हणता येईल बरं?
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आपण देशीवान किंवा देशी बियाणे याच्यामध्ये इंडिजिनस सीड्स असेही म्हणतो. आता हे बियाणे म्हणजे नेमकं काय? तर शेतकऱ्यांचं स्वतःचं बियाणं. या बियाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकरित असा हे नाही. शेतकऱ्यांनी स्वतःसाठी हे केलेलं आणि स्वतःकडे ठेवलेलं बियाणं, या पलीकडे दुसरं तिसरं काही नाही. परंतु ते पारंपरिक आहे. परंपरागत बियाणे हे स्वतःकडे असलेलं असतं, शेतकरी स्वतः काही करतो आणि तेच वापरतो, म्हणून त्याला देशी किंवा गावठी बिया असेही म्हणतात.
0: अच्छा, वंश परंपरागत शेतीतनं जे उत्पादन होतं त्याचंच बियाणं पुढच्या वर्षासाठी पेरणीसाठी काढून ठेवणं हे देशीवान.
1: बरोबर
0: सर, मग देशीवान आणि संकरित वान ह्यात काय फरक आहे बरं?
1: शेतकऱ्याचं जे स्वतःचं बियाणं, हे स्वतःचं बियाणं मुळात उत्पादनाच्या दृष्टीने कणखर, चव चांगली असते, वातावरणातील बदल त्यांना एक रेजिस्टर असतं किंवा प्रतिकार क्षमता असलेले. आता याच्यामध्ये मुख्य फरक म्हणजे काय, संकरित ज्या जाती आहे या जातीचं जे बियाणं आहे ते पुढील पिढ्यांसाठी बियाणे तयार करू शकत नाही. हा एक मुख्य फरक आहे. मात्र या उलट देशी जातीचे जे वाण आहेत ह्या बिया आपल्या पुढच्या जनरेशनसाठी वापरू शकतो. म्हणजे आता संकरित मध्ये F1 जनरेशन नंतर जर ते परत काही करायचं झालं तर ते चालत नाही. तर हा एक फरक आहे, जेणेकरून पुढच्या जनरेशनसाठी ह्या बिया वापरता येतात.
0: सर, पण आता संकरित बियाणं इतकं उपलब्ध आहे, विद्यापीठांचं संशोधन त्याच्यावर सुरू आहे, मग इतकं असताना मग आपण पुन्हा हे देशी वाणांचं संवर्धन करावं, ते टिकवण्याच्या दृष्टीने का प्रयत्न करतोय?
1: अतिशय सुंदर. आता हा एक अपरिहार्य भाग होता की संकरित बियाणं, कारण का डिमांड आणि सप्लाय, प्रत्येक देशाचं पॉप्युलेशन त्याला लागणारे जे अन्नधान्य ह्याच्या पुरवठ्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या जाती शोधणं हे त्या कृषी विद्यापीठांचं असतं. आणि तसं संकरित तंत्र वापरून उत्पादन चांगलं कसं घेता येईल किंवा ते उत्पादनामध्ये वाढ कसं होईल या दृष्टीने प्रयत्न केले गेले. म्हणून काय आहे की संकरित बियाण्यांची उपलब्धता भरपूर आहे. देशीवाणाचं काय का वैशिष्ट्य आहे, ज्या ठिकाणी ते वापरलं जातं त्या त्या ठिकाणच्या हवामानाशी ते मिळतं जुळतं घेतं. त्यांना जमिनीमध्ये असलेल्या अन्नाची आवश्यकता, जमिनीचा पोत यांच्याशी सहज ते जुळून घेतं. आणि ह्या सगळ्यातून काय होतं, नैसर्गिक प्रतिकार शक्ती संपादन करतात या जाती. आणि स्थानिक वाणामध्ये विशिष्ट भागात पसरलेल्या रोगांचा प्रतिकार जास्त, म्हणजे आपण इपिडेमिक डिसीज म्हणतो, त्या त्या रोगाला ते काय करतात, प्रतिकार करतात. संकरित वाणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्यामुळे स्थानिक प्रजाती नष्ट होत आहेत. आणि या दृष्टीने, कारण त्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे, जैवविविधता वेगवेगळी आहे, त्यानंतर आपली देशी संस्कृती, खाद्य संस्कृती आहे, ह्या सगळ्यांचा विचार केला तर संकरित बियाणे एवढे उपलब्ध असताना सुद्धा त्याची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, अन्नद्रव्यांचं प्रमाण, त्यांच्या कणखरपणा या दृष्टीने देशी वाणांची आज संवर्धन करणं खूप गरजेचं ठरलेलं आहे.
0: अच्छा, म्हणजे देशी वाणांचं महत्व हे त्यात अभिप्रेत आहे आणि हे अनुवंशिकता म्हणजे विविधता हे सगळं राखून आपल्याला देशी वाणांचं संवर्धन करायचं, नाही का?
1: कारण असं असतं, जैवविविधता म्हणजे काय, तीन पार्ट होतात. एक म्हणजे त्याचा अनुवंशिक, अतिशय सुंदर अनुवंशिक गुण असतात की जे संकरित बियाण्यामध्ये म्हणजे हायब्रिडायझेशन टेक्निकमध्ये तेच वापरून उन्नत जाती तयार केल्या जातात. आणि देशी वाणाला एक विशिष्ट अशी चव असते, वैशिष्ट्यपूर्ण चव असते. तो नॉर्मल पदार्थ म्हणून जरी खाल्ला, त्याच्यात काही अतिशयोक्ती न करता तयार करून जरी खाल्ला तरी त्याची विशिष्ट अशी चव असते. आता आपल्या देशाची संस्कृती एक विशिष्ट पद्धतीची आहे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या सणावारी आपण काय करतो, खाद्यपदार्थांची हे करतो. परंतु वैशिष्ट्य कोणतं आहे, तर त्या त्या सीझनमध्ये येणारे जे भाजीपाला आहे, धनधान्य आहे, ते वापरलं जातं, हे वैशिष्ट्य आहे. कारण तो एक सकस आहार म्हणून मानला जातो. आता दुसरी महत्वाची गोष्ट कशी की देशी वाण हे कणखर, अगोदर सांगितलं, एक उदाहरण घ्यायचं झालं तर भातामध्ये उदबत्ता डिसीज आढळत असत, बरोबर. त्याच्यानंतर स्टेम बोरर आहे भातावर, तर त्याला बऱ्याच प्रमाणात देशी वाण हे प्रतिकार करतात आणि त्याच्यामुळे ते टिकून राहतात. म्हणून प्रतिकार क्षमता आहे हे बघितलं तर देशी वाण त्या त्या भागामध्ये सहज स्वतःला कम्फर्ट करत असत.
0: आणि यासाठी आपल्या देशी वाणांचं संवर्धन हे फार महत्वाचं आहे. रासायनिक शेतीला यामुळे कितपत लगाम लागू शकणार आहे?
1: देशी बाणाचे जे

0: संवर्धन आज एक चळवळ म्हणून उभी राहते. तर अपेक्षित हे आहे की जर प्रत्येक गोष्टीमध्ये हायब्रिड ज्या व्हरायटी आहेत, ह्या हायब्रिड व्हरायटीला जर फर्टिलायझेशन केलं नाही, फर्टिलाइज दिलेली नाही, औषधं दिली नाही, तर ते तग धरू शकत नाही अशी खरी वास्तव आहे. परंतु देशी वाण हा कणखर आहे. फक्त ड्रॉबॅक काय आहे की याचं उत्पादन तुलनेने कमी येत, संकरित वाणापेक्षा उत्पादन कमी येतं. परंतु त्याचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत. आता महत्वाची गोष्ट अशी की याच्यावर जास्त परिणाम होण्यासारखा काही नाही आहे. कारण संकरित बियाणं म्हटल्यानंतर उत्पादन वाढ आहे, त्याच्यातले म्हणजे टिकाऊपणा आहे, रंग आहे, स्वाद आहे, या दृष्टीने इम्प्रूव्हमेंट केलेली असते. देशी वाण कणखर तर संकरित बियाणे नाजूक शेतकरी बांधतो मानतो, परंतु याच्यामध्ये ते गुण घेतलेले असतात. तर त्यामुळे असा परिणाम होण्यासारखी गोष्ट अशी नक्कीच वाटत नाही. परंतु जर याच्या तुलनेने बघितलं, सकस आहाराच्या तुलनेने बघितलं, त्याची शारीरिक गरजेच्या दृष्टीने किंवा शरीराला पोषक असं जर अन्न बघितलं, तर देशी वाण संवर्धन करणं अत्यंत गरजेचं वाटतं.
1: आणि आपल्याला आता जेव्हा विषमुक्त अन्न द्यायचं आहे, आपल्या शेतकऱ्याची जबाबदारी आहे की त्याने आपल्या नागरिकांना आपल्या देशासाठी विषमुक्त अन्नाची निर्मिती करायची आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण रासायनिक शेतीला दूर ठेवणार असू तर आपल्याला देशी वाणांचं संवर्धन गरजेचं आहे. आणि देशी वाणांचीच लागवड करून भले तिथे उत्पादन कमी मिळते पण उत्पादन खर्चही कमी येतोय मात्र.
0: बरोबर.
1: आणि जे उपलब्ध साधन सामग्री आहे त्याच्या आधारे आपण ही देशी वाणांची शेती करू शकणार आहोत. प्रोफेसर जाधव सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि देशी वाणांचं संवर्धन याविषयी खर तर आपली ही संस्कृतीचा भाग कसा आहे हे सुद्धा आपण समजावून सांगितलं. मी आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.
0: खूप धन्यवाद.
2: देशी वाणांचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.
3: प्रधानमंत्री किसान

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रम

0: आज सहभाग घेण्यासाठी 02245 1434 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
3: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
2: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती.

आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: आयुष्याने खूप काही हिरावून घेतलं, पण जगण्याची उमेद मात्र प्रबळ होत गेली. ही गोष्ट आहे अनिकेतची. लहानपणीच आई वडिलांना गमावलं, पुढच्या आयुष्यातली आव्हानं तर आणखी वेगळी. पण स्वतःच्या संघर्षातून सावरताना अनिकेत फक्त स्वतःसाठी जगला नाही, तर इतरांचाही आधार बनला.
1: जगतोस तू तरीही.
0: अनिकेतच्या या प्रवासाची गोष्ट ऐकायला विसरू नका उमेद जीवनाची मालिकेच्या दुसऱ्या भागात. लेखिका सारिका ढेरंगे, सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक, उहू दातार आणि पल्लवी वैद्य. नक्की ऐका बुधवार दिनांक 21 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुन्हा धर्मांतर करून हिंदू धर्मात परतलेल्यांना आरक्षणाचे लाभ आपोआप मिळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. राज्य सरकारकडून सुट्या मसाल्यांच्या विक्रीला बंदी. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. पाकिस्तानात पेशावरमध्ये शाळेचं छत कोसळून 35 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी, सरासरीपेक्षा 12.5% कमी पावसाची नोंद. हिंदू धर्मातून इस्लाममध्ये धर्मांतर केलेल्या व्यक्तीला आधीच्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा तमिळनाडू सरकारचा निर्णय रद्द करणाऱ्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यघटनेतल्या तरतुदींनुसार अनुसूचित जातीतल्या व्यक्तीनं हिंदू, शीख किंवा बौद्ध यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्याला किंवा तिला अनुसूचित जातीचा सदस्य मानता येणार नाही याकडे सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधलं. अशा व्यक्तीनं पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला तरी त्याला पुन्हा अनुसूचित जातींसाठी असलेले लाभ आपोआप मिळणार नाहीत असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेप्रकरणी विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इतरांना नोटिसा बजावल्या. सर्वोच्च न्यायालयाला धाक दाखवून कुणीही कोणतीही गोष्ट करवून घेऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. एसआयआर प्रक्रियेतल्या अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं यादीतून वगळल्यासंदर्भात राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी दाखल केलेल्या स्वतंत्र याचिकेवर न्यायालयानं निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्याकडून उत्तरं मागवली आहेत. याच मुद्द्यावरच्या इतर याचिकांना ही याचिका जोडून घेऊ असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं सांगितलं. निवडणूक आयोगा

संदर्भातल्या याचिकांवर न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांनाही नोटिसा बजावल्या. जंतर मंतरचं नाव अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून काढून टाकायच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयानं स्वीकारली. दिल्लीत एसआयआर विरोधी आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवर निर्बंधांसंबंधी सर्वोच्च न्यायालयानं 10 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारनं बिनशर्त माफी मागितलेली नाही, केवळ प्रक्रियेचा भाग म्हणून बिनशर्त माफी असं नमूद केल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. राज्य सरकारनं सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. मसाल्यांच्या पाकिटावर उत्पादनाचं नाव, त्यातले घटक पदार्थ, उत्पादकाचा तपशील, उत्पादनाची आणि पॅकेजिंगची तारीख, एक्सपायरी डेट असे सर्व तपशील ठळकपणे नमूद करणं बंधनकारक असणार आहे. तसंच मसाल्यांचं वजन आणि प्रमाण वाढवण्यासाठी विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा किंवा इतर तत्सम पदार्थ मिसळणं, निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांचं मिश्रण करणं किंवा अर्क काढलेल्या

सरकारनं बिनशर्त माफी मागितलेली नाही, केवळ प्रक्रियेचा भाग म्हणून बिनशर्त माफी असं नमूद केल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. राज्य सरकारनं सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. मसाल्यांच्या पाकिटावर उत्पादनाचं नाव, त्यातले घटक पदार्थ, उत्पादकाचा तपशील, उत्पादनाची आणि पॅकेजिंगची तारीख, एक्सपायरी डेट असे सर्व तपशील ठळकपणे नमूद करणं बंधनकारक असणार आहे. तसंच मसाल्यांचं वजन आणि प्रमाण वाढवण्यासाठी विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा किंवा इतर तत्सम पदार्थ मिसळणं, निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांचं मिश्रण करणं किंवा अर्क काढलेल्या मसाल्यांची विक्री करायला परवानगी नाही अशी माहिती मुंढे यांनी दिली. याशिवाय मसाल्यात मेटानिल येलो, रोडामाइन बी, सुदान डाईज, लेड क्रोमेट असे प्रतिबंधित रंग वापरायला सक्त बंदी असेल. मसाल्यांची शुद्धता, सेंद्रियता, नैसर्गिकता आणि आरोग्याच्या लाभांविषयी पुरावे नसताना दावे करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असंही मुंढे यांनी सांगितलं. मसाल्यांचं उत्पादन आणि साठवणुकीत स्वच्छतेच्या दृष्टीनं सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारं, कचराकुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्याजवळ मसाले वाळवता येणार नाहीत. मसाल्यांबरोबर रसायनं, कीटकनाशकं, औद्योगिक रंग किंवा इतर हानिकारक पदार्थ साठवायला मनाई असल्याचंही ते म्हणाले. नवरात्र, दिवाळी आणि ख्रिसमस यासह वर्षभरातल्या सर्व सण उत्सवांदरम्यान सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या पीठानं आज हा निर्णय दिला. दिवाळीनंतर फटाक्यांच्या प्रदूषणामुळे जगणं अवघड होतं, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा प्रचंड त्रास होतो असं मत न्यायालयानं नोंदवलं. फटाक्यांचं उत्पादन किंवा विक्रीवर बंदी घातलेली नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पीजी 2026 उत्तरपत्रिका आणि प्रतिसाद जाहीर करण्याच्या प्रक्रियेत आणखी पारदर्शकतेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून उत्तर मागवलं आहे. सध्याच्या व्यवस्थेत उमेदवारांना आपल्या मूल्यमापनाची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची सोय नाही, त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला परीक्षेतले सर्व प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय तसंच त्यांनी नोंदवलेली उत्तरं आणि अचूक उत्तरं पाहण्याची सोय उपलब्ध करावी अशी मागणी या याचिकेत केली आहे. यावर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं संबंधित प्राधिकरणांना नोटीस बजावली असून इतर प्रलंबित प्रकरणांबरोबर या याचिकेवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सुमारे 85 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी फिटजी या प्रशिक्षण केंद्राचे संचालक दिनेश कुमार गोयल आणि मोनिला गोयल या दाम्पत्याविरुद्ध ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आरोपपत्र दाखल केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशिक्षण केंद्रांच्या शाखा अचानक बंद करणं, शाखा बंद केल्यानंतरही विद्यार्थ्यांकडून शुल्क गोळा करून ते अन्यत्र वळवणं असे आरोप या दाम्पत्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँका, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या आणि रिलायन्सच्या समभागात झालेल्या तेजीमुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी झाली. सेन्सेक्सनं आज 1,533 अंकांची उसळी घेतली आणि तो 74,316 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 375 अंकांची वाढ नोंदवत 22,997 अंकांवर बंद झाला. SIR मधून वगळल्या गेलेल्या मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग 17 आणि 18 ऑक्टोबर तसंच 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी राज्यभरातल्या सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिर घेणार आहे. BLO या ठिकाणी उपस्थित असतील अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमेरिकेला निर्यात होणाऱ्या भारतीय मालात वाढ झाली असून एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत ही निर्यात सुमारे 51 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीत भारताने अमेरिकेला 45.73 अब्ज डॉलर्स किमतीचा माल निर्यात केला होता. अमेरिकेने टॅरिफ निर्बंध लागू केल्यानंतर ही वाढ नोंदली गेली. या काळात अमेरिकेकडची आयातही 26% वाढली आहे.
भारत अमेरिका व्यापार कराराची वाटचाल योग्य दिशेने होत आहे असं केंद्रीय वाणिज्य सचिव रागेश अग्रवाल यांनी

सांगितलं. पाकिस्तानमध्ये पेशावर इथं आज एका खासगी शाळेचं छत कोसळून झालेल्या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला तर 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. मृतांमध्ये 34 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. शाळेची इमारत दाट लोकवस्तीच्या भागात अरुंद गल्लीत असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा आला. शाळेच्या संस्थाचालकांना अटक करण्यात आली असून या इमारत दुर्घटनेची चौकशी केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं देशभरातून माघार घेतल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलं आहे. यंदाच्या मोसमात देशभरात 769.4 मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा 12.6% कमी आहे. यंदा एल निनो प्रभावामुळे पावसात तूट झाली असून हा प्रभाव डिसेंबर अखेरपर्यंत वाढत जाईल आणि फेब्रुवारी 2027 पर्यंत राहील अशी शक्यता जागतिक हवामानशास्त्र संघटनेनं वर्तवली आहे. आजच ईशान्य मोसमी पावसाचं भारतीय उपखंडात आगमन झाल्याचंही विभागानं सांगितलं. येत्या 21 ऑक्टोबरपर्यंत देशाच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. विद्यार्थ्यांसोबत कसलाही भेदभाव करू नका. त्यांची जात, जेईई सारख्या प्रवेश परीक्षांचे मार्क अशी कोणतीही माहिती त्यांना विचारू नका असे नियम आयआयटी मुंबईनं जाहीर केले आहेत. विद्यार्थी शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांना देखील हे नियम लागू राहतील. 22 वर्षीय साहिल वाकोडे याची आत्महत्या आणि त्यानंतर त्याच्या पालकांनी केलेले भेदभावाच्या वागणुकीचे आरोप यानंतर हे नियम आणले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुन्हा धर्मांतर करून हिंदू धर्मात परतलेल्यांना आरक्षणाचे लाभ आपोआप मिळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. राज्य सरकारकडून सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. पाकिस्तानात पेशावरमध्ये शाळेचं छत कोसळून 35 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी, सरासरीपेक्षा 12.5% कमी पावसाची नोंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आता आपण ऐकणार आहोत लोकसंगीत. आज या कार्यक्रमात महाराणा प्रताप यांचा पोवाडा सादर केला आहे बापूराव विभूते आणि सहकारी यांनी.

बापूराव विभूते आणि सहकलाकार यांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा आपण ऐकला लोकसंगीत या कार्यक्रमात.

रवींद्र साठे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विलास जोगळेकर यांचं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

आनंद पेंढारकर यांचं गीत आपण ऐकलं, पल्लवी केळकर यांनी गायलं होतं, संगीत होतं प्रकाश येवारे यांचं. आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. यानंतर 9:15 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

रात्रीचे 10 वाजले आहेत. आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन राग दुर्गा. विलंबित ख्यालाची बंदिश झपतालात रस कान्हरे, द्रुत ख्याल तीन तालात मोरा सय्या. त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर, संवादिनी विनोद पडगे. विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन राग दुर्गा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन आपण ऐकलं, राग दुर्गा. त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर यांची होती, संवादिनीची साथ केली विनोद पडगे यांनी.

0: प्रसारित करत आहोत नभोनाट्य शिशिर फूल भाग दुसरा. मूळ लेखक कांती देव, मराठी अनुवाद नीता गद्रे, सादर करते महेश केळुसकर.
1: तू म्हणजे खास चीज आहे सासीन.
2: हे तर होणारच होत सर, तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही इतका आनंद झालाय मला ही ऑर्डर पाहून.
3: अरे तुम्ही लोक केव्हा आला?
2: हे काय आताच.
1: आय हॅव अ सरप्राईज फॉर यू.
3: माझा हेअर ड्रायर घेऊन आलात की काय?
1: तुझी धाव हेअर ड्रायर पर्यंतच जायची.
3: ठीक आहे, नका देऊ मला. कळलं, मिनूचं लग्नाचं नक्की झालं असणार. हो ना?
1: तो माझ्या सगळ्या उत्साहावर पाणीच फिरवलं.
2: मॅडम मॅडम, सरांना प्रमोशन मिळालं.
3: अरे काय सांगता काय तुम्ही? खरं पाहुणा. हो आय एम सॉरी, मला असं काही लक्षातच आलं नाही. बघा, इतकी चांगली बातमी आणि मला कशाला ओळख पाहू करून टांगून ठेवलं.
2: सर मी जरा जाऊन येतो.
1: हसीम गेला वाटत.
3: अभिनंदन. आता माफी करावी ना सेल्स मॅनेजर साहेब.
1: हे सगळं असीममुळे झालं.
3: असीममुळे?
1: त्याच्या वडिलांचा ट्रम्प कार्ड सारखा उपयोग झाला. बस एक खेळी काय ती खेळायची होती, फासे टाकले आणि जिंकलो. कसला विचार करतेस? तुला आनंद नाही झाला? अगं तू तर आनंदानं नाचलं पाहिजेस.
3: माझं काय वय आहे नाचायचं?
1: ज्या वयात नाचायचं त्या वयातही खप्पड तोंड करून बसली असेल तू, नक्की सांगतो मी.
3: मॅच्युरिटीला तुझ्या भाषेत खप्पड तोंड करून बसणं म्हणत असावेत बहुधा.
1: गेले काही दिवस बघतोय स्वतःच्या मॅच्युरिटीची फारच शेखी मिरवतेस. कुणावर इम्प्रेशन मारायचा प्रयत्न चाललाय?
3: तुझ्यावर आणि तुझ्या या मित्रावर असीमवर. हेच उत्तर माझ्या तोंडून ऐकायची खुमखुमी होती ना तुला?
1: मला वाटतंय माझ्याकडून वाजवीपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिलं गेलंय तुला. यू नीड.
3: आय नो व्हॉट आय नीड.
1: नाऊ स्टॉप इट.

किती विचित्र अवस्था आहे माझी. धडरडता येत नाही की हसता येत नाही. असीमला हे पूर्वी जितकं महत्व देत होते तितकंच आता त्याच्यावर अन्याय कसा करता येईल याचा विचार करतात. त्याच्यासाठी सगळ्या प्रकारचा खर्च पूर्वी सुद्धा होत असे. कधी विजेचं बिल थकवून तर कधी कारचं लायसन्स थोपवून असीमनं वेगळं घर करायचा किती प्रयत्न केला. अशा वेळी सतीश आपलं खरं खुरं रूप लपवून खाली यायचे, त्याचे जवळजवळ पाय धरायचे, कधी स्वतःच्या एकलेपणाबद्दल तोंड वेंगडायचे तर कधी त्याच्यावर चढलेल्या मायेबद्दल फरल्या कळ्यानं बोलायचे. पण माझ्यावर वेळ येऊन थडकली की मला राहवायचं नाही. जेव्हा सतीश मला बरं वाईट बोलायचं त्यावेळी मला वाटायचं कधी एकदा असीम इथून जाईन आणि मी मोकळ्या हवेत श्वास घेईन. रोज रोजच्या या ओढा तणीला मीही विटून गेले होते. एकीकडे सतीशची ती शंकेखोर नजर, त्यामुळे मला असीमशी मोकळेपणाने वागताच यायचं नाही. आणि दुसरीकडे सतीशचं असीमशी दुटप्पी वागणं, यातून सुटका होण्यासाठी मला मार्ग शोधणंच भाग पडलं. मी निश्चय केला हा विचित्र त्रिकोण तोडायचा स्वतःच्या सुखासाठी. मी फक्त योग्य संधीची वाट पाहत होते.

0: वासिमचा वाढदिवस आहे.
1: हे रसगुल्ले म्हणजे त्याचाच पुरावा आहे. नाही, त्याचा वाढदिवस आज आपण साजरा केलाच पाहिजे.
2: या घराला सेलिब्रेशनचं वावड आहे.
1: ते का म्हणून?
2: कारण तुमच्या सेलिब्रेशनच्या व्याख्येत फक्त दारूच असते. तुमची सुरुवात त्यानंच आणि शेवटही त्यानंच होणार. नशा चढणार तुम्हाला आणि शिव्या ऐकायच्या मी.
1: हे माय स्वीट हार्ट, माफ कर ना, कधी कधी माझ्या हातून तसं होत. आपल्या लग्नाचं कितवं वर्ष चालू आहे?
2: 8वंच लागेल. एकदा मोजून बघावं का?
1: ज्या माणसाच्या 3-4 वर्षानंतरही लग्नाचा दिवस, वेळ आणि वर्ष लक्षात राहतं तो माणूस तद्दन मिडीऑकर समजावा. ज्याला आयुष्यात कसलाही इंटरेस्ट नाही, ॲम्बिशन नाही, त्यानंच असल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
2: तुमच्या महत्वाकांक्षा मला माहिती.
1: काय माहिती आहे तुला?
2: तुझी महत्वाकांक्षा म्हणजे खंजीर आहे. डाव्या उजव्या बाजूला समोर जो कोणी येईल त्याला खायाळ करत फक्त ध्येयाकडे पोचायचं एवढंच त्याला कळतं.
1: माझं प्रत्येक विधान खोडून काढायला तुझं उत्तर अगदी सदैव तयार असतं.
2: जे पटत नाही ते सहन करणं मला जमत नाही. मला घुसमटायला होतं.
1: तुझ्या कित्येक गोष्टी मलाही पटत नाहीत, कोंडल्यासारखं होतं.
2: यावर उपाय काय आहे?
1: डायव्होर्स. मी तयार आहे डायव्होर्स द्यायला.
3: सर, सर तुम्ही खूपच सिरियस झालात. नाउ अलाउ मी टू स्टॉप युअर अँगर विथ समथिंग नाईस.
1: मला काहीच नको आहे. या भयानं माझं चिरणं मुश्किल.
2: आणि तुम्ही दोघांनी माझं चिरणं मुश्किल केलंय. तुम्ही तडकाफडकी तयारी कशासाठी केलीत?
3: एक घर मिळालं. तुम्हा दोघांना तसा खूपच त्रास दिला मी.
2: तुमचा संकोच अजून गेलेला नाहीये. इतके दिवस इथे राहून सुद्धा.
1: रश्मी, आसिमला आज ड्युटीवर लवकर जायचं आहे. त्याला काही नाश्ता वगैरे दिलास की नाही? अरे अरे, हा बाड बिस्तारा घेऊन कुठं?
2: ते तर जायचं म्हणताय.
1: अरे इतकी घाई कशासाठी?
3: नाही,
1: सावकाशी न जा.
3: हो,
1: तू काही म्हणा रश्मी, याला म्हणावा तसा आराम या घरात मिळाला नाही.
3: नाही नाही सर, तुम्ही मला लाजवताय. मला घर मिळालं म्हणून चाललोय, बस इतकंच.
1: अच्छा, घर मिळालं होय, मग ठीक आहे. तुझा तू आता स्वतंत्र राहशील, मनाप्रमाणे वागता येईल.
3: म्हणजे तुमची परवानगी गृहीत धरू ना?
1: चल, मीच सोडतो ना तुला.
3: ओके, चलूया.

0: मिस्टर मेहरांचं घर सोडल्याला आज एक महिना झाला. मी तिथं जाऊ शकलो नाही, त्यांची भेट होऊ शकली नाही. मिस्टर मेहरांशी ऑफिसात गप्पा व्हायच्या, पण त्यात पूर्वीसारखी जान नसायची. मिसेस मेहरांबद्दल कधी विचारलं तर तुटक उत्तर देऊन विषयच बदलायचे. एके दिवशी अचानक त्यांनी मला बोलावलं.
1: या बसा, कसं काय चाललंय?
2: नाही
1: फारच बिझी असता.
2: नाही म्हणजे
1: आमच्याकडे कधी येत सुद्धा नाही.
2: मी
1: हो
2: सर, नाही येणं झालं. म्हणजे असंच आपलं.
1: रश्मी विचारत होती
2: येईन एखाद्या दिवशी, पण तुम्हाला सल्ली खूप उशीर होतो घरी यायला.
1: अरे बाबा, दिवसाचा जात जा.
2: दिवसा का? तुम्ही हल्ली लंचसाठी घरी जाता
1: का? मी नसेन तर जायचं नाही असं आहे का?
2: नाही जाईन की, पण असंच आपलं मनात आलं की तुम्ही असताना जावं.
1: जर माझी चूक होत नसेल तर माझ्या मागही तुम्ही तिथं जात असता असं मला.
2: मी मुळीच नाही सर, जावं असा विचार मनात आला होता, पण प्रत्यक्षात जाणं जमलंच नाही.
1: जाऊ दे, पण मला फसवणं सोपं आहे अशा समजुतीत असाल तर ते डोक्यातून काढून टाका. दुसरी गोष्ट, असल्या गोष्टी करणं वाईट आहे असं मी समजत नाही.
2: तुमचा असा गैरसमज का व्हावा हेच समजत नाही. मी नव्या जागेत आल्यापासून तुमच्या घराकडे फिरवलो सुद्धा नाही.
1: कीप कमिंग. तुला तर माहितीच आहे की मी किती प्रॉड माइंडेड माणूस आहे ते. आज तुला एका महत्वाच्या कामासाठी बोलवलं. जरा पैशाची निकड होती.
2: पैसे?
1: पुढच्या महिन्यात माझी सगळी पेंडिंग बिल क्लिअर झाली म्हणजे परत करेन.
2: किती हवेत?
1: 5,000. उधारी बरीच वाढले आणि प्रमोशन नंतर पगार मिळण्यात पण जरा अडचण आले.
2: सर, माझ्याजवळचे सगळे पैसे एकत्र केले तरी 5,000 होणार नाहीत. 1,000 असतील कदाचित.
1: फॉर द टाइम बिंग दॅट विल डू.

0: असीम या घरातून गेला आणि या घराचा नरक बनला। प्रत्येक गोष्टीत मला दूषणे दिली जायची। ब्रेकफास्ट मनासारखा झाला नाही, असीमचं नाव यायचं। घरात कुठं केर कचरा दिसला, असीमचा विषय निघायचा। चुकून रॉंग नंबर लागून एखादा फोन कट झाला की तो असीमचाच फोन ठरायचा। ऑफिसातून आल्याबरोबर पहिला प्रश्न काय, तर कोणी आलं होतं? एक दिवस किचनमध्ये सिगरेटचं एक थोटूक दिसलं, झालं। ती सिगरेट लगेच असीमची हे नक्की झालं। माझ्या आणि असीम बद्दल सतीश जितका अधिक अधिक संशय घ्यायचा, तितकी तितकी मी मनानं असीमच्या निकट जायचे। जेव्हा असीम घरात होता तेव्हा त्याच्या सहवासात राहणं सुखकारक होतं हे कधी कळलंच नव्हतं। त्याच्या सहवासाची अमोल किंमत लक्षातच आली नव्हती। पण तो गेला आणि खरंच एक पोकळी निर्माण झाली। त्यातूनच सडवलं असीमच्या अस्तित्वाचं मोल। सतीशने एकदा सांगितलं की त्यानं असीमकडून 1000 रुपये बळकावलेत आणि ते पैसे तो परतच करणार नाहीये, तेव्हा माझ्या जीवाची कोण तडफड झाली। असीमला सतीशचं खरं रूप समजावून सांगावं असं फार वाटलं। त्याच्या घरी जाणं प्रशस्त वाटलं नाही। खूप सावधगिरी बाळगून मी त्याला एक पत्र लिहिलं। माझ्या नकळत माझ्या भावना त्या ओळीत उतरल्या।
1: असीम, कोणी लिहिलंय पत्र? तुला माझं पत्र पाहून आश्चर्य वाटेल। तू इथून गेलास आणि तुझ्याशी असलेलं नातं जास्तच गहिरं बनलंय असं जाणवलं।
0: एका विवाहित स्त्रीकडून हे असं ऐकताना चमत्कारिक वाटत असेल। या महिन्याभरात तुझ्यामुळं माझ्यावर कोणते प्रसंग ओढवलेत हे तुला कळलं तर माझं हे लिहिणं तुला अयोग्य नाही वाटणार। तुझा विषय निघाला की सतीश माझ्याकडे असं रोखून पाहतात, जणू काही तुझ्याबद्दलच्या भावनांचा तळ ते शोधित असतात। या प्रकारात माझ्या नकळत सतीशनंच आपल्या वागणुकीनं मला तुझ्या निकट आणलंय। तू खूप खूप जवळचा वाटायला लागलायस मला। माझं पत्र वाचून तुला काय वाटेल?
1: मी मात्र माझ्या मनावरचं ओझ हलकं केलंय। तुझी रश्मी, रश्मीचं पत्र। माझी फसवणूक तर होत नाहीये ना? रश्मी कोमल आणि भाऊक वाटायची खरी, पण तरीही एकाएकी मला पत्र, आणि तेही प्रेमपत्र म्हणता येईल असं? कदाचित तिला समजून घेण्यात माझी चूक झाली असेल। खर तर रश्मीचं हस्ताक्षर देखील मी कधी नीटस पाहिलेलं नाही। हे तिचंच पत्र असेल हे तरी खरं कशावरून मानायचं? मिस्टर मेहरांचीच ही एक दुटप्पी चाल तर नसेल? टेलिफोनवर रश्मीशी बोललं तर खुलासा होऊन जाईल।

0: हेलो हेलो, कौन? रश्मि?
1: मी रश्मि बोलती
0: आहे. थँक गॉड. मिस्टर मेहरा कुठे गेले?
1: बाहेर गेले.
0: मला तुझं पत्र मिळालं.
1: त्याला माझं वागणं आवश्यक असेल कदाचित, पण राहायला परत लिहिलं.
0: डोंट बी सिली रश्मी, ते पत्र वाचून मला फार फार आनंद झाला. शक्य तितक्या लवकर तुला भेटावं असं वाटतं.
1: आज क्लबच्या पार्टीला येतोयस ना?
0: होईत. हो हो, तिथेच भेटू. बाय.
2: हॅलो माझ्या मिसेस.
3: ओ ग्लॅड टू हॅव मेट यू.
4: नमस्कार.
2: अगं रश्मी, तो बघ असीम येतोय.
4: हॅलो सेम.
3: गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅडम.
2: गुड इव्हनिंग.
4: गुड इव्हनिंग.
2: एक्सक्यूज मी, मी जरा यांच्याशी बोलतो. यू गो अहेड. येस येस.
4: असीम.
3: रश्मी.
4: असीम. असीम, मला काय झालं तो कुणाच ठाऊक.
3: रश्मी,
4: तुला सगळं काही सांगावंसं वाटलं.
3: पण काहीच सांगितलं नाहीस.
4: एवढंस लिहिलं तर खूप अपराधासारखं वाटत होतं मला.
3: अपराध, पाप या सगळ्या रिलेटिव्ह टर्म्स आहेत.
4: तुला काय वाटतं?

0: माझ्यातून कोणतीच चूक घडलेली नाहीये.
1: सर इथे येणार तर नाहीत ना?
0: का भीती वाटते?
1: भीती नाही, पण त्यांच्या हाताखाली काम करतोय ना मी.
0: पुरुष आणि स्त्री मध्ये हाच फरक असतो. स्त्री एकदा जीव लावून बसली की मागचा पुढचा विचार कधीच करत नाही.
1: मिस्टर मेहरांना सामोरं जायची, त्यांच्या समोर उभं ठाकायची तयारी आहे तुझी?
0: तुला जी चिठ्ठी लिहिली होती ती डोळे उठे ठेवूनच लिहिली होती असे
1: ते मला कळतं रश्मी.
0: माझी चिठ्ठी वाचून तुला काय वाटलं?
1: पहिल्यांदा घाबरलो, विश्वासच बसला नाही. वाटलं मिस्टर मेहरांचीच ही काहीतरी नवी चाल आहे.
0: त्यांच्या दृष्टीनं ही गोष्ट महत्वाची नाहीये. हा त्यातून त्यांचा काही फायदा होत असेल तर मात्र ते जरूर अशी चिठ्ठी सुद्धा लिहितील.
1: तुझं पत्र वाचलं आणि मिस्टर मेहरांबद्दल वाटणारा उरला सुरला आदरही खलास झाला.
0: सतीशला स्वतःचीच पुरती ओळख पटलेली नाहीये, तू काय त्याला ओळखणार?
1: डान्स थांबला बहुतेक.
0: जेवायला जायचं
1: आत्ताच?
0: हे घर थोडंच आहे की आपल्यासाठी सगळे थांबतील?
1: चलूया मग.
0: चल.
2: किती वेळ झाला तुम्ही दोघं अजून इथेच उभा?
0: जेवणाला सुरुवात झाली?
2: नाही अजून, डान्स चाललाय. काय असीम, कसा आहेस? अरे तू तर यायचाच बंद झालास एकदम.
1: हीच गोष्ट मी रश्मीला, सॉरी मिसेस मेहरांना सांगत होतो की मी तुमच्याकडे आलो नाही. साहेबांना काय वाटत असेल?
2: मी कसलाच विचार करत नाही. हा ही रश्मीच जरा जास्त विचारपूस करत असते. चला बरं झालं तुझी भेट हिच्याशी इथंच झाली. ते रश्मी मला जरा कसं तरीच होते. चल आपण घरी जाऊया. हा तुझ्या मनातून यायचं नसेल तर थांबा, मी आपला जातो. हा असीम चोडेलच तुला.
0: पण जेवणार काय? घरी मी काहीच केलेलं नाहीये.
2: नाही खावंच सुद्धा काही वाटत नाहीये. तू थांबतेस?
0: मी नंतर मग घरी यायची पंचायत होईल माझी. नको, चला तुमच्या बरोबरच येते मी.
1: सर तुमची तब्येत बरोबर दिसत नाही, मी तुम्हाला घरापर्यंत सोडू का?
2: नाही नाही नको, मी जाऊ शकेन. पण माझं तुझ्याशी थोडं काम आहे. हा उद्या जरा ऑफिसात येऊन भेट. हा
0: अच्छा असे कसं वाटतंय तुम्हाला?
2: सांगितलं ना बरोबर वाटत नाहीये, आणखी कसं सांगू?
0: कशासाठी एवढं पिता? एकच स्टॅमिना दर खेपीला कसं राहील?
2: माझ्या स्टॅमिनाची टेस्ट घेण्यात चाललंय की कंपॅरिझन चाललंय?
0: तू कधी कधी इतकं व्हल्गर बोलतोस की तुझा तिरस्कार वाटायला लागतो.
2: तुला एक माहिती आहे का?
0: काय?
2: आमच्या मॅनेजमेंट मध्ये कुठल्याही प्रकारची गैरशिस्त खपून घेतली जात नाही.
0: कुठल्या संदर्भात बोलणं चाललंय?
2: मला वाटलंच तर असीमला नोकरीवरून.
0: कशासाठी?
2: दुसऱ्याच्या बायकोशी संबंध ठेवण्याचा त्याला काय अधिकार आहे?
0: सतीश तू असं नको करू. सतीश
2: हा हुकूम सोडतेस की भीक मागतेस?
0: भीक मागायची मला सवय नाहीये.
2: आणि कोणाचा सुकमाचा अंमल माझ्यावर टिकू शकत नाही.
1: काय होणार, तेच झालं जे होईल असं मला वाटलं होत. प्रमोशन मिळून गेल्यावर मी एक खोटं नाणं बनलो. न चालणार, त्यांना पैसे देण्याची माझी कुवत संपली आहे हेही मिस्टर मेहरांच्या लक्षात आलं. आपल्या जीवनातून मला उचकटून फेकून द्यायची त्यांना किती घाई झाली होती हेही मला कळलं होतं. त्यांनी मॅनेजमेंटला माझ्याबद्दल तक्रार पाठवावी हे अपेक्षितच होतं. माणसाला सर्व काही मिळालं म्हणजे त्याची लहानशी गोष्ट देखील एकदम महान बनून जाते. त्या तक्रारीचं उत्तर मी देईन, पण माझी प्रतिष्ठा राखण्यासाठी मला काहीतरी गमवावं लागेल. आणि अडचण हीच आहे की मला काहीच गमवायचं नाहीये.
0: माझं सर्वस्व गमावून सुद्धा असीमला या संकटातून मला सोडवलंच पाहिजे, कारण माझ्यामुळेच असीमची ही अवस्था झाली. सतीशनं केलेल्या तक्रारीच्या संदर्भात मी मॅनेजमेंटला एक पत्र लिहिलं. माननीय महोदय, तुमचा माझा परिचय नाही, मी सतीश मेहरांची पत्नी आहे. सतीश मेहरा यांनी असीम बॅनर्जी विरुद्धची तक्रार केली ती पूर्णतः असत्य आहे. सतीश मेहरा यांच्या वागणुकीमुळे मी किती त्रासून गेले होते ते वर्णन करून नाही सांगता येणार मला. सतीशच्या गैरव्यवहारामुळं कंटाळून नाईलाजाना मी असीममध्ये इन्व्हॉल्व झाले, सुटकेचा एक मार्ग म्हणून. यात असीमचा काहीच दोष नाही, सतीशनं त्याची पिळवणूक केली, प्रत्येक बाबतीत त्याचा फायदा उठवलाय.

0: सतीशला आउट ऑफ टर्न प्रमोशन कसं मिळालं? असीममुळे. पैशासाठी सुद्धा माझ्या पतीनं असीमला खूप छळलं. घराच्या प्रत्येक खर्चात असीमचा वाटा होता. जर असीमला शिक्षा झाली तर न्यायावरचा माझा विश्वास उडून जाईल. रश्मी मेहरा.
1: मिस्टर असीम बॅनर्जी, सतीश मेहरा यांच्या प्रमोशन मागे तुमचा हात होता ही गोष्ट खरी आहे का?
2: मी फक्त माझ्या वडिलांची आणि त्यांची भेट घडवून आणली होती. त्याखेरीज दुसरं काहीच केलं नाही.
3: त्यांना मदत करण्यात तुमचा कोणता स्वार्थ होता का?
2: ते माझे बॉस होते. त्यांची विनंती मी एकदम धुडकावून लावू शकत नव्हतो. पण योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार त्यांनी करायला हवा होता.
1: तो मुद्दा आपण सोडून देऊ. पण एक सांगा असीम बॅनर्जी, त्यांच्या पत्नीमध्ये तुम्हाला काही खास स्वारस्य आहे की नाही?
2: नव्हतं आणि नाहीही.
3: मिसेस मेहरांच्या पत्रावरून तर हे स्पष्ट होतंय मिसेस बॅनर्जी की तुम्ही दोघं एकमेकात गुंतलेले होतात.
2: ओ, त्यांनी सांगितलं म्हणून काय झालं? मला जाळ्यात पकडण्यासाठी मिस्टर मेहरा आणि मिसेस मेहरानी हे नाटक रचलंय.
1: आणि तुम्ही फसलात मिस्टर असीम बॅनर्जी. यातूनच तुमचा वीक पॉइंट सिद्ध होत नाही का सांगा?
2: शिकार करणाऱ्याला दोषी समजायचं की सावजाला?
3: तुम्हाला सावज बनवण्यात आलं, सापळ्यात अडकवण्यात आलं असं तुम्ही म्हणता. त्याला तुमच्याजवळ कोणता पुरावा आहे?
2: माझ्यामुळे मिस्टर मेहरांना प्रमोशन मिळालं. त्यांनी जाणीवपूर्वक मला त्यांच्या घरात ठेवून घेतलं.
3: आय सी.
2: कितीदा तरी मी त्यांच्या घरातून निघून जायचं ठरवलं, पण त्यांनी काही ना काही कारण सांगून मला थांबवून घेतलं. भाड्याच्या घरात राहून सुद्धा परवडलं असतं इतका खर्च त्यांच्या घरात राहिल्यामुळे मला आला. त्यांच्या घरातून मी बाहेर पडलो. त्यांनी माझ्याकडून 5,000 रुपये मागितले.
3: येस गॉन.
2: मी नकार दिल्यावर त्यांनी मला अतिशय सूचक धमकी दिली आणि त्यांच्या बायकोला मी भेटलो असा आरोप केला. नाईलाजानं मी 1,000 रुपये काढून दिले. ते आज तागायत मला परत मिळालेले नाहीत. मी जेव्हापासून त्यांच्याकडे राहायला लागलो त्याच वेळेपासून त्यांची गाडी बंद होऊन गॅरेजमध्ये पडली. फक्त माझीच गाडी वापरली जायला लागली. ओ, हे तर काहीच नाही. मिस्टर मेहरा कुठेही गेले आणि त्यांना माझे नातेवाईक भेटले तर त्यांच्याकडून माझं नाव सांगून पैसे उसने मागत असत.
1: मिसेस मेहरांचं पत्र वाचण्याची तुमची इच्छा आहे का?
2: तुम्हीच सांगा काय लिहिलंय.
1: हे पत्र वाचा.
2: बाकी सगळं ठीक आहे, पण तेवढं ते इन्व्हॉल्वमेंट बद्दल लिहिलंय ना ते सोडून. मी मुळीच गुंतून पडलो नव्हतो. असलीच तर ती क्षणिक भावना असेल.
3: अच्छा मिस्टर बॅनर्जी, तुम्ही जाऊ शकता.
2: थँक यू.
3: मिस्टर असीम बॅनर्जी, तुमच्या विरुद्ध कोणताच पुरावा नसल्यानं तुमचं सस्पेन्शन मागे घेतलं जात आहे.

0: असे खरोखरच आपल्या दोघात कसलेच बंध निर्माण झाले नव्हते का थांबलास का काही संबंध नव्हता आपल्या
1: पण
0: माझ्या प्रेमाची आज तुला खरोखरच कधीच लागली नव्हती का रे
1: पण रश्मी
0: मी एकटीच एकच थगा घेऊनच वस्त्र गुंफत बसले होते
1: रश्मी रश्मी मला तुझं प्रेम हवं होतं
0: पण तू तर म्हणालास माझ्यात तू मुळीच गुंतला नव्हतास
1: आपण माझ्या जागी असतात तर काय केलं असतं बाई
0: या प्रश्नाचं उत्तर देऊन मी तुला अडचणीत आणू इच्छित नाही असे
1: तरीही सांग ना
0: माझ्या पत्रात मी काय लिहिलं होतं
1: मिसेस मेहरा कसं समजावं तुम्हाला माझं आयुष्य मी आत्ताच कुठे सुरू केलंय उभं आयुष्य खरं आहे माझ्यासमोर मी आत्ता सस्पेंड झालो असतो तर सगळं सगळं करिअर सगळ्या महत्वाकांक्षा जळून खाक झाले असते
0: तुमचं बरोबर आहे मला करिअरच नाही त्यामुळे असं कुणात तरी गुंतून पडणं मला परवडण्यासारखं होत तुमचं तसं नाही
1: तुम्ही काहीही म्हणा परिस्थिती बदलत नाही यू आर लकी सतीश लव्ज यू ते तुम्हाला माफ करते
0: असा सगळा हिशेब मांडण्याचा स्वभाव असता माझा तर ते पत्र लिहून बसले नसते मी I can think of myself in my own way.
1: रश्मी
0: एकाच गोष्टीचं वाईट वाटत की माझा प्रत्येक अंदाज असा चुकतो कसा आज

0: कळलं की सतीशचं म्हणणंच बरोबर आहे. आयुष्यात भावना विवश होऊन चालत नाही, व्यवहारी बनण्यातच फायदा असतो माणसाचा.
1: तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेताय मिसेस मेहरा. मी जे काही बोललो ते फक्त स्वतःला वाचवण्यासाठी बोललो, फक्त स्वतःला वाचवण्यासाठी.
0: हळू बोला मिस्टर असीम बॅनर्जी, हळू बोला, अगदी हळू. कुणीतरी ऐकेल आणि पुन्हा तुम्हाला दोषी समजलं जाईल. आज फक्त इतकंच सांगण्यासाठी आले की माझ्या बाजूने तू अगदी स्वतंत्र आहेस, मुक्त आहेस. स्वतःला अपराधी वाटून घेऊ नकोस, उभं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. पण एकच लक्षात ठेव, माणसाचं उजळलेलं शील आणि त्याचं विकसित व्यक्तिमत्व या गोष्टी देखील त्याच्या करिअर इतक्याच महत्त्वाच्या आहेत. ट्राय टू कीप इट इंटॅक्ट.